प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं.
सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी.

श्रोतेहो आता ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज गुरुवार, आषाढ कृष्ण प्रतिपदा, अर्थात 30 जुलै 2026.

आजचा नक्षत्र आहे श्रवण नक्षत्र. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे सेनापती वीर बाजीप्रभू देशपांडे यांची आज पुण्यतिथी आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. आपल्या हिंदू तत्वज्ञानामध्ये संसार आणि परमार्थ ह्या दोन संकल्पना अतिशय महत्वाच्या मानल्या आहेत. त्यातला संसार म्हणजे काय हे आधी नीट जाणून घेतलं तर परमार्थाची वाट आपण सहज चोखाळू शकतो आणि मोक्षप्राप्ती नक्की साध्य करू शकतो. त्यातला संसार म्हणजे अनादिकालापासून चालत आलेली जीवाला भोगायला लागणारी सुखदुःख, त्यांचे कारण धर्माधर्म रूप कर्मबंध आणि त्याला कारण असलेली जन्ममरण परंपरा. हा संसार नीट जाणून घेतला तर मोक्षप्राप्तीचा मार्ग आपल्याला जाणता येतो. काही मोक्षवादी केवळ तत्वज्ञानानेच मोक्ष होतो असं मानत नाहीत. ते काम्य आणि निषिद्ध कर्म, वर्जनसहित यज्ञादी नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म आणि तत्वज्ञान या ज्ञान कर्म समुच्चयालाच मोक्षाचं साधन मानतात. केवळ ज्ञानाने किंवा केवळ कर्माने मोक्ष होत नाही असं त्यांचं मत आहे. धर्ममीमांसा आणि ब्रह्ममीमांसा ही दोन शास्त्र मिळून एक शास्त्र आहे असं गृहित धरून ते समुच्चयवाद मांडतात. ज्ञानकर्म समुच्चयवादी आपल्या मताच्या पुष्टीकरता भगवद्गीतेचा आधार प्रामुख्याने घेतात. शंकराचार्य प्रस्थानत्रयीच्या भाष्यात, विशेषत भगवद्गीतेच्या भाष्यात या समुच्चयवादाचं विस्ताराने खंडन करतात. त्यांची उपपत्ती अशी आहे, निष्काम कर्म हे ब्रह्मज्ञानाचं आणि मोक्षाचं प्रत्यक्ष साधन नसून परंपरेने साधन आहे. निष्काम कर्माने चित्तशुद्धी होते, ब्रह्मज्ञान किंवा मोक्ष प्राप्त होत नाही. चित्तशुद्धीचं निष्काम कर्म हे साधन आहे आणि शुद्धी हे ब्रह्मज्ञानाचं साधन आहे. कर्म, भक्ती आणि ज्ञान यांचा मोक्षाशी असलेला संबंध शंकराचार्यांनी भगवद्गीतेच्या भाष्यात विस्ताराने प्रतिपादित केला आहे. भक्ती हे तत्वज्ञानाचं साधन आहे ही गोष्ट त्यांनी मान्य केली आहे. ध्यान आणि भक्ती एकच आहे. ध्यानाने ब्रह्म साक्षात्कार होतो. हा साक्षात्कार ही ज्ञान लक्षणा पराभक्ती आहे असा त्यांचा प्रतिपादनाचा निष्कर्ष आहे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे दत्तप्रसाद रानडे यांचा.

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 30 जुलै. राम करता हे जाणून चित्ती, जगात संत ऐसे वर्तती. जेथे मीपणाचे ठाणे, तेथे दुःखाचे साम्राज्य असणे, हा आहे नियम. म्हणून मी सांगतो राखावा नेम. सर्वस्वी भावे भगवंताचे, मी माझे सोडून साचे. बाह्य मीपणाने जरी सोडले, पण अभिमानाने वृत्ती बळावली, तेथे घाताला सुरुवात झाली. बुद्धी करावी स्थिर, नामी असावे प्रेम अनावर. राम करता हे जाणून चित्ती, जगात संत ऐसे वर्तती. साधनी सावधान जाण हेच साधकाचे मुख्य लक्षण. बाह्य वेषाने कसाही नटला, जगाला भुलविता झाला, तरी जो वरी नाही चित्त स्थिर, कसा पावेल रघुवीर. आज केल्या गोष्टी फार, भल्या बुऱ्या असतील जाण, त्याचा न करावा विचार, पुढे असावे खबरदार. मानावी परस्त्री माते समान, दुसऱ्याचे न पहावे उणेपण. परनिंदा टाळावी, स्वतःकडे दृष्टी वळवावी. गुणांचे करावे संवर्धन, दोषांचे करावे उच्चाटन. याला एकच उपाय जाण, अखंड असावे अनुसंधान. प्रपंच न मानावा सुखाचा, तो असावा कर्तव्याचा. वृत्ती असावी स्थिर, चित्ती भजावा रघुवीर. असा करावा काही नेम, जेणे जवळ येईल राम. प्रपंचाची धरिता कास, दुःखची पावे खास. प्रपंच हाच आधार, प्रपंचाविण निराधार. ऐशी होय ज्याची वृत्ती, समाधान न ये त्याचे हाती. तुम्ही सुज्ञ भाविक जाण, जेवढे ऐकावे माझे वचन. दुष्टमतीची उत्पत्ती ही दुर्जनाची संगती. भावे धरिता रघुपती, सर्व संकटे दूर जाती. वृत्ती असावी खंबीर, ज्याचा आधार रघुवीर. दुर्जनांचे जैसे मन, पाषाणास न फुटे द्रव जाण. तैसे प्रपंची इच्छी जो सुख, जे आजवर कोणास न मिळाले देख. प्रपंचाचे दुःख जाण, ते मी पण असल्याची खूण जाण. जगात वर्तावे घरात असावे, व्यवहारात व प्रपंचात वागावे. परी न कोठे गुंतावे. फार दिवसांचा वृक्ष झाला, घरातील घडामोडी दिसती त्याला. जैसे तो न सोडी आपले स्थान, तैसे वागावे आता आपण. ज्याचे घरी रामाचा वास, तेणे न रहावे कधी उदास. सदा राखावे समाधान, मुखी भगवंताचे नाम. आता प्रेम ठेवा नामी, कृपा करील चक्रपाणी. आता करा चित्त स्थिर, हृदयी धरा रघुवीर. रामा वाचून न आणावा विचार, हाच माझा आशीर्वाद. जेथे नाम तेथे राम, हा ठेवावा विश्वास. कृपा करील रघुनाथ खास. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर सुरेश वाडकर आणि सहकारी.

VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, ऐकूयात अशोक पत्की यांच्या संगीत रचनेतलं अजित कडकडे आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

श्रोते हो ऐकूया पंतमहाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया भालचंद्र खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा।

0: श्री स्वामी समर्थ। बडोद्याचे महाराज श्रीमंत मल्हारराव गायकवाड यांच्या कानावर स्वामी समर्थांची दिगंत कीर्ती गेली होती, परंतु इंदूरच्या महाराजांसारखे ते अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी भक्तीच्या ओढीने धावत आले नाहीत। त्यांच्या मनात विचार आला की स्वामींपाशी राव काय आणि रंक काय, सर्वच जण तर जातात, ह्यात विशेष असं काय आहे, आपण तिथे जाऊन वेगळं असं काय करणार आहोत, त्यापेक्षा आपणच स्वामींना बडोद्याला बोलावून घेऊ, म्हणजे ते आपलं वैभव पाहू शकतील। महाराजांनी हा विचार दरबारात मांडला, त्यासाठी लागेल तेवढं द्रव्य द्यायची महाराजांची तयारी होती। तात्यासाहेब नावाचा एक सरदार पैशाच्या लोभापायी अक्कलकोटात आला, त्याने खूप गाव जेवणं घालून लोकांना खुश केलं, चोळाप्पाला त्याला मिळणाऱ्या प्राप्तीतला अर्धा वाटा द्यायचं कबूल केलं। पैशाच्या लोभाला चटावलेला चोळाप्पा स्वामी समर्थांना बडोद्याला चला म्हणून आग्रह धरू लागला। स्वामींच्या नित्य सहवासात निकट राहणाऱ्या चोळाप्पाने आग्रह धरल्याचं स्वामींना आश्चर्य वाटलं। स्वामी त्रिकालज्ञ होते, त्यांना बडोद्याच्या महाराजांच्या मनात उमटलेले अहंकारी आणि मदांध विचार तात्काळ कळले होते। चोळाप्पाच्या सुद्धा मिळणाऱ्या प्राप्तीच्या अर्ध्या वाट्याची समर्थांना कल्पना होती। स्वामी समर्थ न रागावता फक्त एवढेच म्हणाले, अरे चोळ्या, बडोद्यालाच काय, आम्ही ब्रह्मांडभर फिरणारी अवधूत माणसं, आम्हाला राजवैभवाचं काय वाटणार रे, परंतु तुला प्राप्तीचा अर्धा वाटा देणाऱ्या तुझ्या त्या बडोद्याच्या महाराजांकडे भक्तीचा आणि प्रेमाचा मागमूस सुद्धा नाही। स्वामींचं उत्तर तात्यासाहेब सरदाराने ऐकलं आणि स्वामींना साधा नमस्कार करायचं सौजन्य न दाखवता आल्यापावली बडोद्याला रिकाम्या हाताने गेला। त्याचा परिणाम असा झाला की महाराजांनी त्याची कानउघडणी केली आणि त्याचं दरबारातलं महत्त्व कमी केलं।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक कायमसाठी लक्षात ठेवा की स्वार्थाची वाट कधी शोधायला लागत नाही, ती प्रत्येक जीवात उपजतच असते। बहुतेक जीवांना आपला स्वार्थ नीट कळतो, तो स्वार्थ नीटपणे साधला जाईल ना याची स्वार्थी जीव काळजी घेत असतो। प्रश्न आहे तो परमार्थ वाटेचा, त्या वाटेवरून चालत जायला खूपसे जीव उत्सुकच नसतात। स्वार्थाची दलदल त्यांना अधिक प्रिय वाटते। या दलदलीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संत सज्जनांचा सहवास आणि अखंड नामस्मरण आहे। त्यात आपण जर समाधान मानलं, कोणाचाही द्वेष मत्सर जर केला नाही, प्रत्येकाला धावत जाऊन मदत केली आणि एका भगवंताचं नित्य स्मरण केलं, तर ह्या विश्वात केवळ परमार्थाचीच वाट सर्वत्र दिसेल। सर्वत्र तुम्हाला भगवंताचीच पावलं उमटलेली दिसतील। संत सहवासाची तीव्र ओढ माणसाला परमार्थाच्या वाटेवर अगदी सहजपणे घेऊन जाते। भगवंताशी अनुसंधान राखणं हाच परमार्थाचा महामार्ग आहे हे निश्चित।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया महर्षी नारद रचित भक्तीसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तीसूत्रे. निरूपणकार आहेत समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तीसुधा.

असं या ठिकाणी होत असताना हे प्रेम कसं निर्माण व्हावं, हे प्रेम निर्माण झाल्याचं लक्षण काय, ती लक्षणं 15व्या सूत्रापासून सांगायला नारदांनी सुरुवात केली. 15वं सूत्र आहे, तल लक्षणानी वाच्यंते नाना मतभेदात. त्या भक्तीची लक्षणं सांगत असताना विचारवंतांमध्ये मतभेद आहे. मतभेद आहे त्याचा अर्थ मतभिन्नता आहे, भांडण नाही आहे, द्वेष नाही आहे. मतभिन्नता हे अध्यात्माचं स्वरूपच आहे. कर्मयोग, राजयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तियोग ही मतभिन्नताच आहे ना. नविदा भक्तीमध्ये कुणी श्रवण भक्तीने जाईल, कुणी कीर्तन भक्तीने जाईल, कुणी नामस्मरणाने प्राप्त करून घेईल, कुणी सख्य भक्तीने प्राप्त करून घेईल, कुणी आत्मनिवेदन साधेल. त्याचे पुन्हा 9 प्रकार आहेतच. ध्यानाचे अनेक प्रकार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आध्यात्मिक विचार प्रवाह आहेत. विविधता आहे, विषमता नाही आहे. विविधता हे जिवंतपणाचं लक्षण आहे, विषमता हे संकुचितपणाचं लक्षण आहे. विषमता हे अपरिपक्वतेचं लक्षण आहे आणि विविधता असणं हे परिपक्वतेचं लक्षण आहे. एकम सद्विप्रा बहुधा वदंती, सत्य एकच आहे. ज्ञानी लोक वेगवेगळ्या शब्दात त्याचं भाषांतर आणि रूपांतरण करणार, त्यामुळे त्याच्याबद्दल वेगवेगळे विचार असणं अत्यंत स्वाभाविक आहे. मुळातच जी अनुभूती आहे ती अत्यंत कठीण आहे. असं परमप्रेम निर्माण होणं कठीण आहे आणि ते निर्माण झाल्यानंतर त्याची अभिव्यक्ती तेव्हा अवघड आहे. कारण अनुभूती निर्विचार स्थितीमध्ये आहे आणि अभिव्यक्ती वैचारिक स्तरावरती आहे, माध्यमात बदलून गेलं. आता पाण्यामध्ये काठी जर आपण घातली तर पाण्याखाली ती काठी त्रिपी दिसायला लागते, कारण वरचं माध्यम हवा आहे, खाली माध्यम पाणी आहे. माध्यम बदलल्या बदलल्या लगेच काठीचा आकार बदलला. अनुभूती आलेली आहे तेव्हा मन उन्मन झालेलं होतं, तेव्हा मन डिझॉल्व झालं होतं, विलीन झालेलं होतं, मन निर्विचार होतं, विचार शून्य होतं. आणि जेव्हा अभिव्यक्ती करायला लागला तेव्हा मन शब्दांच्या जगामध्ये आलं. त्यामुळे अभिव्यक्ती करताना माध्यम बदलल्यामुळे अभिव्यक्तीत नेहमी फरक राहणारच आहे. अभिव्यक्तीमध्ये मतभिन्नता राहणारच आहे. त्याचं आणखी एक कारण असं आहे की प्रत्येकाने परमात्मा वेगवेगळ्या दिशेने चाकलेला आहे. कितीतरी मार्ग आहेत, प्रत्येकाचा इतिहास वेगळा आहे, मागच्या जन्मांची साधना वेगळी आहे, अनेक जन्म या साधनेत चाललेले आहेत. मुंबई एकच आहे, पण मुंबईला कोणी विमानाने जाईल, कोणी ट्रेननी जाईल, कोणी टॅक्सीने जाईल, कोणी बसने जाईल, कोणी ओल्ड रस्त्याने जाईल, कोणी नव्या रस्त्याने जाईल, कोणी एक्सप्रेस हायवेने जाईल, गाव बदलतील. मुंबईत पोहोचल्यानंतर काही फरक राहणार नाही. पण मुंबईला कसं जायचं, कोणतं स्टेशन लागतं मध्ये आम्हाला जरा कोण सांगा, लोणावळा लागतं. आता विमानातल्या माणसाला जर तुम्ही सांगितलं लोणावळा लागतं वाटेल तर तो हसायला लागेल, म्हणतो लोणावळा कुठलं आलंय, लोणावळा म्हणजे काय. वाहन बदललं, माध्यम बदललं, मार्ग बदलला, तर सगळ्यांची भाषा सारखी राहणार नाही. म्हणून त्याची लक्षणं सांगत असताना वेगवेगळ्या पद्धतीने लक्षणं सांगितली जातात, कारण प्रत्येकजण आपल्या पद्धतीने त्याचा अर्थ लावणार आहे. गीतेवरती किती भाष्य झालेली आहेत, अनेक भाष्य गीतेवरती झालेली आहेत. माझे एक मित्र आहेत सतीश सिंधारकर, मुंबईला असतात, त्यांनी गीतेवर एक पुस्तक काढलेलं आहे, आपलं कालनिर्णय असतं त्याच्या दुप्पट आकाराचं पुस्तक आहे, 700 पानी पुस्तक आहे. प्रत्येक पानावरती गीतेची 36 भाष्य त्यांनी दिलेली आहेत. मूळ गीतेतला

0: जातं ते पुस्तक ऑटो प्रिंट आहे, पण मूळ गीतेतला श्लोक आणि त्याच्यावरती 36 लोकांनी काय म्हटलेलं आहे, विनोबांनी गीतामध्ये काय म्हटलेलं आहे, टिळकाने गीता रहस्यमध्ये काय म्हटलेलं आहे, रामसुखदास महाराजांनी साधक संजीवनीमध्ये काय म्हटलेलं आहे, प्रभुपाद मित्रांनी गीता जशी आहे तशीमध्ये काय म्हटलेलं आहे, पांडवशास्त्र आठवल्यांनी गीतामृतमध्ये काय म्हटलेलं आहे, सगळ्याचा गोषवारा प्रत्येक पानावरती 36 लोकांची भाष्य आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सांगत राहणार, त्यामुळे त्याच्यामध्ये विविधता असणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. कारण वेगवेगळ्या स्तरावर लोक ऐकतायत, पाहतायत, नंतर त्याचा विचार करतायत. जशी उपनिषदामध्ये कथा येऊन जाते की देव, दानव आणि मानव तिघे ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने तिघांना सांगितलं द द द. आता दानवांनी द काय अर्थ लावला, मानवाने काय अर्थ लावला आणि देवांनी काय अर्थ लावला? जो ज्या स्तरावरती जगत होता त्या स्तरावरती त्याने अर्थ लावला. देव खूप इंद्रियाधीन होते, भोगामध्ये होते, त्याने विचार केला द म्हणजे दमन. दानव खूपच संहार करत होते, हिंसाचार करत होते, त्याने विचार केला आपल्याला द सांगितले तर दया दाखव असं सांगितलेलं आहे. आणि मनुष्य खूप संग्रहामध्ये अडकलेला होता, हे घे ते घे, आता सण चालू, उत्सव चालू आहे, शॉपिंग फेस्टिवल, बऱ्याच गोष्टी खरेदी करून ठेवलेल्या आहेत, घरात साठवून ठेवल्या आहेत, घरात म्युझियम झालेला आहे. तेव्हा मानाने त्याचा अर्थ घेतला की देऊन टाक, दान कर, घरात आता फार संग्रह करू नकोस. प्रत्येकाने आपापल्या प्रवृत्तीनुसार त्याचा अर्थ लावला. मग अशा पद्धतीनं भक्तीचे लक्षण जो ज्या मार्गाने त्या अवस्थेपर्यंत पोहोचला, ज्याला ज्या माध्यमातून त्या परमप्रेमाची प्राप्ती झाली, त्या त्या मार्गातनं तो त्याचं वर्णन करत राहणार. म्हणून त्याचं वर्णन वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. म्हणून प्रत्येक जण एकच प्रकारची साधना करत असतो आणि त्या साधनेद्वारा ते प्राप्त करून घेऊन त्या साधनेच्या द्वारा तो त्याचं वर्णन करत असतो. आपल्या आध्यात्मिक जगताच्या इतिहासात फक्त रामकृष्ण परमहंस अपवाद आहेत की ज्याने वेगवेगळ्या भावांच्या साधना केल्या. प्रमारोलानी रामकृष्णांचे चरित्र लिहिताना म्हटलेलं आहे, भारताचा 50,000 वर्षाचा आध्यात्मिक इतिहास हा महापुरुष फक्त 50 वर्षात जगला. त्याने तंत्रमार्गाने साधना केली, अद्वैत बोधाने साधना केली, मूर्तीपूजा केली, वात्सल्य भावाने साधना केली, सख्य भावाने केली, मधुरा भावाने केली, दास्य भावाने केली, कुंडली शक्तीच्या जागरणाच्या द्वारे त्यांनी साधना केली. असं कुठलंही चरित्र तुम्हाला पाहायला मिळणार नाही. मग जो ज्या मार्गाने गेलेला आहे तो त्या मार्गाचं वर्णन करणार. मग त्या लक्षणामध्ये मतभिन्नता असणार आहे, पण त्या मतभिन्नतेतनं मतभेद निर्माण होते की कारण नाही आहे. प्रत्येकाने आपल्या मताचा पुरस्कार करावा, इतरांच्या मताचा आदर राखावा, संकुचितपणा असता कामा नये. स्वामी विवेकानंद म्हणायचे, कॉन्ट्रॅक्शन इज डेथ, एक्सपान्शन इज लाईफ. माणसाने व्यापक झालं पाहिजे, विस्तारित झालं पाहिजे, संकीर्ण आणि संकुचित असता कामा नये. मग त्या पद्धतीनं हे सत्य वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं आणि वेगवेगळ्या पातळीवरती ते ग्रहण केलं जातं. नुसता शिवचरित्राचा विचार जर आपण केला, मी एक उदाहरण नेहमी सांगतो, चौथीला शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, आठवीला शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. आता चौथीतल्या मुलाचा शिवाजी निराळा, आठवीतल्या मुलाचा शिवाजी निराळा, कोणीतरी इतिहास घेऊन बी ए करतो त्यालाही शिवाजी महाराजांचा इतिहास असतो, त्याचा शिवाजी महाराजांचा झोन एकदम निराळा. बाबासाहेब पुरंदरेंचा शिवाजी आणखी निराळा, निनादराव बेडेकरांचा शिवाजी आणखी निराळा, मी शिवचरित्र सांगतो ते आणखी निराळं. बाबासाहेबांच्या शिवचरित्रात रामदास स्वामींचा उल्लेख फार कमी असेल, माझ्या शिवचरित्रात पदोपदी रामदास स्वामी येतील. कोण बरोबर आहे कोण चुका प्रश्न नाही आहे, जो ज्या माध्यमातून गेलेला आहे तो त्या माध्यमातून त्याचं वर्णन करत राहणार आहे. कुठून तरी शिवचरित्रातनं प्रेरणा प्राप्त व्हावी, परिवर्तन घडावं, ही प्रत्येकाची तळमळ आहे, प्रत्येकाची इच्छा आहे. तसं कुठून तरी भक्तीला लागावं, ते सत्य प्राप्त करून घ्यावं, ते प्रेम प्राप्त करून घ्यावं आणि एकदा ते प्राप्त झालं किंवा सगळीकडे ऐक्यच आहे मग मतभेदाचा कुठल्याही प्रकारचा प्रश्न येत नाही. म्हणून विविध पद्धतीने त्याची लक्षणं सांगितली जातात असं या ठिकाणी नारदांनी म्हटलेलं आहे. तेवढं सांगून नारद थांबले नाहीत, पुढे ह्या विविध लोकांची मतं त्यांनी दिलेली आहेत. प्रवचनामध्ये काही महत्वाच्या लोकांचे संदर्भ हा एक फार महत्वाचा भाग आहे. अरविंद म्हणतात, विवेकानंद म्हणतात, रामकृष्ण परमहंस म्हणतात, कुंदलकर महाराज म्हणतात, असं म्हटलं की कुणीतरी प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या अनुयायांपैकी असतो तलटतारे यांनी आमच्या महाराजांचा रेफरन्स दिला त्याला लगेच बरं वाटतं. आणि समकालीन संदर्भ दिले की तितका तो मनुष्य अपडेटेड आहे हे लक्षात येतं. सारखं जर मी पुराणातल्या गोष्टी सांगत राहिलो आणि पुराणातले संदर्भ द्यायला लागलो तर तुम्हाला कंटाळ येईल. पण अलीकडचे जे विचारवंत होऊन गेलेले आहेत त्यांचे संदर्भ दिले की लगेच माणसाला वाटतं की हा यांनी हे ज्ञान आत्ताच लेटेस्ट जे आहे ते सुद्धा यांना माहिती आहे. कृष्णमूर्ती काय म्हणतात त्यांना माहिती आहे, अरविंद काय म्हणतात, वैशिष्ट काय म्हणतात यांनी हे पण वाचलेलं दिसतंय. लगेच त्या माणसाला अलर्टनेस येतो आणि तो व्यवस्थित ऐकायला तयार होतो. हे लक्षात घेऊन नारदांनी त्यांच्या काळातली जी मोठी मोठी माणसं होती त्यांनी भक्तीची काय काय लक्षणं सांगितलेली आहेत ते संदर्भ दिलेले आहेत. पहिला संदर्भ त्यांनी दिलेला आहे पराशर मुनींचे पुत्र भगवान व्यास. पहिल्या दिवशी सांगितलं की व्यास हे नारदांचे शिष्य सुद्धा आहे. व्यासांना प्रेरणा नारदांनी दिलेली आहे म्हणून त्यांनी भागवता ग्रंथ पुढे लिहिला. व्यास हे जसे त्यांना समकालीन आहेत त्याचप्रमाणे ते पराशर ऋषींचे अत्यंत थोर असे पुत्र आहेत. त्याने वेदांचा विस्तार केला म्हणून त्यांना व्यास म्हणतात. ते जैमिनी हे त्यांचं नाव आहे पण व्यास याचा अर्थ विस्तार. चारही वेदांचा विस्तार केला, त्याचं संपादन केलं, 18 पुराण, महाभारत, भागवत अशा प्रकारचं अफाट लेखन व्यासांच्या नावावरती आहे. आपल्याकडे व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हणण्याची पद्धत आहे. महाभारती जे नाही ते जगी कोठेची नाही असं ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे. व्यासांच्या पलीकडे कोणी काही सांगू शकणार नाही, सगळं सांगून झालेलं आहे. फक्त तुम्ही व्यासांनी जे सांगितलेलं आहे ते तुमच्या वेगळ्या भाषेमध्ये मांडा. मुद्दा तोच असणार आहे, तत्व तेच असणार आहे, भाषा फक्त बदलेल. म्हणून व्यासांचा अधिकार हा फार मोठा आहे आणि व्यास हे पांडवांशी अत्यंत जवळचे आहेत, यदुकुलाशी त्यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. म्हणून व्यासांचा संदर्भ दिलेला आहे पूजा आदिशु अनुराग इति पाराशर्य. पूजा वगैरेबद्दल अनुराग, अनुराग म्हणजे प्रेम, पूजेबद्दलच प्रेम. अनुराग शब्द फार महत्वाचा आहे की जी पूजा करायची आहे ती केवळ परंपरा म्हणून, यांत्रिकता म्हणून, टेक्निकल म्हणून करायची नाही आहे. त्या पूजेमध्ये अनुराग असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. पूजा का करावी लागते? समर्थाने वर्णन केलंय नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. एकदम ब्रह्माची धारणा आपण करू शकत नाही, मग एकदम ब्रह्माची धारणा करता येत नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात ते हे परब्रह्म विटेवरी, म्हणजे विटेवर उभा असलेला जो विठ्ठल आहे तेच ते परब्रह्म आहे असं म्हणून ते त्या परब्रह्माची धारणा त्या विठ्ठलाच्या रूपानं म्हणजे सगुणाकडून निर्गुणाकडे. परब्रह्मच आहे, तुम्ही आम्ही परब्रह्माची धारणा करू शकत नाही. म्हणून करुणेकोटी तुमच्या आमच्याबद्दल अनुकंपा निर्माण होऊन त्या निर्गुण ब्रह्माने विठ्ठलाचा आकार धारण केला. मग अशा पद्धतीनं त्याला सगुणामध्ये आणायचं आणि त्याची पूजा करायची. मी एवढा व्यापक होऊ शकत नाही, तू लहान हो, मला एवढं मोठं होता येणार नाही, तू माझ्यासाठी छोटा हो, आजोबा त्या मुलाला कडकडी घेतात आणि तो मुलगा म्हणतो आजोबा मी तुमच्यापेक्षा उंच आहे आणि मग आजोबा आणखी तर डोक्यावर घेतात म्हणतो अरे खरंच किती उंच झाला तू त्यात त्या मुलाला आनंद वाटतो तसं परमात्मा त्या भक्तासाठी लहान होतो एखाद्या मंदिरात एखाद्या मूर्तीत तो समाविष्ट होतो आणि मग त्याला जे काही उपचार करायचे आहेत मग षोडशोपचार पूजा सांगितलेली आहे पंचोपचार पूजा सांगितलेली आहे षडोपचार पूजा सांगितलेली आहे जशी आपली शक्यता असेल जशी अनुकूलता असेल त्याप्रमाणे त्या भगवंताला वेगवेगळे उपचार करायचे म्हणजे त्या पूजेमध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे पूजा ही तांत्रिक होता वामन आहे काही मिळावं म्हणून पूजा नाही आहे पूजा ही कृतज्ञतेपोटी आहे ऑलरेडी मिळालेलं आहे त्यांनी एवढं दिलं आपण काय करू शकतो आपण जास्तीत जास्त त्याला थोडासा नैवेद्य दाखवू शकतो आपण जास्तीत जास्त एखादी उद्बत्ती लावू शकतो आपण जास्तीत जास्त निरांजन वाळू शकतो आपण जास्तीत जास्त पाणी त्यांना स्नान घालू शकतो आपण जास्त काय करू शकतो त्यांचा हा मोठेपणा की जे परब्रह्म इतके सूर्य आणि चंद्र धावायला लावतं ते परब्रह्म आपली निरांजन स्वीकारत ज्याच्यातनं सगळे सुगंध जन्माला आलेले आहेत निर्माण झालेले आहेत हिनासारखा अत्रज पृथ्वीतनं निर्माण झालेला आहे तो परमात्मा आपलं एवढंसं उत्पत्तीचं घर आणि एवढीशी उत्पत्ती ऍक्सेप्ट करतो मग ही पूजा करत असताना आपण त्या भावाने जर पूजा केली तर त्याच्या ऍक्सेप्टन्स मध्ये सुद्धा तसा रिस्पॉन्स येईल भगवंताने गीतेत म्हटलंय जे यथा मम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम् जसे तुम्ही मला भजन कराल तसं मी तुम्हाला प्रतिसाद देईन परमात्मा हे डेड एक्झिस्टन्स नाही आहे अलाय जिवंत आहे तुम्ही ज्या प्रकारे त्याची धारणा कराल त्या प्रकारे तिकडून सुद्धा रिस्पॉन्स मिळणार आहे ते वन वे नाही आहे रेसिप्रोकल आहे तिकडूनही आपल्याला दाद मिळणार आहे आणि मूर्ती पूजेमध्ये जर आपण तसा अनुराग निर्माण केला तर ती मूर्ती सुद्धा आपल्याला तशा प्रकारची दाद देते नामदेवाने तो अनुभव घेतला तुकाराम महाराजांनी तो अनुभव घेतला रामकृष्ण परमहंसाने तो अनुभव घेतला की ते दगड नाही नुसता तिथून सुद्धा प्रतिसाद मिळू शकतो माता शारदा देवी जेव्हा गेल्या 23 जुलै 1920 या दिवशी माताजींनी देह ठेवला आणि मग जिथं त्या राहत होत्या कलकत्त्यातल्या उद्बोधन कार्यालयात तिथे माताजींचा एक मोठ्याच्या मोठा 5 फूट बाय 4.5 फूट असा फोटो बसवण्यात आला की त्याची पूजा आता इथून पुढे करायची गोपाल म्हणून पुजारी नेमला गेला स्वामी शारदानंद हे त्या मठाचे अध्यक्ष होते वेगवेगळ्या मठाच्या शाखा आहेत त्यात उद्बोधन कार्यालयात एक स्वतंत्र मठ तयार झाला त्या मठाचे शारदानंद अध्यक्ष झाले आणि गोपाळ म्हणून पुजारी आहे त्याला पूजा करायला सांगितली त्याची नियुक्ती झाली तो इतक्या मनोभावे पूजा करत होता सकाळी 5:30 तो यायचा आणि रात्री 8-8:30 माताजी झोपल्या की जायचा सकाळी 5:30 पासून रात्री 8:30 पर्यंत तो सतत माताजीच्या अनुसंधानामध्ये असायचा वेगवेगळे उपचार 5:30 आलं की माताजी आता झोपेत न उठणार मग माताजींच्या फोटो समोरचा पडदा बाजूला करायचा त्या दात घासणार दंतमंजन ठेवायचं 2 मिनिटं उभं राहायचं अशी कल्पना करायचं की माताजी दात घासत आहेत मग त्याच्यानंतर छोटस भांड्यामध्ये पाणी किंवा त्यात माताजी तर चूळ भरतील चेहऱ्यावरनं हात फिरवतील डोळे धुतील आणि मग एवढासा रुमाल असायचा त्या रुमालाने त्यांचे ओठ हळूच पुसायचे त्यांचे डोळे अलगत पुसायचे आपण काच पुसत असतो का फोटो पुसत असतो केव्हा तरी रामकृष्ण मठात ते पुजारी ठाकुरांची पूजा कशी करतात ते बघण्यासारखं असत ठाकुरांची पूर्ण मूर्तीच असते, विग्रहच असतो. बारकेश्वर महाराजांचं इतका व्यक्ती त्यांचे गाल पुसत असतो, ओठ पुसत असतो, डोळे पुसत असतो. तसं माताजी आता तोंड धुऊन झालेलं आहे, मग माताजींचे डोळे, ओठ, गाल हे सगळं तो स्वच्छ त्या रुमालाने पुसतो. आता मातीना चहा, मग चहा करायचा, मग खूपशी माताजी समोर ठेवायची, मग दोन तीन मिनिटं थांबायचं, आणि त्याच्यानंतर तो चहा आपण प्रसाद म्हणून ग्रहण करायचा. असे उपचार सतत चालायचे. माताजींची आवडती भाजी, माताजींचा आवडता नाश्ता, माताजींची आवडतं स्वयंपाक, दिवसभर त्याच अनुसंधानामध्ये असायचा. मग दुपारची आरती, संध्याकाळची आरती, मग माताजींना भजन आवडतं, मग दोन तीन भजनं म्हणायची आणि रात्री परत जायचं. सहा महिने तो अतिशय श्रद्धेने हा माताजींचा फोटो नसून प्रत्यक्ष माताजी आहेत या भावामध्ये पूजा करत होता. माताजींना असं वाटलं की त्याची पूजा आपण स्वीकारत आहोत याची हिला पावती दिली पाहिजे, एक्नॉलेजमेंट की तू मनापासून करतोय आणि मला ते पोचतंय. एक दिवस काय झालं, तो सकाळी आला पण दंतमंजन द्यायचं विसरला, दातून दिलं नाही. बाकी सगळे उपचार झाले, आलेल्या दातून देण्याचा जो उपचार असतो तो राहून गेला. पहाटे 3:30-4 सुमारात स्वामी शारदानंदांच्या स्वप्नात माताजी आल्या आणि माताजी शारदानंद म्हणाल्या, आणि गोपालने म्हणजे दातून नाही दिया, बस संपलं, स्वप्न संपलं. तेवढं एक माताजी फक्त बोलल्याने निघून गेल्या. आता यांना कळे ना हे काय प्रकरण आहे. बरं, गोपाल आल्याशिवाय खुलासा होणं शक्य नाही. ते गोपालची वाटच पाहत होते. 5:30 गोपाल आलेला, त्याने आत मारले, अरे गोपाल आहो तो. गोपाळ त्यांच्याकडे गेला, कल तुने माफ दातून नाही दिया. एकदम त्याला आठवलं की आपण आलो आणि दंत म्हणजे काही ठेवलं नाही माताजींसमोर. म्हटलं हा महाराज मी तो भूल गया, पर आपको कसे पता चला. अरे मां सपने में आई और मां ने बताया कि कल मुझे गोपाल ने दातून नहीं दिया. अच्छा तरह तरह राग आला, तो मां ने आपको क्यों बताया, मुझे क्यों नहीं बताया. तो ते म्हणाले, अरे मैं प्रेसिडेंट हूं ना, इसलिए मेरे पास शिकायत की. पण त्या एका घटनेवरनं माताजींनी त्याला हे दाखवून दिलं की तुझ्या सगळ्या गोष्टी मला अर्पण करतो, त्या गोष्टी मी स्वीकारत असते, पण त्यासाठी काय असलं पाहिजे, पूजा आदिशु अनुराग इति पराशर्य. व्यासदेवांचं म्हणणं असं, पराशर म्हणजे पुत्राचं म्हणणं असं की पूजा वगैरे या कर्मामध्ये अशा प्रकारचा अनुराग असला पाहिजे, एकरूपता असली पाहिजे, तल्लीनता असली पाहिजे. रामकृष्ण दिवशी पूजा करत होते. रामकृष्णांचं मुळातलं नाव गदाधर होत. त्या सत्यदेवानंद सरस्वतींनी फार सुंदर कविता केलेली आहे, देवार्यातील निश्चल दैवत पुन्हा कदापि हलेल का, ऐशी पूजा असा पुजारी पुन्हा जगाला दिसेल का. बडवे भाटे पांडे रावळ, देवा पुढती बसती केवळ, त्यांच्या चित्ते गदाधराचे काली पूजन ठसेल का, ऐशी पूजा असा पुजारी पुन्हा जगाला दिसेल का. अनुराग असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. अनेकांना पूजा हे कामच वाटत, रोजच विचार पूजा करायची, अरे पूजा हे काम आहे का. पूजा हा प्रेमाचा आविष्कार आहे. म्हणजे पूजेसाठी उलट भांडण झालं पाहिजे की नाही मीच पूजा करणार. उलट असतो, आम्ही नाही पूजा करणार, तू कर, काल मी गेली होती, आता तू कर. म्हणजे पूजा असलो की कामच आहे. कृतज्ञतेपुटी आहे, मग त्यामध्ये अनुराग असला पाहिजे. मग जसा भाव असेल तसे भगवंत प्रकट होतील. जैसा भाव जयापासी तैसा देव तयापासी, असे हो जया अंतरी भाव जायचा, असे हो तया अंतरी देव तयचा. त्या तुकाराम महाराज म्हणतात, भाव तुझी देव. समर्थ म्हणतात, जरी भाव असला माईक तरी देव होय माठक, नवलतयाचे कौतुक जैशासी तैसा. जाणे भाव अंतर साक्षी प्राणी मात्रांचा. तुम्ही अनुरागाने पूजा करत आहात का टाकणं टाकल्यासारखी पूजा करत आहात, परमेश्वराच्या बरोबर लक्षात येत. पंढरपुरात पांडुकाच्या दर्शनाला अनेक लोक येतात, पण आल्यानंतर तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, चोखा मेळा हे जेव्हा तिथे येत असतील तेव्हा त्यांच्याबद्दलचा रिस्पॉन्स पांडुरंगाचा वेगळा असणार आहे आणि बाकीच्या भक्तांच्या वेळेचा रिस्पॉन्स वेगळा असणार आहे. पांडुरंगात समोहम सर्व भूतेषु, भगवंताने म्हटलेलं मी थोडीकडे समय, समोहम सर्व भूतेषु मग नमे द्वेष्टी नमे प्रिया, मला कोणी फार प्रिया नाही, मला कोणाचा द्वेष नाहीये, पण जसं आरशामधलं प्रतिबिंब असतं त्यात आरशाचा काही दोष असत नाही, आरसा इंटरेस्टेड नाहीये. तुम्ही आरशापाशी जर वाकुल्या दाखवले तर ते प्रतिबिंब वाकुल्यात असेल, तुम्ही डोळे वटारले तर प्रतिबिंब डोळे वटारल्यात असेल, तुम्ही प्रेमाने पाहिलं तर प्रतिबिंब प्रेमाने पाहिलं असेल. भगवंतही तशी यंत्रणा आहे, तशी व्यवस्था आहे. मग आपल्या मनात त्याच्याबद्दल जर प्रेम असेल तर तिकडून सुद्धा रिस्पॉन्स प्रेमाचा मिळेल. मग कशा प्रकारे आपण प्रेम करतो आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. मला प्रश्न विचारला की पंढरपूरला मुख्यमंत्री पूजेला जातात आणि वारकरी इतके हिंडतात, 3 आठवडे वणवण करत जातात, तर असं भेद का असावा? वारकऱ्यांना पूजा का करायला मिळत नाही? मी त्याला म्हटलं जेव्हा मुख्यमंत्री गाभाऱ्यात शिरत असतील तेव्हा पांडुरंग बाहेर पडत असेल आणि तो वारकऱ्यांचं दर्शन घेत असेल. एक वेळेला तिथे जे 10 लाख 20 लाख जमलेले आहेत त्यांच्या दर्शन विठ्ठल बाहेर येत असेल आणि ही बॅग बाहेर पडली की तो आज जात असेल. की आता हवाई सर्वेक्षण झालं, सगळं दुरून सगळ्यांना बघितलं, आता एक एक वारकरी माझ्या जवळ येईल, आता प्रेमाने त्यांना मी जवळ न बघेन. त्याचा रिस्पॉन्स जो आहे तो तुम्ही जशी भक्ती करत आहात त्याप्रमाणे तो रिस्पॉन्स देणार आहे. मग त्यासाठी त्याच्याबद्दल अनुराग असणं, प्रेम असणं हे अतिशय महत्वाचं सांगितलेलं आहे. मग पूजेमध्ये माधुर्य असलं पाहिजे आणि त्याचा साधा नियम आहे यथा देह तथा देवे. आपल्या शरीराला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या त्या सगळ्या भगवंताला द्यायच्या. आपल्याला वस्त्र लागतं ना, मग भगवंताला वस्त्र. आपल्याला कोणी अत्तर लावलं तर बरं वाटतं ना, मग भगवंताला अत्तर, भगवंताला फुलं. आपण गरम पाण्याने स्नान करतो ना, मग भगवंताला गरम पाणी. आपल्याला पंखा लागतो ना, मग भगवंताला पंखा. आपल्याला एसी लागतो, मग भगवंताला एसी. ज्या ज्या गोष्टी आपल्याला आपल्या देहधारणेसाठी आवश्यक असतात तिथं ती मूर्ती नसून प्रत्यक्ष परमेश्वर आहे, भगवंताचं ते शरीर आहे असा भाव धारण करून त्याबद्दल अनुराग, त्याबद्दल आत्मीयता आणि प्रेम, त्याला भक्तीचं लक्षण असं म्हटलेलं आहे. वरवर आत्ता कामा नाही म्हणून तुकाराम महाराज म्हटलेलं आहे, देवा पायी नाही भाव भक्ती वरी वरी वाव, समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार. जर जीव समर्पण करून तुम्ही ती पूजा करत नसाल तर तो पूजेचा उपचार नाही झाला, तो व्यभिचार झाला. पूजा आदिशु म्हटलेलं आहे, आदीमध्ये पूजे केली स्तोत्र जप ध्यान व्रत वैकल्य उत्सव या सगळ्या गोष्टींचा आदीमध्ये समावेश करता येईल. कधी कधी काही जणांना लोक नुसतं स्तोत्र म्हणतात, पूजा करत असताना रुद्राचं पवमानाचं आवर्तन म्हणतात, मग या आदी गोष्टी ज्या आहेत त्यात सुद्धा अनुराग. नाहीतर नुसतं आपलं टेक्निकल ते चमे चमे करत करत तो रुद्र पूर्ण केला, ते पवमान तसंच पूर्ण केलं, चालू असताना मध्ये मोबाईल आल्यावर त्याच्या फोनवर बोलले, मग पुन्हा पुढचं पवमान सुरू केलं, असं असता कामा नाही. इतर ज्या गोष्टी आहेत त्याला अनुषंगी त्या सगळ्याबद्दल सुद्धा अनुराग. की भगवंताला फुलं व्हायची आहेत ना, मग ती फुलं सुद्धा कशी चांगली चांगली गोळा करता येतील. भगवंताला अत्तर लावायचं आहे, मग ते अत्तर सुद्धा चांगल्यातलं चांगलं कसं आणता येईल. भगवंताला अष्टगंध लावायचा आहे, मग ते अष्टगंध सुद्धा रंगाचा असता कामा नाही, खरं अष्टगंध असलं पाहिजे. आदी गोष्टी ज्या आहेत त्या आदीबद्दल सुद्धा अनुराग, प्रेम, मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने आपण माझे विचार ऐकून घेतलेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर.
1: श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे. निरूपणकार होते समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. श्रोते हो ऐकूयात वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर शैलेश रानडे आणि सहकारी.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात। दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा।
3: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज 10:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीराम। समर्थांच्या मनोबोधातील 17वा श्लोक आपण पाहणार आहोत। मनी मानव व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणार होऊन जाते। घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे। यात सुरुवातीलाच मतिमंद शब्द आपण बघायला पाहिजे। मतिमंद मनुष्य काय करतो हे या श्लोकात सांगितलेलं आहे। मतिमंद याचा अर्थ सामान्य बुद्धीचा मनुष्य, बद्ध जीव, त्याचं काय होतं? तर असा मनुष्य दिवस रात्र व्यर्थ भविष्याची चिंता वाहत असतो। मनी मानम व्यर्थ चिंता वाहते, पुढे काय होणार, उद्या काय होणार, इथपासून 10-20 वर्षांनी काय होणार, वृद्धपणी आजारपण आलं असता तर काय होईल, चिंता सुरू झाली। अशी सतत चिंता करण्यानं मन प्रसन्न आनंदी समाधानी राहण्याऐवजी अखंड व्यग्र चिंतामग्न राहतं, आणि त्यात वर्तमान काळातला आनंदही दुष्ट होऊन जातो। चालू क्षणात भविष्याच्या दृष्टीने देखील सर्व गोष्टी काळजीपूर्वक चांगल्या कराव्यात, पण काळजी करत राहू नये। काळजी घ्यावी पण काळजी नसावी। काही मंडळी सतत चिंतामग्न असतात, त्यांचा स्वभावच तो असतो अखंड चिंता करायची, तर काही मंडळी अगदी बेफिकीर असतात, हा स्वभाव देखील योग्य नाही। जीवनाची आखणी थोडीफार जरूर करावी, त्याप्रमाणे व्यवस्थित जीवन जगावं, आपली सर्व कर्म यथायोग्य यथासांग पद्धतीनं करावीत। तथापि त्या कर्माचा परिणाम नेमका काय होईल ते मात्र सांगता येत नाही कोणाला, कारण परिणाम बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतो। म्हणून अकस्मात होणार होऊन जाते। आता इथं प्रयत्न का प्रारब्ध असा प्रश्न येतो। प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर त्या प्रयत्नांना यश येणं न येणं हे प्रारब्धावर अवलंबून असतं, पण प्रयत्नच न करता प्रारब्धाला दोष देणं किंवा प्रारब्धावर हावाला ठेवून निष्क्रिय राहणं हे अभिप्रेत नाही आहे। सर्व प्रयत्न झाल्यावर जे घडणार असते ते अकस्मात घडून जातं, ते तसंच घडणार असतं, फक्त आपल्याला त्याची

प्रारब्ध बनत असतं आणि हे प्रारब्ध भोगूनच संपवावं लागतं. पण पुष्कळ वेळा हे लक्षात न आल्यानं कोणा प्रिय व्यक्तीचा वियोग काही कारणानं किंवा मृत्यूमुळे आला तर आपण त्याबद्दल खंत करीत राहतो. त्यापेक्षा आपण आपली कर्म उत्तम प्रकारं ईश्वरार्पण बुद्धीनं करावीत आणि जे परिणाम होतील ते ईश्वराची इच्छा म्हणून आनंदाने स्वीकारावेत. म्हणून ह्याच्यात जे म्हटलेलं आहे ह्या श्लोकात, ते मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार ते होऊनही जाते, घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंद ते खेदमानी वियोगे. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: श्रोते हो, संत नरहरी सोनार यांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे भूषण दुवा यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोतेहो नमस्कार. अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या स्टुडिओमध्ये मिलिंद दादा आलेले. दादा नमस्कार.
4: नमस्कार
3: दादा.
4: हा,
3: मला एक प्रश्न नेहमी पडतो की दर्शन या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ काय?
4: हो, बऱ्याच वेळेला आपण जुन्या कथांमधून, संतांच्या कथांमधून दर्शन झालं असं आपण ऐकतो.
3: हा हा.
4: तर आपल्याला असं वाटतं की ते फिजिकल दर्शन त्यांना झालं किंवा त्या देहामध्ये येऊन त्यांनी दर्शन दिलं किंवा आकृती दिसली. मी पण सांगितलं की मला शिवाचं दर्शन झालं होतं. तर दर्शन होणे याचा आध्यात्मिक अर्थ खूप वेगळा आहे, तो इथे जरा सांगतो. दर्शन म्हणजे दिसणे. आपल्याला एखाद्या देवतेची आकृती दिसली तर आपण म्हणतो दर्शन झालं. आपण सगळ्यात एक ढोबळ मनाने दर्शन याचा अर्थ मंदिरामधल्या मूर्तीचं जाऊन दर्शन घेतो. देवाचं दर्शन घ्यायला आपण जातो. तर मंदिराच्या आतमध्ये जातो आणि गाभाऱ्यामध्ये ती देवता जी असते तिची मूर्ती असते, त्या मूर्तीच्या समोर हात जोडतो, डोळे मिटतो, डोकं टेकतो आणि त्याला प्रदक्षिणा घालतो. ह्या सगळ्या गोष्टीला आपण दर्शन घेतलं असं म्हणतो. तर दर्शन होणं ही खूप आध्यात्मिक दृष्ट्या उच्च पातळी समजली जाते. कारण आपण बाह्य डोळ्यांनी बाह्य वस्तूकडे किंवा ती मूर्ती आहे त्याच्याकडे बघतो, त्याच्यामध्ये दर्शन ही प्रक्रिया होत नाही, फक्त दिसणं होतं. त्या मूर्तीचं दिसणं आपल्याला होणं हे दर्शन नाही. तर त्या मूर्तीच्या आतमध्ये असलेली स्पंदनं आणि त्यातलं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचणं म्हणजे त्या देवतेचं आपल्याला दर्शन होणं, असा त्याचा खरा अर्थ आहे. तर जनरली आपण जाऊन फक्त मूर्तीचं दर्शन घेतो पण आपल्याला मूर्तीच्या आतमधल्या देवतेचं दर्शन घडत नाही. त्याच्यासाठी नाथ सांगतात की समर्पणाची भावना तुमच्या आतमध्ये असली पाहिजे. भक्ती मध्ये भज धातू आहे, भज म्हणजे ओवाळून टाकणे. तर स्वतःला पूर्णपणे त्या देवतेच्या पायाशी स्वतःला ओवाळून टाकणे म्हणजे त्याचे सगळे गुण आपण आपल्या चरित्रात, चारित्र्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये रुजवणे. हे जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं दर्शन घडूच शकत नाही. जसं बाळाला आईच्या ममतेचं, ममत्वाचं दर्शन जे आहे ते तिच्या वागण्या बोलण्यातनं कळतं, बरोबर. आईचा नुसता फोटो आपण बघितला किंवा तिची मूर्ती समोर असली ती बघून त्याच्यातनं ममत्व आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आई बाळाला डोळ्यांनी बघते, त्याला जवळ घेते, अंगावरनं पाठीवरनं हात फिरवते, त्याचा मुका घेते, त्याला भरवते, या सगळ्या स्पर्शातून ती काहीतरी सांगायचा प्रयत्न करते. माझं तुझ्यावर प्रेम आहे असं आई कधी तोंडाने म्हणत नाही पण त्याच्या लाखपटीने ते प्रेम झळकत असतं तिच्या प्रत्येक कृतीतून,
3: गोष्टींमधनं.
4: तसं त्याचं दर्शन जे आहे ते त्या बाळाच्या आतमध्ये रुजतं. म्हणून आईचं प्रेम जे माणसाच्या मनामध्ये कायम राहतं ते अव्यक्त आहे हे या सगळ्या गोष्टींना.
3: पण हे झालं,
4: ते दर्शन आहे ममत्वाचं. तसं समजा राम असतील, कृष्ण असेल, गणपती, शिव, कुठलीही देवता घ्या किंवा एखादी आपली दुर्गा, काली, या देवीचं जे खरं स्वरूप आहे ते इतकं भव्य दिव्य आहे, त्यांचे जे गुण आहेत ते इतके जबरदस्त आहेत की त्याचं वर्णन जे केलेलं आहे ते कलाकारांनी शिल्पामध्ये, मूर्तीमध्ये किंवा चित्रामध्ये साकारायचा प्रयत्न केला. कारण सामान्य माणसाला ते दिसत नाही, गुण दिसत नाही, जाणवतो ना. एखाद्याचं चांगलं वागणं आहे किंवा सतत हसतमुख राहणं आहे ते जाणवतं जेव्हा ते आपल्याशी कनेक्टेड असतं तेव्हा. तर तसं या सगळ्या देवी देवतांचे जे गुण आहेत ते आपल्याला शब्दामध्ये मांडून नुसते उपयोगाचे नाहीत, ते आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण वापरले पाहिजेत, ते वापरले म्हणजे आपण त्यांच्यासारखे झालो, म्हणजे देवत्वाच्या पदाला पोहोचलो, म्हणजे त्याचं दर्शन झालं. दर्शनाच्या बद्दल एक सूचना करायची इच्छा होते. आपण नेहमी मंदिरामध्ये जायला हवंय, म्हणजे भारतामध्ये शेकडो हजारो मंदिर आहेत, तर त्या मंदिराच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देवत्व ही संकल्पना साकार रूपाने तिथे ठेवलेली आहे. तर आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो दर्शन घेण्यासाठी, तेव्हा ते दर्शन त्या फक्त मूर्तीचं नाहीये हे लक्षात ठेवायचं. तिथे डोळे मिटून शांतपणे सगळं भौतिक जग त्या क्षणी विसरायचं आहे आणि त्या देवतेचे सगळे गुण जे आहेत ते मनामध्ये आठवायचे आहेत आणि त्या देवतेच्या स्पंदनांशी कनेक्ट व्हायचंय. आपण देवळामध्ये गेलो तर शांत बसत नाही, कोलाहल तिथे चालू असतो. पूर्वीच्या काळी देवस्थान किंवा देवालय ही शांततेचं प्रतीक होती, कारण तिथे जाऊन लोक शांतपणे बसायचे. मंदिराची पायरी किंवा मंदिराचं जे गेट आहे तिथपासून अत्यंत शांत, कुठलाही आवाज न करता मनातल्या मनामध्ये जप करणे, कुठल्याही भौतिक गोष्टींबद्दल चर्चा गप्पा न मारता मंदिराच्या दिशेने आपला प्रवास सुरू व्हायला पाहिजे. तर पूर्वीच्या मंदिरांना पायऱ्या असायच्या, म्हणजे अजूनही आहेत, तर त्या पायऱ्या चढताना एक एक पायरी चढताना तुम्ही भौतिक जड जे जगत आहे ते मागे सोडलं आणि उंचावरती जाताय, म्हणजे सूक्ष्मतेच्या दिशेने जाताय, ह्याची जाणीव मनात ठेवून तुम्ही त्या मंदिराच्या दिशेने जायचंय. मंदिराची रचना ही माणसाच्या रचनेसारखी आहे, म्हणजे त्याचं शरीर आणि मंदिराची रचना ही सारखी आहे आणि मंदिराच्या एकदम टोकाशी गर्भगृहामध्ये ती मूर्ती असते देवतेची. ती देवता म्हणजे परमात्मा आहे. जसं आपल्या या शरीराच्या आत अत्यंत टोकाच्या गाभ्यामध्ये, म्हणजे ज्याला आनंदमय कोश म्हणतो, तिथे परमात्म तत्व आहे. त्या गोष्टीचं सेम प्रकटीकरण आपण मंदिरामध्ये केलं, म्हणून मंदिराच्या सुरुवातीला मूर्ती नसते. तुम्ही त्याचं प्रांगण जे आहे ते चालत जाता, मग पायऱ्या चढून जाता, मग हातपाय धुता, मग घंटेच्या तिथे येता, घंटा वाजवून त्या घंटेच्या खाली उभं राहता काही सेकंद आणि मग चालत चालत कासवापर्यंत जाता आणि कासवाच्या पासून देवतेपर्यंत पुन्हा चालत चालत जाता आणि मग गर्भगृहाच्या तिथे दरवाजा छोटा होतो. कितीही भव्य मंदिर असलं तरी मंदिराचं गर्भगृह जे आहे त्याचा दरवाजा छोटा असतो, तर तिथे वाकून आत गर्भगृहात जाता आणि मग त्या देवतेच्या समोर उभे राहता, दोन्ही हात जोडता आणि डोळे मिटून तिच्या त्या शक्तीशी कनेक्ट होता आणि मग नंतर बाजूला मांडी घालून बसता, त्या स्पंदनांशी कनेक्ट होता, जप करता आणि सगळं भौतिक विश्व बाजूला ठेवता आणि उत्थानाची इच्छा मनामध्ये ठेवता आणि त्या ऑरामध्ये देवतेच्या आभामंडल जे आहे त्याच्यामध्ये राहण्यासाठी आपण बाहेर आल्यानंतर त्याला प्रदक्षिणा घालतो. म्हणजे 108 प्रदक्षिणा घाला असं आपल्याला सांगितलंय, म्हणजे तेवढा वेळ त्या आभा मंडल आहे त्याच्यामध्ये तुम्ही राहिलात तर तुमची जडत्ववादी जी मानसिकता आहे ती नाहीशी होईल. तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या इथे आपल्याला दर्शनाच्या बाबतीमध्ये फार महत्वाच्या आहेत. तर जसं सांगितलं की पायऱ्या चढताना तुम्ही जडत्वाकडून सूक्ष्मत्वाकडे जाता, मग हातपाय जेव्हा धुता तेव्हा जडत्वातल्या सगळ्या गोष्टी धुतल्या तुम्ही, त्याच्यानंतर तुम्ही घंटा जे आहे त्याच्या खाली उभे राहता आणि घंटा वाजवता, तर घंटेतनं जी व्हायब्रेशन्स क्रिएट होतात ती तुम्हाला जडत्वाच्या पासून लांब नेतात, विचार तुमचे त्या क्षणी थांबतात.
3: ध्वनीचा परिणाम
4: नाद जो आहे त्याचा परिणाम त्यातली जी व्हायब्रेशन्स आहेत घंटेची ती तुम्हाला भौतिक जडत्ववादी जे विचार आहे त्याच्यापासून तोडते. एक एक गोष्ट करत करत तुम्ही शुद्ध होत होत पुढे जात असता आणि मग तुम्ही त्या सभा मंडपामध्ये येता जिथे ते कासव हे प्रतीक आहे, त्या प्रतीकाच्या पाशीहून त्याला नमस्कार करता आणि मग तुमचा जो स्पीड आहे शरीराचा नाही नुसता मनाचा जो वेग आहे तो कमी करा हे दाखवणारं ते कासव हे प्रतीक आहे. तर त्या प्रतीकाकडे बघितल्या क्षणी मनात जर काही अजून विचार येत असतील, वासना उत्पन्न होत असेल, तर त्याचा वेग कमी करा आणि हळूहळू तुम्ही गर्भगृहाच्या दिशेने जाता. आता तो गर्भगृहाचा दरवाजा छोटा असल्यामुळे आपण वाकलो की आपल्या आतमधल्या इडा पिंगला आणि सुषुम्ना आहे त्यातली सुषुम्ना नाडी जी आहे ती ऍक्टिव्ह होते.
3: बर,
4: ती ऍक्टिव्ह झाली की आपला प्रवाह ऊर्ध्व दिशेने होतो आणि विचार दिव्यतेकडे जातात. दिव्यत्वाची अनुभूती घेण्यासाठी विचार दिव्य पाहिजेत आणि आचरणे दिव्य पाहिजे, असं म्हणून तुम्ही परमतत्व या त्या गर्भामध्ये जाता आणि तिथे ती जी मूर्ती किंवा जे काही शिवलिंग असेल त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करता. ते आणि मी काही वेगळं नाहीये, ती मूर्ती आणि मी एकच आहे. एकत्वाची अद्वैताची स्थिती तिथे तुम्ही अनुभवता आणि त्यासाठी मग ओंकार किंवा जे काही जप असेल तो तुम्ही करता. तो तिथे काही काळासाठी तुम्ही केलेला नाद तसाच राहावा, घुमत राहावा म्हणून त्या गोल घुमटाची तिथे रचना केलेली आहे. म्हणून जुनी मंदिरं ही दगडाची आणि त्याला घुमट होते आतमध्ये, अष्टकोन होते, त्याच्यामुळे तुमचा जो ध्वनी आहे तो फिरत राहतो आणि तुम्हाला ऐकू येत राहतो. म्हणून तुम्ही जर काही संस्कृत मंत्र म्हटले, स्तोत्र म्हटले किंवा जप केला किंवा नुसता मकार जरी म्हटला तरी तो तिथे घुमत राहतो आणि तुम्ही या जगताच्या मायेपासून लांब जाता आणि दिव्यत्वाशी जोडले जाता. आणि तिथून मग उठून काही वेळाने तुम्ही बाहेर आलात की त्याला प्रदक्षिणा घालता. त्या मूर्तीतनं जी व्हायब्रेशन्स, त्याचं जे आभामंडल काही फुटापर्यंत असं सुद्धा त्याचं आभामंडल असतं, त्याला तुम्ही गोलगोल फिरून प्रदक्षिणा घालत असताना तुमच्या आतमध्ये ते रुजावं यासाठी आहे. आणि म्हणून आपल्याकडे कायम मंदिरात जाणे ही प्रथा होती की तुम्ही रोज त्या मंदिरात जा, दर्शन घ्या आणि मग घरी जा.
3: म्हणजे दैनंदिन व्यवहारामधला तो एक महत्वाचा भाग होता मंदिरात जाणं.
4: अगदी, कारण प्रत्येक जण हा काही ध्यान धारणा करू शकेल अशी त्याची स्थिती नसते किंवा परिस्थिती नसते. तर त्याच्या 24 तासाच्या जीवनाचा भाग जो आहे तो शुद्ध स्वरूपात असावा यासाठी ही सामाजिक रचना केलेली होती. म्हणून आपण तिथे जेव्हा जाऊ तेव्हा शांत मनाने, अजिबात आवाज न करता, कम्प्लीट सायलेन्स ज्याला म्हणतो तो ठेवून तुम्ही जर ते संपूर्ण दर्शन घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्याची वेगळी अनुभूती येते, 100% येते. आणि असं नित्यनेमाने करत राहिलात तर तुम्हाला खऱ्या अर्थाने त्या देवतेचं दर्शन होतं. दर्शन होणे म्हणजे दिसणे नाही, अनुभूती येणे आणि त्या अनुभूतीमधनं ते ज्ञान जागृत होणे जे आपल्या भौतिक जगण्याला आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी अतिशय महत्वाचं आहे. ही सगळी प्रोसेस आहे, ती आध्यात्मिक बेस आहे आपल्या भारताचा. तर तो बेस आपल्याला पुन्हा एकदा घेऊन जगायचा आहे. यासाठी शिवानी अवतार घेतला गोरक्षनाथांचा आणि योगासन किंवा योग किंवा ज्ञान जे आहे, आत्मज्ञान जे आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नाथांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवल्या. क्रियांच्या माध्यमातून, गाण्यांच्या माध्यमातून, ध्यानाच्या माध्यमातून पोहोचवल्या. तर आज आपण या मंदिराच्या आणि दर्शनाच्या माध्यमातून आपल्या डेली रुटीनचा एक भाग म्हणून आणि तो कसा करायचा जो सांगितलेला आहे आत्ता तो करायला सुरुवात करा. मंदिर जिथे आहे तिथे प्रगाढ शांतता आणि फक्त घंटेचा नाद आणि हलका गर्भगृहातनं येणारा तो संस्कृत श्लोकांचा, स्तोत्रांचा किंवा जपाचा आवाज जो अगदी मंद आहे, खूप मोठा नाही. आजकाल आपण लाऊडस्पीकर लावून जे ध्वनी प्रदूषण करत असतो त्याच्यामुळे तुमची मानसिकता बिघडते. उलट
3: चांगलं पाहिजे,
4: हा तुम्ही डिस्टर्ब होता ते लक्षात येत नाही आपल्याला. पण जेवढा मोठा साऊंड तुम्ही करता त्याच्यातनं येणारी व्हायब्रेशन, प्रत्येक गोष्टीतून एक व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी क्रिएट होत असते. तर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स मधनं जी रेडिएशन आणि व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी निर्माण होते ती आपल्या मानसिक गोष्टींना डिस्टर्ब करणारी आहे. आता ते सायंटिफिकली प्रूव्ह पण झालेलं आहे. तर ते न करता शांतपणाने तिथे जाऊन त्या सगळ्या गोष्टींमध्ये एकरूप होणे, म्हणजे मंदिरात कोणीच नाहीये, मंदिर आणि माणसं ही एकच झालेली आहेत अशी जर आपल्याला जाणीव झाली तर काय सुंदर असेल. हो ना, तुम्हाला माहिती असेल की शिवाचं मंदिर असेल तर तिथे एक छोटस तळ असतं, त्याच्या काठावरती चाफ्याची फुलाची झाडं असतात, त्या फुलांचा वास त्या पाण्याला सगळा लागलेला असतो आणि ते पाणी आपण त्याच्यामध्ये हातपाय धुत असतो. तर तो जो एक सगळा दगडी फील मंदिराचा, त्या थंडगार पाण्याचा फील, हे जे सगळं आहे ते तुम्हाला शांतीकडे नेणार आहे, ट्रँक्विलिटीकडे नेणार आहे. त्याचा अनुभव आपण घेतला पाहिजे. तर सगळ्यांना ही विनंती आहे की मंदिरात जाल तेव्हा अजिबात कोलाहल करू नका, कुठल्याही गप्पा मारू नका, फक्त शांतपणाने एकरूप व्हा त्या देवतेशी आणि तो सगळा एक्सपिरियन्स जो काही अनुभव आहे तो अनुभूतीमध्ये प्रगट होईल. त्या क्षणी तुम्हाला लक्षात येईल की दर्शन झालेलं आहे.
3: खूपच छान होतं श्रोते हो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चैनल VSS मिशन, त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील। तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा। आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000। पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये। अलक्ष निरंजन।
0: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा। श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
5: श्रोतेहो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। प्रस्तुती भक्ती सुधा।
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30। भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका. भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूयात आशालता वाबगावकर यांच्या स्वरातलं हे गीत.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आणि स्वर सुधीर फडके.

श्रोते हो ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास जोशी यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग तोडी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग तोडी. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं एक भजन.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना। संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे साधना सरगम यांचा.

0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीतरचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

भक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग.
0: श्रोतेहो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीषदादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर.

श्रोतेहो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे बिल्वा द्रविड यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।

0: भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55। श्रोतेहो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:00, याचं पुनःप्रसारण रात्री 8:00।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज 12:00 आणि

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया गुरुवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी.

श्रोतेहो आता ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोड द्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज गुरुवार, आषाढ कृष्ण प्रतिपदा, अर्थात 30 जुलै 2026.

आजचा नक्षत्र आहे श्रवण नक्षत्र। छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे सेनापती वीर बाजीप्रभू देशपांडे यांची आज पुण्यतिथी आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। आपल्या हिंदू तत्वज्ञानामध्ये संसार आणि परमार्थ ह्या दोन संकल्पना अतिशय महत्वाच्या मानल्या आहेत। त्यातला संसार म्हणजे काय हे आधी नीट जाणून घेतलं तर परमार्थाची वाट आपण सहज चोखाळू शकतो आणि मोक्षप्राप्ती नक्की साध्य करू शकतो। त्यातला संसार म्हणजे अनादिकालापासून चालत आलेली जीवाला भोगायला लागणारी सुखदुःख, त्यांचे कारण धर्माधर्म रूप कर्मबंध आणि त्याला कारण असलेली जन्म मरण परंपरा। हा संसार नीट जाणून घेतला तर मोक्षप्राप्तीचा मार्ग आपल्याला जाणता येतो। काही मोक्षवादी केवळ तत्वज्ञानानेच मोक्ष होतो असं मानत नाहीत। ते काम्य आणि निषिद्ध कर्म, वर्जन सहित यज्ञादी नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म आणि तत्वज्ञान या ज्ञान कर्म समुच्चयालाच मोक्षाचं साधन मानतात। केवळ ज्ञानाने किंवा केवळ कर्माने मोक्ष होत नाही असं त्यांचं मत आहे। धर्ममीमांसा आणि ब्रह्ममीमांसा ही दोन शास्त्र मिळून एक शास्त्र आहे असं गृहित धरून ते समुच्चयवाद मांडतात। ज्ञान कर्म समुच्चयवादी आपल्या मताच्या पुष्टीकरता भगवद्गीतेचा आधार प्रामुख्याने घेतात। शंकराचार्य प्रस्थानत्रयीच्या भाष्यात, विशेषतः भगवद्गीतेच्या भाष्यात या समुच्चयवादाचं विस्ताराने खंडन करतात। त्यांची उपपत्ती अशी आहे, निष्काम कर्म हे ब्रह्मज्ञानाचं आणि मोक्षाचं प्रत्यक्ष साधन नसून परंपरेने साधन आहे। निष्काम कर्माने चित्तशुद्धी होते, ब्रह्मज्ञान किंवा मोक्ष प्राप्त होत नाही। चित्तशुद्धीचं निष्काम कर्म हे साधन आहे आणि शुद्धी हे ब्रह्मज्ञानाचं साधन आहे। कर्म, भक्ती आणि ज्ञान यांचा मोक्षाशी असलेला संबंध शंकराचार्यांनी भगवद्गीतेच्या भाष्यात विस्ताराने प्रतिपादित केला आहे। भक्ती हे तत्वज्ञानाचं साधन आहे ही गोष्ट त्यांनी मान्य केली आहे। ध्यान आणि भक्ती एकच आहे। ध्यानाने ब्रह्म साक्षात्कार होतो। हा साक्षात्कार ही ज्ञान लक्षणा पराभक्ती आहे असा त्यांचा प्रतिपादनाचा निष्कर्ष आहे।

श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता सादर करत आहोत ब्रह्मपुराण. ब्रह्मपुराणाचे निरूपणकार आहेत संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आम्हाला जर कथांचा अन्वय लावायचा असेल तर तो त्या पद्धतीने लावावा लागेल. याला भाकड पण म्हणता येणार नाही आणि ह्याला इकडून ओढून त्या विज्ञानाच्या फ्रेमवर्कमध्ये नेऊन ठाकून ठोकून बसवावं पण लागणार. त्याचं विज्ञान वेगळं आहे, त्याची भूमिका वेगळी आहे. तसं विज्ञान जर वेगळं नसतं तर ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली नसती. आणि ते आमच्या विज्ञानाशी जोडायचं म्हणून आमच्या प्रोफेसराईन ब्रेनला हे भिंत चालवली म्हणजे काय केलं, यांनी भिंत नाही चालवली, लोकांना चालवली अशी वाटली. यांनी रेड्यामुखी वेद वदवले, नाही रेड्यामुखी वेद नाही वदवले, यांनी फक्त रेडे नावाच्या आडनावाच्या माणसाकडून वेद म्हणून घेतले. ह्या ज्या कल्पना आहेत ना ह्या सगळ्या हास्यास्पद आहेत. जशी आजच्या विज्ञानाने आम्हाला सांगितलं की आमचा माणूस आर्मस्ट्रॉंग हा पहिला वैज्ञानिक चंद्रावरती गेला असं आम्हाला सांगितलं, आम्ही जर म्हटलं छे आम्ही सनातनी आहोत, आम्ही हे मान्यच करत नाही, आम्ही विज्ञानाला मानत नाही. तुम्ही म्हणालात भले तो चंद्रावर गेला, आम्हाला माहिती आहे तो इथेच कुठल्या तरी डोंगरावर जाऊन आला आहे असं म्हटलं तर हे किती हास्यास्पद. म्हणजे मूर्ख आहेत, यांना विज्ञानाची भाषा कळत नाही, यांना प्रगती समजत नाही, लोक असं म्हणतील की नाही. मग तसंच आहे, या विज्ञानाच्या पार्श्वभूमीवरती जर तुम्ही आमच्या कथांचे अर्थ लावायला लागला तर आम्हाला सुद्धा हाच शब्द प्रयोग करावा लागेल की हा बुद्धीचा गाबाळेपणा करू नका. तुम्ही म्हणता तशा ह्या कथा नाही आहेत आणि तुम्ही म्हणता तशी ही वस्तुस्थिती नाही आहे. कथा म्हणजे ह्या भाकड नाही आहेत, ह्या रचित नाही आहेत, ही वस्तुस्थितीच आहे. ही वस्तुस्थिती कशी निर्माण झाली, नाही तर मला सांगा, ती यमुना दर्शन देते, तिचं दर्शन होतं. आज तर लोकांच्या मध्ये एक प्रत्येक काळाचा महिमा असतो. सध्याचा महिमा काय आहे, नर्मदा परिक्रमा हा एक महिमा आहे सध्या. अनेक लोक नर्मदा परिक्रमा करण्याकरता जातात. प्रत्येकाने आस्तिक असो की नास्तिक असो, प्रत्येकाने आपल्या नर्मदा परिक्रमेच्या प्रवास वर्णनामध्ये आम्हाला नर्मदेचा अनुभव आला असं प्रत्येकाने लिहिलं. नर्मदेचा कसा हो अनुभव आला, विज्ञान सांगतं नर्मदा H2O आहे. मग त्या H2Oचा अनुभव तुम्हाला घरात पाणी प्यायच्या भांड्यात येऊ शकतो की तहान लागल्यावर पाणी प्यायलं की तहान भागली. नर्मदा कुठला अनुभव देते, याचा अर्थच आहे की जेव्हा माणूस तो अनुभव घेतो. अनेकांनी लिहिलंय ना, आता आलेलं प्रत्येकाचं पुस्तक वेगवेगळं काहीतरी दर्शवणार आहे आपल्याला. मी तर सगळ्यात पहिल्यांदा वाचलेला रामानंद बिडकर महाराजांची नर्मदा परिक्रमा आहे. त्यांनी किनारा सोडलाच नाही, एका ठिकाणी तर मोठ्या वरच्या कठड्यावर होते, कडा होता, आणि एकदम खाली अंतर जे आहे ते जवळजवळ 50-60 फुटापेक्षा जास्त होतं. एवढ्या अंतरावर आता नर्मदा सोडायची नाही तर काय करायला, जे व्हायचं ते होईल. आणि त्यांनी तिथून खाली उडी मारलेली आहे. रामानंद त्यांचं चरित्र आता पुन्हाही उपलब्ध आहे, पुन्हा ते रिप्रिंट झालेलं आहे, आता छापलं आहे ते. तर सांगण्याचा हेतू असा की एवढ्या मोठ्या सत्पुरुषांनी परत आले नर्मदा परिक्रमा करून ज्या खोलीमध्ये होते, लोकांनी बाहेरून दार ठोठवायला सुरुवात केली, ते आडवे पडलेले होते आणि लोक म्हणाले की ते काही नाही, तुम्ही या ठिकाणी नर्मदा मैयाला इतकी परिक्रमा करून आलात, तुम्हाला काहीतरी लंगर करायला पाहिजे इथे. ते म्हणाले काय लंगर करणार मी, तर पैसे कुठे आहेत जवळ, काही पैसे न घेता गेलेला नर्मदा मातेने त्यांना कडं दिलंय सोन्याचं आणि मग त्यांनी लंगर केलाय. मग कोणता H2O त्यांना सोन्याचं कडं देतो, म्हणजे सगळे प्रॉब्लेम्सच प्रॉब्लेम्स आहेत की नाही, की पाणी हे एवढं सगळं कसं करतो. ते रामानंद बिडकरांचं आपण खोटं आहे म्हटलं तर हे आत्ताचे विद्यमान लोक पण खोटे आहेत, आपला अनुभव सांगतायत ते खोटे आहेत. सांगण्याचा हेतू असा आहे की ती यमुना ही जलाच्या रूपाने आपल्या स्वतःला नदीच्या रूपाने प्रकट करते. ती सुद्धा देवहूती सुद्धा ती नदी म्हणून व्हायला लागते. का, तिचा संकल्प आहे. तिचा संकल्प का, ईश्वरी संकेत आहे. ईश्वरी संकेत का, कारण ईश्वराने तिला योजलंय, त्याप्रमाणे ती व्यवहार करतीये. तर सांगण्याचा हेतू असा आहे की इथे एकच आहे की इष्टदेवतेच्या विषयी आमची धारणा काय आहे, की भगवान श्रीकृष्ण आम्हाला कोणते आवडतात. मला आवडत असतील भगवद्गीता सांगणारा भगवान श्रीकृष्ण, पण वल्लभाचार्यांच्या सारखा एवढा श्रेष्ठ भाष्यकार म्हणतो की आम्हाला फक्त गोकुळातला श्रीकृष्ण आवडतो. श्रीकृष्ण गोकुळातून मथुरेला गेला आणि बिघडला.
त्यांना मान्यच नाही गोकुळाच्या बाहेर कृष्ण. ते म्हणतात गोकुळात होता तोपर्यंत भक्ती करायला योग्य कृष्ण आहे, गोकुळाच्या बाहेर गेल्यानंतर आमच्या. कारण काय आहे, ज्या निरागस श्रीकृष्णाची भक्ती करायची आहे त्या निरागस श्रीकृष्णाला आता त्या कालयवनाला सुद्धा थोपवायचं आहे. त्यांनी त्याला ज्या प्रकारे हुलकावण्या देत आणि झुकांड्या देत ते निघून गेलेले आहेत. आता तो असा कृष्ण त्या वल्लभाचार्यांना कसा झेपावा, ते म्हणतील नको तो जे इतके उद्योग करतो तो कृष्णच आम्हाला नको. गोकुळामध्ये आपल्या गोपींची चेष्टा करणारा, आपल्या गाईगुरांना सांभाळणारा, आईला त्रास देणारा, गोरस चोरणारा असाच श्रीकृष्ण आम्हाला पुरे. इष्टदेवतेविषयीची भावना आहे, कुणाची भावना काय आहे, कुणाची भावना कशी आहे ह्याला

तिचा प्रपंच, आता हे आपण सगळं जे वाचतोय हे वंशवर्धन आहे, ते तिच्याकडनं अत्यंत सात्विक अशा पुत्राची तिला प्राप्ती व्हावी आणि तिच्या जीवनाला आनंद देणारा पुत्र तिला प्राप्त व्हावा असा तो भगवान श्रीकृष्णाची त्या बालकृष्णाची उपासना केली तर तिला प्राप्त होईल. पण जेव्हा टी व्हीवरून ह्या सगळ्या चायनीज एक एक सिम्बॉल्स आहेत ना फेंगशुई वगैरेचे, तर त्या सिम्बॉल्सवरती जेव्हा ते सहस्रबुद्धे बोलले, त्यांची मुलाखत झाली होती राजीव परोळेकर तेव्हा संवादमध्ये घेत होते, तेव्हा त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की अहो ही फेंगशुईची जी काही सिम्बॉल्स आहेत की तो लाफिंग बुद्धा पाहिजे, ते टणटण वाजणारं काहीतरी पाहिजे, नंतर हे असे ते तिकाटणं पाहिजे, तर तेव्हा त्यांनी फार छान सांगितलं. ते म्हणाले अहो की त्यांच्या मते सगळ्यात शुभाचं मंगलाचं समृद्धीचं अभिवृद्धीचं प्रतीक जर काही असेल तर तिकाटणं आहे म्हणाले. म्हणाले जेव्हा मी चायनामध्ये गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्यासारखे सिम्बॉल्स तुमच्याकडे आहेत का, तर म्हणाले मी त्यांना सांगितलं आमच्याकडचे सिम्बॉल्स तुमच्या ह्या सिम्बॉलपेक्षा कितीतरी उत्तम आहेत, सांगा म्हणाले. ते म्हणले हे तुम्ही तिकाटणं ठेवताना, म्हणाले हे तिकाटणं काय आहे, नुसते लोखंडाचे तीन पाय ठेवलेत. पण आम्ही सुद्धा म्हणाले तिकाटण्याला आमचा जो बाळकृष्ण आहे ना लंगडा तो तीनच ह्याच्यावर आहे, त्याचे दोन हात आणि एक पाय बास म्हणाले. पण त्याला आम्ही कृष्ण केला, त्याला आम्ही देवत्व दिलं, त्याच्या मागे एवढा इतिहास उभा राहिला आणि त्याला नमस्कार करण्यात आणि फूल वाहण्यात केवढा आनंद मिळाला, कसं उत्तर आहे बघा. ही तेच मिळवायचं आहे, अभिवृद्धीच मिळवायची आहे. ते लोखंडाचं तिकाटणं ठेवून मिळवायची आहे का आम्ही त्याच्या ठिकाणी आम्ही बाळकृष्ण ठेव, काही बिघडलं नाही. मुसलमान मनुष्य भिंतीपुढे नमाज पडतो, आम्ही कधी चेष्टा केली का त्या भिंतीची? नाही केली. तुम्ही करता आमची चेष्टा, आम्ही नाही करत. त्याचं कारण आहे की कोणत्याही रूपामध्ये परमात्माच आहे ह्याची आमची धारणा पक्की आहे, त्यामुळे तुम्ही भिंतीपुढे नमाज पडलात तर आम्ही म्हणूया नाही निर्गुण निराकार परमात्मा दिसतो. आमचे कुमार गंधर्व सुद्धा निर्गुणी भजनं म्हणतात, कबीराची निर्गुणी भजनं आहेत, कुठे बिघडलं? निर्गुणाच्या रूपामध्ये ईश्वराची उपासना केली म्हणून काही बिघडत नाही. तुम्ही निर्गुण उपासक आहात, आम्ही मुसलमानांची उपासना निर्गुण आहे असं समजून सोडून देतो, पण ते आम्हाला मूर्तीपूजक म्हणजे काफीर म्हणून मारून टाकतात. फरक हा आहे, ईश्वराच्या विषयीची जी भावना आहे प्रत्येकाची भिन्न असेल, असू दे ना, त्यांनी काय फरक पडतो. इथे त्यांनी सांगितलं की त्यालाच भक्ती आणि श्रद्धा म्हणतात. तर अशा प्रकारे इष्टदेवतेच्या कथा ऐकणे हा सगळा भावाचा विषय आहे, हा बुद्धीचा आणि तर्काचा विषय नाही आहे. की जसं आपल्याकडे लहान मुलं असतं, घरातलं नातवंड असतं, पण आपले सगळे नातेवाईक फोन झाला की पहिल्यांदा म्हणतात काय त्याच्या नवीन गोष्टी सांगा, काहीतरी कौतुक आहे त्या बाललीलांचं, त्या गोष्टीत काय आहे, त्यांनी असं केलं आणि तो तसं बोलला आणि त्यांनी इथे हे पाडलं आणि तिथे लावून घेतलं काय आहे. पण आम्हाला त्याच्यात आनंद आहे. पहिला फोन केला की आजी आपल्या सुनेला विचारते काय आता नवीन केलं आहे त्यांनी, खटाटोप काय, गोंधळ करून ठेवला आहे काय, चाललं आहे सध्या. तेच आहे, भगवंताच्या लीला इतक्या आवडाव्यात याचं कारण तो भाव प्रेम तितकं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं उपासकाला ईश्वराच्या लीला ऐकण्यात आनंद आहे. आणि म्हणून एक गोष्ट आहे की आपण कितीही बुद्धिवादी आहोत, आपण कितीही तर्कवादी आहोत, आपल्याला पुष्कळ गोष्टींच्या विषयी तर्क करता येतो, पण काहीही न हा ग्रंथ बघायचा आहे ना, या ग्रंथाच्या विषयी मनामध्ये एक पूर्वग्रह दूषित नाही तर एक कोणती तरी तर्कवादी भूमिका डोक्यात ठेवायची आणि ती सारखी त्याला आम्ही ताडत राहायची, इंग्रजीत ज्याला अप्लाय करायची म्हणतो, सारखं त्या दृष्टीने त्याला कशाला पाहायचं, सरेंडर, शरण जा त्या ग्रंथाला, बस ऐका, ऐकावं आम्ही ऐकलं, आम्हाला नाही फारसं घ्यावं असं वाटलं किंवा आमच्या बुद्धीत फार शिरलं नाही किंवा आम्हाला ते फार मनाला भावलं नाही, नाही भावलं असं काय आहे, सगळंच भावलं पाहिजे असं थोडंच आहे. पण म्हणून आम्हाला भावलं नाही की सगळं वाईट आहे, ते सगळं टीका करण्यासारखं आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही आहे. आणि त्यामुळे त्यांनी म्हटले की उपासना कशी असते, असे काही लोक असतात असं म्हणतात की म्हणाले अहो काय हो ती कसली भजनं म्हणत, काय जे टाळ कुटतात तुम्हाला सांगतोय, ते वारकरी चाळीस चाळीस उभे राहतात, खण खण खण डोकं उठतं आमचं, अरे तुमचं कशाला म्हणे असं करायला पाहिजे, शांत बसावं, आपलं नामस्मरण करावं. अरे तुम्हाला वाटतं याचा अर्थ दुसऱ्यांनी करू नये असं नाही आहे. ज्याला जे वाटतं, ज्याला ज्यात रस आहे तो त्याच्यातला रस

घेईल. म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की त्या देवतेच्या कथा ऐकाव्यात. कथा आवडते का आवडत नाही, खरं सांगू का, त्या देवतेबद्दल प्रेम निर्माण झालं ना तर त्याची कोणती कथा आवडायला लागते. उगाच लोक भागवत पुन्हा पुन्हा ऐकतात का, कारण त्या भागवतामधला जो रस आहे तो रस कधीच संपत नाही. अमृत येत आहे का ऐकतो मनुष्य, कारण ते ईश्वराविषयीचं प्रेम आहे म्हणून. आणि असो, ते म्हणतात ईश्वर आपल्या इष्टदेवतेचं चिंतन करावं, त्याच्यामध्ये आपलं मन अधिक रमत जातं आणि त्याच्याकरता काही ना काहीतरी काम करत राहावं. की आपली इष्टदेवता आहे, आज आपण फुलाचा हार केला, उद्या आणखीन काही केलं, त्याच्याकरता खायचा पदार्थ बनवला, काहीही करू दे, पण त्याच्याकरता काहीतरी करण्यात रस असावा. आमच्या पुण्यामध्ये आपले पुराणिक सर आहेत, हिंदीचं काम त्यांनी खूप केलं, हिंदीच्या प्रसाराचं काम पण खूप केलं. ते म्हणाले एक परदेशी मनुष्य इथे आला, त्यांनी नामदेवाचं चरित्र पाहिलं आणि त्यांनी विठोबा, मग विठोबा म्हणून श्रीकृष्ण, आणि त्याला श्रीकृष्ण अतिशय आवडला, विठोबाच्याही पलीकडे आवडला. तर तो म्हणाला मी स्वतः आता त्या श्रीकृष्णाची उपासना करणार. म्हणून त्यांनी इथे पुण्यापासून जवळ एक जंगलामध्ये असं एक आश्रमासारखं एक झोपडीवजा बांधलं आणि तो तिथे राहायला लागला. तर त्यांनी तिथे कृष्णाची मूर्ती वगैरे आणून बसवली, आपलं सगळं बस्तान बसलं. मग त्याला असं वाटलं की नामदेवाचं दूध विठ्ठलानी घेतलं, ते म्हणाले मी सुद्धा माझ्या कृष्णाला दिलं तर त्यांनी घेतलं पाहिजे. त्याचं लॉजिक एकदम 100% करेक्ट आहे की नामदेवाचं जर तो दूध पितो तर मी त्याला दिलेला प्रसाद तो घेऊ शकतो की नाही. तर त्यांनी शिरा केला आणि त्यांनी कृष्णाला सांगितलं हा खा, आता मी तुझ्याकरता तुझ्या आवडीचा तुझ्या प्रदेशातला मी पदार्थ केलेला आहे. तर कृष्ण काही खाई ना, तास गेला, दोन तास गेल्या, म्हणाला हा का खात नाही आहे, याला काय प्रॉब्लेम आहे कृष्णाला हा शिरा न खाण्यामध्ये. त्यांनी खूप विचार केला आणि मग त्याच्या लक्षात आलं बरोबर आहे तो कसा खाईल, मी त्याला बाऊलमध्ये शिरा दिला पण त्याला चमचाच नाही दिला खायला. आपल्याला आश्चर्य वाटेल, त्यांनी त्याला चमचा दिला श्रीकृष्णाला आणि श्रीकृष्णाने 5 मिनिटात शिरा खाल्ला. ये काय भावना आहे बघा, किती निरागस भावना आहे. आमचे सर म्हणाले, त्यांचे पुराणिक सर इथे इन्कम टॅक्स लेनमध्येच राहतात, त्यांच्या ओळखीचा मनुष्य येतो, ते म्हणाले की त्याला मग सांगितलं लोकांनी असा रोज कृष्णाला त्रास देऊ नको, आज त्याला सूप करून देशील तर म्हणशील सूपचा चमचा नाही टाकला, उद्या म्हणशील आणखीन काही दिलं नाही, म्हणाले रोज हैराण नको करू त्याला. पण सांगण्याचा हेतू असा आहे की ती तितकी उत्कट भावना जर निर्माण झाली तर ते घडलंच पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की त्याकरता काहीतरी कर्म केलं पाहिजे, त्याची काहीतरी सेवा आमच्याकडनं घडलीच पाहिजे त्या इष्टदेवतेची. म्हणाले कुठल्याही इतर देवतांची निंदा करता कामा नये, की हा आमचा देव म्हणजे आता कसं असतं, हल्ली असे वॉटर टाईट कंपार्टमेंट झालेत, ते वारकरी आहेत म्हटल्याबरोबर ते धारकऱ्यांकडे असे बघत नाहीत की नाही नाही ते वेगळे लोक आहेत, ते समर्थ संप्रदाय आहेत, अहो ते आपले नाहीत असं लोक म्हणतात. की कोणत्या तरी एका संप्रदायाशी जोडलं की अहो तो आपल्यातला नाही आहे, तो आपल्याकडे कसा आला, अरे कसा आला म्हणजे त्याला काय बंधन आहे का की इथे गेला तर तिथे जाऊ नये. त्यांनी सांगितलं की कुठल्याही देवतेची निंदा करू नये, सूर्याचं व्रत कसं करावं, चालत फिरत उभे राहिलात तरी, झोपलात तरी, अगदी श्वास घेताना, डोळे मिटता उघडताना, म्हणाले भगवान भास्कराचं स्मरण करावं. त्याला त्या माणसाला सगळ्यात अधिक भक्तिमान मानलाय, जे जो 24 तास त्याच्या स्मरणात आहे तो सर्वात जास्त भक्तिमान आहे. म्हणाले जो ज्ञानी मनुष्य आहे, ज्याला काही समजत आहे, त्या माणसानी सूर्याची भक्ती अशीच करावी. आणि खरंच असंच आहे की ज्ञानी माणसाकरता भक्तीचा मार्ग भिन्न आहे, आडाण्याकरता भिन्न आहे. आडाण्याकरता तो म्हणेल नाही मला हे एवढंच आवडतं तेवढंच आहे, त्याला जर फक्त ईश्वराला दहीभात खायला देऊन त्याला तृप्ती आहे, त्याला जर ईश्वराच्या मंदिरात जाऊन नमस्कार करण्यात तृप्ती आहे, तो म्हणतो तर तुझा ग्रंथ भिंत आम्हाला काय माहीत नाही, त्याचं दर्शन घेतलं की आम्हाला पुरतं, त्याच्या पलीकडे आम्ही नाही जाऊ शकत. पण दुसरा म्हणेल नाही मला त्याच्या तत्वज्ञानात रस आहे. तर म्हणाले असा कितीही तत्वज्ञानात रस घेणारा असला तरी सुद्धा ज्ञानी माणसाला देवतेचं स्मरण हीच खरी भक्ती आहे, ती कोणत्याही स्वरूपात कर पण स्मरणाची भक्ती. म्हणून त्यांनी सांगितलं की हा सर्वात अधिक भक्तिमान आहे जो कोणत्या ना कोणत्या तरी रूपात ईश्वराचं स्मरण अखंड करतो.
दुसरी पद्धती म्हणाले भक्ती आहे, समाधी आहे, ईश्वराची अखंड स्तुती आहे. आणि म्हणून आपल्याकडे कीर्तनकारांना म्हटलेलं आहे की नारदानी काय केलं, अखंड भगवंताचं कीर्तन केलेलं आहे, सातत्याने कीर्तनात राहावं, त्याची स्तुती करत राहावी, त्याचा महिमा गात राहावा. आणि म्हणून आपल्याकडे कीर्तनामध्ये सुद्धा मधून मधून काहीतरी त्याचं स्मरण करावं, प्रवचनामध्ये त्याचं स्मरण करावं, त्याचं नाव घ्यावं, ही एक पद्धत आहे. म्हणजे भगवंताची स्तुती करावी, भगवंताचा महिमा गावा आणि मनानी काहीतरी नियम करावा. आणि जो नियम केला आहे तो नियम कायम चालवावा. आता आपला विषय खूप अडखळेल इथे म्हणून आपण अधिक पुढे जाऊ, नाहीतर नियम आणि सातत्याने चालवणं हा ह्या उपासनेमधला व्रतांचा भाग आहे. आणि व्रत ही आपल्या बाजूनी फलदायी आहेत, ती किती प्रकारची फलं देतात, ती कशी फलं देतात, हा पुन्हा एक वेगळा विषय आहे. आणि म्हणून ते म्हणाले की दान द्यावं, देवता मनुष्य आणि पितर या सगळ्यांना त्याचं ग्रहण करता येत, हा एक मोठा सुंदर विचार ह्या उपासनेत सांगितला आहे. हा इतरत्र काही मी वाचला नव्हता कुठे, माझ्या वाचनात नव्हतं आलं. त्यांनी असं म्हटलं आहे की आम्ही का दान द्यायचं, ते दान देण्याचं कारण असं आहे की ते दान फक्त दिलेल्या व्यक्तीला पोचत नाही असं म्हणतात ते, की फक्त दिलं त्याला नाही मिळालं, जे दान दिलं आहे ते देवतांना मिळतं, ते पितरांना मिळतं आणि ते मनुष्याला पण मिळतं, कारण मनुष्यालाच दिलेलं असतं. त्यावेळी म्हणाले माणसाला, देवतांना आणि पितरांना दानाचा महिमा त्यांनी अशा प्रकारे सांगितला आहे. आणि म्हणून म्हणाले आपण ईश्वराला अर्पण करताना जे भगवद्गीतेने म्हटलं आहे तेच वर्णन केलं आहे की पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती, तशी उपासना करावी म्हणाले. आणि एक मोठं बारकावं आहे त्यांच्या लिखाणाला, ते म्हणतात की नास्तिकांनी दिलेली वस्तू परमात्मा स्वीकारत नाही, आस्तिकांनी दिलेली वस्तू परमात्मा स्वीकारतो, असं त्यांनी ते वर्णन केलं आहे. मोठा अवघड आहे म्हणजे त्यांनी जे म्हटलं आहे त्यामध्ये, म्हणाले ते नास्तिकाला स्वीकारत नाहीत. आणि पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की नियम आणि आचार याच्याबरोबर अंतःकरणातल्या भावाची शुद्धी, म्हणजे मनाने काही नियम करावा, आचरण चांगलं असावं आणि त्याचबरोबर अंतःकरण शुद्ध असावं, तर केलेली उपासना फलद्रूप होते. भगवान सूर्याचं स्तवन करावं, जप करावा, त्याला काही समर्पण करावं, त्याचं पूजन करावं, त्याच्याकरता उपवास करावा आणि त्याचं भजन करावं, त्यांनी सगळी पापं दूर होतात. त्यांनी सांगितलं की सूर्याला नमस्कार करताना आपण त्याच्याकडे वर बघून नमस्कार करतो, खाली म्हणाले पृथ्वीवरती मस्तक टेकून त्याला नमस्कार करावा, तो त्याला फार आवडतो आणि तो आपल्याला कृपावंत होऊन आपल्या सगळ्या पापांपासून दूर करतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं याच्यामध्ये यत्किंचितही संशय नाही. दुसरं म्हणतात की सूर्याकरता प्रदक्षिणा करावी, आता स्वतःभोवतीच करावी कारण सूर्याला कशी करणार प्रदक्षिणा, म्हणून सूर्याला प्रदक्षिणा करावी. आणि म्हणाले सातही आपण आपल्या ठिकाणी प्रदक्षिणा घातली तर म्हणाले सातही द्वीपांच्या सहित पृथ्वीची परिक्रमा केल्याचं पुण्य त्याच्या प्रदक्षिणेमध्ये लाभतं. आणि सूर्यदेवाला आपल्या अंतःकरणामध्ये धारण करून असा म्हणाले केवळ आकाशाची प्रदक्षिणा, म्हणून म्हटलं ना आपल्याकडे सगळ्या गोष्टीत खूप सुटसुटीतपणा, सगळ्याला सोपं करून दिलेला परमार्थ कोणता असेल तर आपल्याकडची उपासना पद्धती आहे. गदी माडगुळकरांनी म्हटलंय तसं, जन्मभरीच्या श्वासा इतुके वेचियले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम. पण जन्मभरीच्या श्वासा इतुका हरिनाम कसं घेणार, कारण रात्री झोपल्यावर तर शक्यच नाही. अनेक प्रकारची कामं करताना, काही विचार करताना, काही व्यवसायामध्ये व्यस्त असताना होऊ शकत नाही. किती सोपा पर्याय दिला आहे की दिवस आणि रात्र अहोरात्र मिळून 21,600 श्वास होतात. त्याचे दिवसाचे 12 तास घेतले तर 10,800 श्वास होतात. आणि शास्त्र काय सांगतं की एक नाम त्या श्वासाबरोबर अंतःकरणपूर्वक घेतलं तर 100 नाम घेतल्याचं पुण्य त्या एका नामात आहे. वरची 2 शून्य उडवून टाकली आणि 108 घ्यायला सांगितलं की माळ घ्या आणि 108 जप करा. सबंध दिवस रात्र केलेल्या जो काही ईश्वराचं नाम आहे किंवा स्मरण आहे किंवा जप आहे त्याच्या तोडीचं आहे. हे इतकं सोपं दिलं तर आपण मात्र ती माळ जी आहे ती भरा भरा खेचतो. त्यातल्या त्यात रामाचं नाम कोणतं तर 2 अक्षरी राम, की तो एकदा
तिसऱ्या मिनिटाला ती आपण म्हणतो माझी माळ मला 1.5 मिनिटात घेता येते असं पण पुन्हा बोलताना माणूस म्हणतो की मी एक माळ घेतली किती वेळ लागतो 1.5 मिनिटात झाली. त्यांनी सांगितलं की ही अशा प्रकारे सर्व उपासनेला पर्याय आहेत पण भावाच्या शुद्धीला अंतःकरणातल्या श्रद्धेला आणि मनापासून केलेल्या नियमाला मात्र काही पर्याय नाही आहेत. ते जसेच्या तसे पाळावे लागतील.

श्रोते हो, आत्ता आपण ऐकत होतात ब्रह्मपुराण. ब्रह्मपुराणाच्या निरूपणकार होत्या संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोतेहो संत जनाबाईंची भक्तिरचना आपण ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे विभावरी आपटे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे दत्तप्रसाद रानडे यांचा.

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीराम। समर्थांच्या मनोबोधातील 17वा श्लोक आपण पाहणार आहोत। मनी मानव व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणार होऊन जाते। घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे। यात सुरुवातीलाच मतिमंद शब्द आपण बघायला पाहिजे। मतिमंद मनुष्य काय करतो हे या श्लोकात सांगितलेलं आहे। मतिमंद याचा अर्थ सामान्य बुद्धीचा मनुष्य, बद्ध जीव, त्याचं काय होतं? तर असा मनुष्य दिवस रात्र व्यर्थ भविष्याची चिंता वाहत असतो। मनी मानम व्यर्थ चिंता वाहते, पुढे काय होणार, उद्या काय होणार, इथपासून 10-20 वर्षांनी काय होणार, वृद्धपणी आजारपण आलं असता तर काय होईल, चिंता सुरू झाली। अशी सतत चिंता करण्यानं मन प्रसन्न आनंदी समाधानी राहण्याऐवजी अखंड व्यग्र चिंतामग्न राहतं आणि त्यात वर्तमान काळातला आनंदही दुष्ट होऊन जातो। चालू क्षणात भविष्याच्या दृष्टीने देखील सर्व गोष्टी काळजीपूर्वक चांगल्या कराव्यात, पण काळजी करत राहू नये। काळजी घ्यावी पण काळजी नसावी। काही मंडळी सतत चिंतामग्न असतात, त्यांचा स्वभावच तो असतो अखंड चिंता करायची। तर काही मंडळी अगदी बेफिकीर असतात, हा स्वभाव देखील योग्य नाही। जीवनाची आखणी थोडीफार जरूर करावी, त्याप्रमाणे व्यवस्थित जीवन जगावं, आपली सर्व कर्म यथायोग्य यथासांग पद्धतीनं करावीत। तथापि त्या कर्माचा परिणाम नेमका काय होईल ते मात्र सांगता येत नाही कोणाला, कारण परिणाम बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतो। म्हणून अकस्मात होणार होऊन जाते। आता इथं प्रयत्न का प्रारब्ध असा प्रश्न येतो। प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर त्या प्रयत्नांना यश येणं न येणं हे प्रारब्धावर अवलंबून असतं। पण प्रयत्नच न करता प्रारब्धाला दोष देणं किंवा प्रारब्धावर हावाला ठेवून निष्क्रिय राहणं हे अभिप्रेत नाही आहे। सर्व प्रयत्न झाल्यावर जे घडणार असते ते अकस्मात घडून जातं, ते तसंच घडणार असतं, फक्त आपल्याला त्याची माहिती नसते। मनाजोगतं घडलं की आनंद होतो, मनाविरुद्ध घडलं की दुःख होतं। अशा वेळी ईश्वराला, आपल्या प्रारब्धाला दोष देण्यात काही अर्थ नाही। ईश्वर हा परमकृपाळू आहे, अन्यायी नाही। ईश्वर कधी कोणावर अन्याय करीत नाही हे पक्कं लक्षात ठेवावं। मग प्रारब्धानं जे घडतं ते प्रारब्ध आपणच निर्माण केलेलं असतं। या जन्मी पूर्वजन्मी आपण जी कर्म करू त्याचंच प्रारब्ध बनत असतं आणि हे प्रारब्ध भोगूनच संपवावं लागतं। पण पुष्कळ वेळा हे लक्षात न आल्यानं कोणा प्रिय व्यक्तीचा वियोग काही कारणानं किंवा मृत्यूमुळे आला तर आपण त्याबद्दल खंत करीत राहतो। त्यापेक्षा आपण आपली कर्म उत्तम प्रकारे ईश्वरार्पण बुद्धीनं करावीत आणि जे परिणाम होतील ते ईश्वराची इच्छा म्हणून आनंदाने स्वीकारावेत। म्हणून ह्याच्यात जे म्हटलेलं आहे ह्या श्लोकात, ते मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार ते होऊनही जाते। घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंद ते खेदमानी वियोगे। जय जय रघुवीर समर्थ।

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल

0: शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव व मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: श्रोते हो, संत नरहरी सोनार यांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे भूषण दुवा यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो नमस्कार. अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या स्टुडिओमध्ये मिलिंद दादा आलेले. दादा नमस्कार.
4: नमस्कार
3: दादा.
4: हां,
3: मला एक प्रश्न नेहमी पडतो की दर्शन या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ काय?
4: हो, बऱ्याच वेळेला आपण जुन्या कथांमधून, संतांच्या कथांमधून दर्शन झालं असं आपण ऐकतो.
3: हा हा.
4: तर आपल्याला असं वाटतं की ते फिजिकल दर्शन त्यांना झालं किंवा त्या देहामध्ये येऊन त्यांनी दर्शन दिलं किंवा आकृती दिसली. मी पण सांगितलं की मला शिवाचं दर्शन झालं होतं. तर दर्शन होणे याचा आध्यात्मिक अर्थ खूप वेगळा आहे, तो इथे जरा सांगतो. दर्शन म्हणजे दिसणे. आपल्याला एखाद्या देवतेची आकृती दिसली तर आपण म्हणतो दर्शन झालं. आपण सगळ्यात एक ढोबळ मनाने दर्शन याचा अर्थ मंदिरामधल्या मूर्तीचं जाऊन दर्शन घेतो. देवाचं दर्शन घ्यायला आपण जातो. तर मंदिराच्या आतमध्ये जातो आणि गाभाऱ्यामध्ये ती देवता जी असते तिची मूर्ती असते, त्या मूर्तीच्या समोर हात जोडतो, डोळे मिटतो, डोकं टेकतो आणि त्याला प्रदक्षिणा घालतो. ह्या सगळ्या गोष्टीला आपण दर्शन घेतलं असं म्हणतो. तर दर्शन होणं ही खूप आध्यात्मिक दृष्ट्या उच्च पातळी समजली जाते. कारण आपण बाह्य डोळ्यांनी बाह्य वस्तूकडे किंवा ती मूर्ती आहे त्याच्याकडे बघतो, त्याच्यामध्ये दर्शन ही प्रक्रिया होत नाही, फक्त दिसणं होतं. त्या मूर्तीचं दिसणं आपल्याला होणं हे दर्शन नाही. तर त्या मूर्तीच्या आतमध्ये असलेली स्पंदनं आणि त्यातलं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचणं म्हणजे त्या देवतेचं आपल्याला दर्शन होणं, असा त्याचा खरा अर्थ आहे. तर जनरली आपण जाऊन फक्त मूर्तीचं दर्शन घेतो पण आपल्याला मूर्तीच्या आतमधल्या देवतेचं दर्शन घडत नाही. त्याच्यासाठी नाथ सांगतात की समर्पणाची भावना तुमच्या आतमध्ये असली पाहिजे. भक्ती मध्ये भज धातू आहे, भज म्हणजे ओवाळून टाकणे. तर स्वतःला पूर्णपणे त्या देवतेच्या पायाशी स्वतःला ओवाळून टाकणे म्हणजे त्याचे सगळे गुण आपण आपल्या चरित्रात, चारित्र्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये रुजवणे.
3: रुजवणे
4: हे जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं दर्शन घडू शकत नाही. जसं बाळाला आईच्या ममतेचं, ममत्वाचं दर्शन जे आहे ते तिच्या वागण्या बोलण्यातनं कळतं. बरोबर. आईचा नुसता फोटो आपण बघितला किंवा तिची मूर्ती समोर असली ती बघून त्याच्यातनं ममत्व आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आई बाळाला डोळ्यांनी बघते, त्याला जवळ घेते, अंगावरनं पाठीवरनं हात फिरवते, त्याचा मुका घेते, त्याला भरवते, या सगळ्या स्पर्शातून ती काहीतरी सांगायचा प्रयत्न करते. माझं तुझ्यावर प्रेम आहे असं आई कधी तोंडाने म्हणत नाही पण त्याच्या लाखपटीने ते प्रेम झळकत असतं तिच्या प्रत्येक कृतीतून,
3: गोष्टींमधनं.
4: तसं त्याचं दर्शन जे आहे ते त्या बाळाच्या आतमध्ये रुजत. म्हणून आईचं प्रेम जे माणसाच्या मनामध्ये कायम राहतं ते अव्यक्त आहे हे या सगळ्या गोष्टींना.
3: पण हे झालं
4: ते दर्शन आहे ममत्वाचं. तसं समजा राम असतील, कृष्ण असेल, गणपती, शिव, कुठलीही देवता घ्या किंवा एखादी आपली दुर्गा, काली, या देवीचं जे खरं स्वरूप आहे ते इतकं भव्य दिव्य आहे, त्यांचे जे गुण आहेत ते इतके जबरदस्त आहेत की त्याचं वर्णन जे केलेलं आहे ते कलाकारांनी शिल्पामध्ये, मूर्तीमध्ये किंवा चित्रामध्ये साकारायचा प्रयत्न केला. कारण सामान्य माणसाला ते दिसत नाही, गुण दिसत नाही, जाणवतो ना.
3: हो.
4: एखाद्याचं चांगलं वागणं आहे किंवा सतत हसतमुख राहणं आहे ते जाणवतं जेव्हा ते आपल्याशी कनेक्टेड असतं तेव्हा. तर तसं या सगळ्या देवी देवतांचे जे गुण आहेत ते आपल्याला शब्दामध्ये मांडून नुसते उपयोगाचे नाही, ते आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण वापरले पाहिजेत ते वापरले म्हणजे आपण त्यांच्यासारखे झालो, म्हणजे देवत्वाच्या पदाला पोहोचलो, म्हणजे त्याचं दर्शन झालं. दर्शनाच्या बद्दल एक सूचना करायची इच्छा होते. आपण नेहमी मंदिरामध्ये जायला हवंय, म्हणजे भारतामध्ये शेकडो हजारो मंदिर आहेत, तर त्या मंदिराच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देवत्व ही संकल्पना साकार रूपाने तिथे ठेवलेली आहे. तर आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो दर्शन घेण्यासाठी, तेव्हा ते दर्शन त्या फक्त मूर्तीचं नाहीये हे लक्षात ठेवायचं. तिथे डोळे मिटून शांतपणे सगळं भौतिक जग त्या क्षणी विसरायचंय आणि त्या देवतेचे सगळे गुण जे आहेत ते मनामध्ये आठवायचे आहेत आणि त्या देवतेच्या स्पंदनांशी कनेक्ट व्हायचंय. आपण देवळामध्ये गेलो तर शांत बसत नाही, कोलाहल तिथे चालू असतो.
5: हो,
4: पूर्वीच्या काळी देवस्थान किंवा देवालय ही शांततेचं प्रतीक होती, कारण तिथे जाऊन लोक शांतपणे बसायचे. मंदिराची पायरी किंवा मंदिराचं जे गेट आहे तिथपासून अत्यंत शांत, कुठलाही आवाज न करता मनातल्या मनामध्ये जप करणे, कुठल्याही भौतिक गोष्टींबद्दल चर्चा गप्पा न मारता मंदिराच्या दिशेने आपला प्रवास सुरू व्हायला पाहिजे. तर पूर्वीच्या मंदिरांना पायऱ्या असायच्या, म्हणजे अजूनही आहेत, तर त्या पायऱ्या चढताना एक एक पायरी चढताना तुम्ही भौतिक जड जे जगत आहे ते मागे सोडलं आणि उंचावरती जाताय, म्हणजे सूक्ष्मतेच्या दिशेने जाताय. ह्याची जाणीव मनात ठेवून तुम्ही त्या मंदिराच्या दिशेने जायचंय. मंदिराची रचना ही माणसाच्या रचनेसारखी आहे, म्हणजे त्याचं शरीर आणि मंदिराची रचना ही सारखी आहे आणि मंदिराच्या एकदम टोकाशी गर्भगृहामध्ये ती मूर्ती असते देवतेची. ती देवता म्हणजे परमात्मा आहे. जसं आपल्या या शरीराच्या आत अत्यंत टोकाच्या गाभ्यामध्ये, म्हणजे ज्याला आनंदमय कोश म्हणतो, तिथे परमात्मा तत्व आहे. त्या गोष्टीचंच सेम प्रकटीकरण आपण मंदिरामध्ये केलं, म्हणून मंदिराच्या सुरुवातीला मूर्ती नसते. तुम्ही त्याचं प्रांगण जे आहे ते चालत जाता, मग पायऱ्या चढून जाता, मग हातपाय धुता, मग घंटेच्या तिथे येता, घंटा वाजवून त्या घंटेच्या खाली उभं राहता काही सेकंद आणि मग चालत चालत कासवापर्यंत जाता आणि कासवाच्या पासून देवतेपर्यंत पुन्हा चालत चालत जाता आणि मग गर्भगृहाच्या तिथे दरवाजा छोटा होतो. कितीही भव्य मंदिर असलं तरी मंदिराचं गर्भगृह जे आहे त्याचा दरवाजा छोटा असतो, तर तिथे वाकून आत गर्भगृहात जाता आणि मग त्या देवतेच्या समोर उभे राहता, दोन्ही हात जोडता आणि डोळे मिटून तिच्या त्या शक्तीशी कनेक्ट होता आणि मग नंतर बाजूला मांडी घालून बसता, त्या स्पंदनांशी कनेक्ट होता, जप करता आणि सगळं भौतिक विश्व बाजूला ठेवता आणि उत्थानाची इच्छा मनामध्ये ठेवता आणि त्या ऑरामध्ये देवतेच्या आभामंडल जे आहे त्याच्यामध्ये राहण्यासाठी आपण बाहेर आल्यानंतर त्याला प्रदक्षिणा घालतो. मग ते 108 प्रदक्षिणा घाला असं आपल्याला सांगितलंय, म्हणजे तेवढा वेळ त्या आभा मंडल आहे त्याच्यामध्ये तुम्ही राहिलात तर तुमची जडत्ववादी जी मानसिकता आहे ती नाहीशी होईल. तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या इथे आपल्याला दर्शनाच्या बाबतीमध्ये फार महत्वाच्या आहेत. तर जसं सांगितलं की पायऱ्या चढताना तुम्ही जडत्वाकडून सूक्ष्मत्वाकडे जाता, मग हातपाय जेव्हा धुता तेव्हा जडत्वातल्या सगळ्या गोष्टी धुतल्या तुम्ही, त्याच्यानंतर तुम्ही घंटा जे आहे त्याच्या खाली उभे राहता आणि घंटा वाजवता, तर घंटेतनं जी व्हायब्रेशन्स क्रिएट होतात ती तुम्हाला जडत्वाच्या पासून लांब नेतात, विचार तुमचे त्या क्षणी थांबतात.
5: ध्वनीचा परिणाम
4: नाद जो आहे त्याचा परिणाम, त्यातली जी व्हायब्रेशन्स आहेत घंटेची ती तुम्हाला भौतिक जडत्ववादी जे विचार आहे त्याच्यापासून तोडते. एक एक गोष्ट करत करत तुम्ही शुद्ध होत होत पुढे जात असता आणि मग तुम्ही त्या सभा मंडपामध्ये येता जिथे ते कासव हे प्रतीक आहे, त्या प्रतीकाच्या पाशीहून त्याला नमस्कार करता आणि मग तुमचा जो स्पीड आहे शरीराचा नाही नुसता मनाचा जो वेग आहे तो कमी करा हे दाखवणारं ते कासव हे प्रतीक आहे. तर त्या प्रतीकाकडे बघितल्या क्षणी मनात जर काही अजून विचार येत असतील, वासना उत्पन्न होत असेल, तर त्याचा वेग कमी करा आणि हळूहळू तुम्ही गर्भगृहाच्या दिशेने जाता. आता तो गर्भगृहाचा दरवाजा छोटा असल्यामुळे आपण वाकलो की आपल्या आतमधल्या इडा पिंगला आणि सुषुम्ना आहे त्यातली सुषुम्ना नाडी जी आहे ती ऍक्टिव्ह होते.
5: बर,
4: ती ऍक्टिव्ह झाली की आपला प्रवाह ऊर्ध्व दिशेने होतो आणि विचार दिव्यतेकडे जातात. दिव्यत्वाची अनुभूती घेण्यासाठी विचार दिव्य पाहिजेत आणि आचरणे दिव्य पाहिजे, असं म्हणून तुम्ही परमतत्व या त्या गर्भामध्ये जाता आणि तिथे ती जी मूर्ती किंवा जे काही शिवलिंग असेल त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करता. ते आणि मी काही वेगळं नाहीये, ती मूर्ती आणि मी एकच आहे. एकत्वाची अद्वैताची स्थिती तिथे तुम्ही अनुभवता आणि त्यासाठी मग ओंकार किंवा जे काही जप असेल तो तुम्ही करता. तो तिथे काही काळासाठी तुम्ही केलेला नाद तसाच राहावा, घुमत राहावा म्हणून त्या गोल घुमटाची तिथे रचना केलेली आहे. म्हणून जुनी मंदिरं ही दगडाची आणि त्याला घुमट होते आतमध्ये, अष्टकोन होते, त्याच्यामुळे तुमचा जो ध्वनी आहे तो फिरत राहतो आणि तुम्हाला ऐकू येत राहतो. म्हणून तुम्ही जर काही संस्कृत मंत्र म्हटले, स्तोत्र म्हटले किंवा जप केला किंवा नुसता मकार जरी म्हटला तरी तो तिथे घुमत राहतो आणि तुम्ही या जगताच्या मायेपासून लांब जाता आणि दिव्यत्वाशी जोडले जाता. आणि तिथून मग उठून काही वेळाने तुम्ही बाहेर आलात की त्याला प्रदक्षिणा घालता, त्या मूर्तीतनं जी व्हायब्रेशन्स, त्याचं जे आभामंडल काही फुटापर्यंत असं सुद्धा त्याचं आभामंडल असतं, त्याला तुम्ही गोलगोल फिरून प्रदक्षिणा घाल असताना तुमच्या आतमध्ये ते रुजावं यासाठी आहे. आणि म्हणून आपल्याकडे कायम मंदिरात जाणे ही प्रथा होती की तुम्ही रोज त्या मंदिरात जा, दर्शन घ्या आणि मग घरी जा.
3: म्हणजे दैनंदिन व्यवहारामधला तो एक महत्वाचा भाग होता मंदिरात जाणं.
4: अगदी, कारण प्रत्येक जण हा काही ध्यान धारणा करू शकेल अशी त्याची स्थिती नसते किंवा परिस्थिती नसते. तर त्याच्या 24 तासाच्या जीवनाचा भाग जो आहे तो शुद्ध स्वरूपात असावा यासाठी ही सामाजिक रचना केलेली होती. म्हणून आपण तिथे जेव्हा जाऊ तेव्हा शांत मनाने, अजिबात आवाज न करता, कम्प्लीट सायलेन्स ज्याला म्हणतो तो ठेवून तुम्ही जर ते संपूर्ण दर्शन घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्याची वेगळी अनुभूती येते, 100% येते. आणि असं नित्यनेमाने करत राहिलात तर तुम्हाला खऱ्या अर्थाने त्या देवतेचं दर्शन होतं. दर्शन होणे म्हणजे दिसणे नाही, अनुभूती येणे आणि त्या अनुभूतीमधनं ते ज्ञान जागृत होणे जे आपल्या भौतिक जगण्याला आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी अतिशय महत्वाचं आहे. ही सगळी प्रोसेस आहे, ती आध्यात्मिक बेस आहे आपल्या भारताचा. तर तो बेस आपल्याला पुन्हा एकदा घेऊन जगायचा आहे. यासाठी शिवानी अवतार घेतला गोरक्षनाथांचा आणि योगासन किंवा योग किंवा ज्ञान जे आहे, आत्मज्ञान जे आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नाथांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवल्या. क्रियांच्या माध्यमातून, गाण्यांच्या माध्यमातून, ध्यानाच्या माध्यमातून पोहोचवल्या. तर आज आपण या मंदिराच्या आणि दर्शनाच्या माध्यमातून आपल्या डेली रुटीनचा एक भाग म्हणून, आणि तो कसा करायचा जो सांगितलेला आहे आत्ता, तो करायला सुरुवात करा. मंदिर जिथे आहे तिथे प्रगाढ शांतता आणि फक्त घंटेचा नाद आणि हलका गर्भगृहातनं येणारा तो संस्कृत श्लोकांचा, स्तोत्रांचा किंवा जपाचा आवाज जो अगदी मंद आहे, खूप मोठा नाही. आजकाल आपण लाऊडस्पीकर लावून जे ध्वनी प्रदूषण करत असतो त्याच्यामुळे तुमची मानसिकता बिघडते. उलट
3: चांगलं पाहिजे,
4: हा तुम्ही डिस्टर्ब होता ते लक्षात येत नाही आपल्याला. पण जेवढा मोठा साऊंड तुम्ही करता त्याच्यातनं येणारी व्हायब्रेशन्स, प्रत्येक गोष्टीतून एक व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी क्रिएट होत असते. तर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स मधनं जी रेडिएशन आणि व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी निर्माण होते ती आपल्या मानसिक गोष्टींना डिस्टर्ब करणारी आहे. आता ते सायंटिफिकली प्रूव्ह पण झालेलं आहे. तर ते न करता शांतपणाने तिथे जाऊन त्या सगळ्या गोष्टींमध्ये एकरूप होणे, म्हणजे मंदिरात कोणीच नाहीये, मंदिर आणि माणसं ही एकच झालेली आहेत, अशी जर आपल्याला जाणीव झाली तर काय सुंदर असेल. हो ना, तुम्हाला माहिती असेल की शिवाचं मंदिर असेल तर तिथे एक छोटस तळ असतं, त्याच्या काठावरती चाफ्याची फुलाची झाडं असतात, त्या फुलांचा वास त्या पाण्याला सगळा लागलेला असतो आणि ते पाणी आपण त्याच्यामध्ये हातपाय धुत असतो. तर तो जो एक सगळा दगडी फील मंदिराचा, त्या थंडगार पाण्याचा फील, हे जे सगळं आहे ते तुम्हाला शांतीकडे नेणार आहे, ट्रँक्विलिटीकडे नेणार आहे, त्याचा अनुभव आपण घेतला पाहिजे. तर सगळ्यांना ही विनंती आहे की मंदिरात जाल तेव्हा अजिबात कोलाहल करू नका, कुठल्याही गप्पा मारू नका, फक्त शांतपणाने एकरूप व्हा त्या देवतेशी आणि तो सगळा एक्सपिरियन्स जो काही अनुभव आहे तो अनुभूतीमध्ये प्रकट होईल. त्या क्षणी तुम्हाला लक्षात येईल की दर्शन झालेलं आहे.
3: खूपच छान होतं. श्रोते हो, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in. यूट्यूब चॅनल VSS मिशन, त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
0: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
5: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30। भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोतेहो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर चित्रा आपटे.

श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर चित्रा आपटे यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा।

0: श्री स्वामी समर्थ। बडोद्याचे महाराज श्रीमंत मल्हारराव गायकवाड यांच्या कानावर स्वामी समर्थांची दिगंत कीर्ती गेली होती, परंतु इंदूरच्या महाराजांसारखे ते अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी भक्तीच्या ओढीने धावत आले नाहीत। त्यांच्या मनात विचार आला की स्वामींपाशी राव काय आणि रंक काय, सर्वच जण तर जातात, ह्यात विशेष असं काय आहे, आपण तिथे जाऊन वेगळं असं काय करणार आहोत, त्यापेक्षा आपणच स्वामींना बडोद्याला बोलावून घेऊ, म्हणजे ते आपलं वैभव पाहू शकतील। महाराजांनी हा विचार दरबारात मांडला, त्यासाठी लागेल तेवढं द्रव्य द्यायची महाराजांची तयारी होती। तात्यासाहेब नावाचा एक सरदार पैशाच्या लोभापायी अक्कलकोटात आला, त्याने खूप गाव जेवणं घालून लोकांना खुश केलं, चोळाप्पाला त्याला मिळणाऱ्या प्राप्तीतला अर्धा वाटा द्यायचं कबूल केलं। पैशाच्या लोभाला चटावलेला चोळाप्पा स्वामी समर्थांना बडोद्याला चला म्हणून आग्रह धरू लागला। स्वामींच्या नित्य सहवासात निकट राहणाऱ्या चोळाप्पाने आग्रह धरल्याचं स्वामींना आश्चर्य वाटलं। स्वामी त्रिकालज्ञ होते, त्यांना बडोद्याच्या महाराजांच्या मनात उमटलेले अहंकारी आणि मदांध विचार तात्काळ कळले होते। चोळाप्पाच्या सुद्धा मिळणाऱ्या प्राप्तीच्या अर्ध्या वाट्याची समर्थांना कल्पना होती। स्वामी समर्थ न रागावता फक्त एवढेच म्हणाले, अरे चोळ्या, बडोद्यालाच काय, आम्ही ब्रह्मांडभर फिरणारी अवधूत माणसं, आम्हाला राजवैभवाचं काय वाटणार रे, परंतु तुला प्राप्तीचा अर्धा वाटा देणाऱ्या तुझ्या त्या बडोद्याच्या महाराजांकडे भक्तीचा आणि प्रेमाचा मागमूस सुद्धा नाही। स्वामींचं उत्तर तात्यासाहेब सरदाराने ऐकलं आणि स्वामींना साधा नमस्कार करायचं सौजन्य न दाखवता आल्यापावली बडोद्याला रिकाम्या हाताने गेला। त्याचा परिणाम असा झाला की महाराजांनी त्याची कानउघडणी केली आणि त्याचं दरबारातलं महत्त्व कमी केलं।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक कायमसाठी लक्षात ठेवा की स्वार्थाची वाट कधी शोधायला लागत नाही, ती प्रत्येक जीवात उपजतच असते। बहुतेक जीवांना आपला स्वार्थ नीट कळतो, तो स्वार्थ नीटपणे साधला जाईल ना याची स्वार्थी जीव काळजी घेत असतो। प्रश्न आहे तो परमार्थ वाटेचा। त्या वाटेवरून चालत जायला खूपसे जीव उत्सुकच नसतात। स्वार्थाची दलदल त्यांना अधिक प्रिय वाटते। या दलदलीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संत सज्जनांचा सहवास आणि अखंड नामस्मरण आहे। त्यात आपण जर समाधान मानलं, कोणाचाही द्वेष मत्सर जर केला नाही, प्रत्येकाला धावत जाऊन मदत केली आणि एका भगवंताचं नित्य स्मरण केलं, तर ह्या विश्वात केवळ परमार्थाचीच वाट सर्वत्र दिसेल। सर्वत्र तुम्हाला भगवंताचीच पावलं उमटलेली दिसतील। संत सहवासाची तीव्र ओढ माणसाला परमार्थाच्या वाटेवर अगदी सहजपणे घेऊन जाते। भगवंताशी अनुसंधान राखणं हाच परमार्थाचा महामार्ग आहे हे निश्चित।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 30 जुलै. राम करता हे जाणून चित्ती, जगात संत ऐसे वर्तती. जेथे मीपणाचे ठाणे, तेथे दुःखाचे साम्राज्य असणे, हा आहे नियम. म्हणून मी सांगतो राखावा नेम. सर्वस्वी व्हावे भगवंताचे, मी माझे सोडून साचे. बाह्य मीपणाने जरी सोडले, पण अभिमानाने वृत्ती बळावली, तेथे घाताला सुरुवात झाली. बुद्धी करावी स्थिर, नामी असावे प्रेम अनावर. राम करता हे जाणून चित्ती, जगात संत ऐसे वर्तती. साधनी सावधान जाण हेच साधकाचे मुख्य लक्षण. बाह्य वेषाने कसाही नटला, जगाला भुलविता झाला, तरी जो वरी नाही चित्त स्थिर, कसा पावेल रघुवीर. आज केल्या गोष्टी फार, भल्या बुऱ्या असतील जाण, त्याचा न करावा विचार, पुढे असावे खबरदार. मानावी परस्त्री माते समान, दुसऱ्याचे न पहावे उणेपण. परनिंदा टाळावी, स्वतःकडे दृष्टी वळवावी. गुणांचे करावे संवर्धन, दोषांचे करावे उच्चाटन. याला एकच उपाय जाण, अखंड असावे अनुसंधान. प्रपंच न मानावा सुखाचा, तो असावा कर्तव्याचा. वृत्ती असावी स्थिर, चित्ती भजावा रघुवीर. असा करावा काही नेम, जेणे जवळ येईल राम. प्रपंचाची धरिता कास, दुःखची पावे खास. प्रपंच हाच आधार, प्रपंचाविण निराधार. ऐशी होय ज्याची वृत्ती, समाधान न ये त्याचे हाती. तुम्ही सुज्ञ भाविक जाण, जेवढे ऐकावे माझे वचन. दुष्टमतीची उत्पत्ती ही दुर्जनाची संगती. भावे धरिता रघुपती, सर्व संकटे दूर जाती. वृत्ती असावी खंबीर, ज्याचा आधार रघुवीर. दुर्जनांचे जैसे मन, पाषाणास न फुटे द्रव जाण. तैसे प्रपंची इच्छी जो सुख, जे आजवर कोणास न मिळाले देख. प्रपंचाचे दुःख जाण, ते मी पण असल्याची खूण जाण. जगात वर्तावे घरात असावे, व्यवहारात व प्रपंचात वागावे. परी न कोठे गुंतावे. फार दिवसांचा वृक्ष झाला, घरातील घडामोडी दिसती त्याला. जैसे तो न सोडी आपले स्थान, तैसे वागावे आता आपण. ज्याचे घरी रामाचा वास, तेणे न रहावे कधी उदास. सदा राखावे समाधान, मुखी भगवंताचे नाम. आता प्रेम ठेवा नामी, कृपा करील चक्रपाणी. आता करा चित्त स्थिर, हृदय धरा रघुवीर. रामा वाचून न आणावा विचार, हाच माझा आशीर्वाद. जेथे नाम तेथे राम, हा ठेवावा विश्वास. कृपा करील रघुनाथ खास. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोतेहो आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर सुरेश वाडकर आणि सहकारी.

VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोतेहो, ऐकूयात अशोक पत्की यांच्या संगीत रचनेतलं अजित कडकडे आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

श्रोते हो, ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंग रचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया भालचंद्र खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया महर्षी नारद रचित भक्तीसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तीसूत्रे. निरूपणकार आहेत समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तीसुधा.

Three.

रूपांतरण होत संबंध जीवनात कशी उलता पालत होते त्याचाही आपण विचार केला। असं प्रेम निर्माण झालं की त्या प्रेमाला ज्या गोष्टी अनुकूल आहेत त्या पण घडत राहतात आणि त्या प्रेमाला प्रतिकूल अशा ज्या गोष्टी आहेत त्या पण गळून पडतात, तिथं आपण दुर्लक्ष होत। तसं या ठिकाणी होत असताना हे प्रेम कसं निर्माण व्हावं, हे प्रेम निर्माण झाल्याचं लक्षण काय, ती लक्षणं 15व्या सूत्रापासून सांगायला नारदाने सुरुवात केली। 15वं सूत्र आहे, तल लक्षणानी वाच्यन्ते नाना मतभेदा। त्या भक्तीची लक्षणं सांगत असताना विचारवंतांमध्ये मतभेद आहे, मतभेद आहे त्याचा अर्थ मतभिन्नता आहे, भांडण नाही आहे, द्वेष नाही आहे। मतभिन्नता हे अध्यात्माचं स्वरूपच आहे, कर्मयोग, राजयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तियोग ही मतभिन्नताच आहे ना। नविदा भक्तीमध्ये कुणी श्रवण भक्तीने जाईल, कुणी कीर्तन भक्तीने जाईल, कुणी नामस्मरणाने प्राप्त करून घेईल, कुणी सख्य भक्तीने प्राप्त करून घेईल, कुणी आत्मनिवेदन साधेल, त्याचे पुन्हा 9 प्रकार आहेतच। ध्यानाचे अनेक प्रकार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आध्यात्मिक विचार प्रवाह आहेत, विविधता आहे, विषमता नाही आहे। विविधता हे जिवंतपणाचं लक्षण आहे, विषमता हे संकुचितपणाचं लक्षण आहे, विषमता हे अपरिपक्वतेचं लक्षण आहे आणि विविधता असणं हे परिपक्वतेचं लक्षण आहे। एकम सद्विप्रा बहुधा वदंती, सत्य एकच आहे। ज्ञानी लोक वेगवेगळ्या शब्दात त्याचं भाषांतर आणि रूपांतरण करणार, त्यामुळे त्याच्याबद्दल वेगवेगळे विचार असणं अत्यंत स्वाभाविक आहे। मुळातच जी अनुभूती आहे ती अत्यंत कठीण आहे, असं परमप्रेम निर्माण होणं कठीण आहे आणि ते निर्माण झाल्यानंतर त्याची अभिव्यक्ती तेवढं अवघड आहे। कारण अनुभूती निर्विचार स्थितीमध्ये आहे आणि अभिव्यक्ती वैचारिक स्तरावरती आहे, माध्यमात बदलून गेलं। आता पाण्यामध्ये काठी जर आपण घातली तर पाण्याखाली ती काठी त्रिपी दिसायला लागते, कारण वरचं माध्यम हवा आहे, खाली माध्यम पाणी आहे। माध्यम बदलल्या बदलल्या लगेच काठीचा आकार बदलला, अनुभूती आलेली आहे तेव्हा मन उन्मन झालेलं होतं, तेव्हा मन डिझॉल्व झालं होतं, विलीन झालेलं होतं, मन निर्विचार होतं, विचार शून्य होतं। आणि जेव्हा अभिव्यक्ती करायला लागला तेव्हा मन शब्दांच्या जगामध्ये आलं, त्यामुळे अभिव्यक्ती करताना माध्यम बदलल्यामुळे अभिव्यक्तीत नेहमी फरक राहणारच आहे, अभिव्यक्तीमध्ये मतभिन्नता राहणारच आहे। त्याचं आणखी एक कारण असं आहे की प्रत्येकाने परमात्मा वेगवेगळ्या दिशेने चाकलेला आहे, कितीतरी मार्ग आहेत, प्रत्येकाचा इतिहास वेगळा आहे,
मागच्या जन्मांची साधना वेगळीली आहे, अनेक जन्म या साधनेतून चाललेले आहेत. मुंबई एकच आहे, पण मुंबईला कोणी विमानाने जाईल, कोणी ट्रेनने जाईल, कोणी टॅक्सीने जाईल, कोणी बसने जाईल, कोणी ओल्ड रस्त्याने जाईल, कोणी नव्या रस्त्याने जाईल, कोणी एक्सप्रेस हायवेने जाईल, गाव बदलतील. मुंबईत पोहोचल्यानंतर काही फरक राहणार नाही. पण मुंबईला कसं जायचं, कोणतं स्टेशन लागतं मध्ये आम्हाला जरा कोण सांगा. लोणावळा लागतं. आता विमानातल्या माणसाला जर तुम्ही सांगितलं लोणावळा लागतं वाटेल तर तो हसायला लागेल, म्हणतो लोणावळा कुठलं आलंय, लोणावळा म्हणजे काय. वाहन बदललं, माध्यम बदललं, मार्ग बदलला, तर सगळ्यांची भाषा सारखी राहणार नाही. म्हणून त्याची लक्षणं सांगत असताना वेगवेगळ्या पद्धतीने लक्षणं सांगितली जातात, कारण प्रत्येकजण आपल्या पद्धतीने त्याचा अर्थ लावणार आहे. गीतेवरती किती भाष्य झालेली आहेत, अनेक भाष्य गीतेवरती झालेली आहेत. माझे एक मित्र आहेत सतीश सिंधारकर, मुंबईला असतात, त्यांनी गीतेवरला एक पुस्तक काढलेलं आहे, आपलं कालनिर्णय असतं त्याच्या दुप्पट आकाराचं पुस्तक आहे, 700 पानी पुस्तक आहे. प्रत्येक पानावरती गीतेची 36 भाष्य त्यांनी दिलेली आहेत. मूळ गीतेतला श्लोक आता ते पुस्तक ऑटो प्रिंट आहे, पण मूळ गीतेतला श्लोक आणि त्याच्यावरती 36 श्लोकांनी काय म्हटलेलं आहे. विनोबांनी गीतामध्ये काय म्हटलेलं आहे, टिळकाने गीता रहस्यमध्ये काय म्हटलेलं आहे, रामसुखदास महाराजांनी साधक संजीवनीमध्ये काय म्हटलेलं आहे, प्रभुपाद मित्रांनी गीता जशी आहे तशीमध्ये काय म्हटलेलं आहे, पांडुरंग आठवलेंनी गीतामृतमध्ये काय म्हटलेलं आहे, सगळ्याचा गोषवारा प्रत्येक पानावरती 36 लोकांची भाष्य आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सांगत राहणार, त्यामुळे त्याच्यामध्ये विविधता असणं हे अत्यंत स्वाभाविक आहे, कारण वेगवेगळ्या स्तरावर लोक ऐकतायत, पाहतायत, नंतर विचार करतायत. जशी उपनिषदामध्ये कथा येऊन जाते की देव, दानव आणि मानव तिघे ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने तिघांना ऐकलं द द द. आता दानवांनी दत काय अर्थ लावला, मानवाने काय अर्थ लावला आणि देवांनी काय अर्थ लावला. जो ज्या स्तरावरती जगत होता त्या स्तरावरती त्याने अर्थ लावला. देव खूप इंद्रियाधीन होते, भोगामध्ये होते, त्याने विचार केला द म्हणजे दमन. दानव खूपच संहार करत होते, हिंसाचार करत होते, त्याने विचार केला आपल्याला द सांगितले तर दया दाखव असं सांगितलेलं आहे. आणि मनुष्य खूप संग्रहामध्ये अडकलेला होता, हे घे ते घे, आता सण चालू, उत्सव चालू आहे, शॉपिंग फेस्टिवल, बऱ्याच गोष्टी खरेदी करून ठेवलेल्या आहेत,

प्रत्येकजण एकच प्रकारची साधना करत असतो आणि त्या साधनेद्वारा ते प्राप्त करून घेऊन त्या साधनेच्या द्वारा तो त्याचं वर्णन करत असतो. आपल्या आध्यात्मिक जगताच्या इतिहासात फक्त रामकृष्ण परमहंस अपवाद आहेत की ज्याने वेगवेगळ्या भावांच्या साधना केल्या. प्रमारोलानी रामकृष्णाचे चरित्र लिहिताना म्हटलेलं आहे, भारताचा 50,000 वर्षाचा आध्यात्मिक इतिहास हा महापुरुष फक्त 50 वर्षात जगला. त्याने तंत्रमार्गाने साधना केली, अद्वैत बोधाने साधना केली, मूर्तीपूजा केली, वात्सल्य भावाने साधना केली, सख्य भावाने केली, मधुरा भावाने केली, दास्य भावाने केली, कुंडली शक्तीच्या जागरणाच्या द्वारे त्यांनी साधना केली, असं कुठल्याही चरित्रात तुम्हाला पाहायला मिळणार नाही. मग जो ज्या मार्गाने गेलेला आहे तो त्या मार्गाचं वर्णन करणार. मग त्या लक्षणामध्ये मतभिन्नता असणार आहे, पण त्या मतभिन्नतेतनं मतभेद निर्माण होते की कारण नाही आहे. प्रत्येकाने आपल्या मताचा पुरस्कार करावा, इतरांच्या मताचा आदर राखावा, संकुचितपणा असता कामा नये. स्वामी विवेकानंद म्हणायचे, कॉन्ट्रॅक्शन इज डेथ, एक्सपान्शन इज लाईफ. माणसाने व्यापक झालं पाहिजे, विस्तारित झालं पाहिजे, संकीर्ण आणि संकुचित असता कामा नये. मग त्या पद्धतीनं हे सत्य वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं आणि वेगवेगळ्या पातळीवरती ते ग्रहण केलं जातं. नुसता शिवचरित्राचा विचार जर आपण केला, मी एक उदाहरण नेहमी सांगतो, चौथीला शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, आठवीला शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. आता चौथीतल्या मुलाचा शिवाजी निराळा, आठवीतल्या मुलाचा शिवाजी निराळा, कोणीतरी इतिहास घेऊन बी ए करतो त्यालाही शिवाजी महाराजांचा इतिहास असतो, त्याचा शिवाजी महाराजांचा झोन एकदम निराळा. बाबासाहेब पुरंदरेंचा शिवाजी आणखी निराळा, निनादराव बेडेकरांचा शिवाजी आणखी निराळा, मी शिवचरित्र सांगतो ते आणखी निराळं. बाबासाहेबांच्या शिवचरित्रात रामदास स्वामींचा उल्लेख फार कमी असेल, माझ्या शिवचरित्रात पदोपदी रामदास स्वामी येतील. कोण बरोबर आहे कोण चुका हा प्रश्न नाहीये, जो ज्या माध्यमातून गेलेला आहे तो त्या माध्यमातून त्याचं वर्णन करत राहणार आहे. कुठून तरी शिवचरित्रातनं प्रेरणा प्राप्त व्हावी, परिवर्तन घडावं, ही प्रत्येकाची तळमळ आहे, प्रत्येकाची इच्छा आहे. तसं कुठून तरी भक्तीला लागावं, ते सत्य प्राप्त करून घ्यावं, ते प्रेम प्राप्त करून घ्यावं, आणि एकदा ते प्राप्त झालं किंवा सगळीकडे ऐक्यच आहे, मग मतभेदाचा कुठल्याही प्रकारचा प्रश्न येत नाही. म्हणून विविध पद्धतीने त्याची लक्षणं सांगितली जातात असं या ठिकाणी नारदांनी म्हटलेलं आहे. तेवढं सांगून नारद थांबले नाहीत, पुढे ह्या विविध लोकांची मतं त्यांनी दिलेली आहेत. प्रवचनामध्ये काही महत्वाच्या लोकांचे संदर्भ हा एक फार महत्वाचा भाग आहे. अरविंद म्हणतात, विवेकानंद म्हणतात, रामकृष्ण परमहंस म्हणतात, बंदोलकर महाराज म्हणतात, असं म्हटलं की कुणीतरी प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या अनुयायांपैकी असतो त्याला तारे यांनी आमच्या महाराजांचा रेफरन्स दिला, त्याला लगेच बरं वाटतं. आणि समकालीन संदर्भ दिले की तितका तो मनुष्य अपडेटेड आहे हे लक्षात येतं. सारखं जर मी पुराणातल्या गोष्टी सांगत राहिलो आणि पुराणातले संदर्भ द्यायला लागलो तर तुम्हाला कंटाळा येईल. पण अलीकडचे जे विचारवंत होऊन गेलेले आहेत त्यांचे संदर्भ दिले की लगेच माणसाला वाटतं की हा यांनी हे ज्ञान आत्ताच लेटेस्ट जे आहे ते सुद्धा यांना माहिती आहे. कृष्णमूर्ती काय म्हणतात त्यांना माहिती आहे, अरविंद काय म्हणतात, वैशिष्ट काय म्हणतात यांनी हे पण वाचलेलं दिसत आहे. लगेच त्या माणसाला अलर्टनेस येतो आणि तो व्यवस्थित ऐकायला तयार होतो. हे लक्षात घेऊन नारदांनी त्यांच्या काळातली जी मोठी मोठी माणसं होती त्यांनी भक्तीची काय काय लक्षणं सांगितलेली आहेत ते संदर्भ दिलेले. पहिला संदर्भ त्यांनी दिलेला आहे पराशर मुनींचे पुत्र भगवान व्यास. पहिल्या दिवशी सांगितलं की व्यास हे नारदांचे शिष्य सुद्धा आहे, व्यासांना प्रेरणा नारदांनी दिलेली आहे, म्हणून तर त्याने भागवता ग्रंथ पुढे लिहिला. व्यास हे जसे त्यांना समकालीन आहेत त्याचप्रमाणे ते पराशर ऋषींचे अत्यंत थोर असे पुत्र आहेत. त्याने वेदांत विस्तार केला म्हणून त्यांना व्यास म्हणतात, नाही ते जैमिनी हे त्यांचं नाव आहे. पण व्यास याचा अर्थ विस्तार. चारही वेदांत विस्तार केला, त्याचं संपादन केलं, 18 पुराणं, महाभारत, भागवत,

0: अशा प्रकारचं अफाट लेखन व्यासांच्या नावावरती आहे. आपल्याकडे व्यासोच्चिष्टम जगत सर्वम असं म्हणण्याची पद्धत आहे. महाभारती जे नाही ते जगी कोठेची नाही असं ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे. व्यासांच्या पलीकडे कोणी काही सांगू शकणार नाही, सगळं सांगून झालेलं आहे. फक्त तुम्ही व्यासांनी जे सांगितलेलं आहे ते तुमच्या वेगळ्या भाषेमध्ये मांडा. मुद्दा तोच असणार आहे, तत्व तेच असणार आहे, भाषा फक्त बदलेल. म्हणून व्यासांचा अधिकार हा फार मोठा आहे आणि व्यास हे पांडवांशी अत्यंत जवळचे आहेत, यदुकुलाशी त्यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. म्हणून व्यासांचा संदर्भ दिलेला आहे, पूजा आदिशु अनुराग इति पाराशर्य. पूजा वगैरेबद्दल अनुराग, अनुराग म्हणजे प्रेम, पूजेबद्दलच प्रेम. अनुराग शब्द फार महत्वाचा आहे की जी पूजा करायची आहे ती केवळ परंपरा म्हणून, यांत्रिकता म्हणून, टेक्निकल म्हणून करायची नाही आहे. त्या पूजेमध्ये अनुराग असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. पूजा का करावी लागते? समर्थाने वर्णन केलंय, नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. एकदम ब्रह्माची धारणा आपण करू शकत नाही, मग एकदम ब्रह्माची धारणा करता येत नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात, ते हे परब्रह्म विटेवरी, म्हणजे विटेवर उभा असलेला जो विठ्ठल आहे तेच ते परब्रह्म आहे असं म्हणून ते त्या परब्रह्माची धारणा त्या विठ्ठलाच्या रूपानं, म्हणजे सगुणाकडून निर्गुणाकडे. परब्रह्मच आहे, तुम्ही आम्ही परब्रह्माची धारणा करू शकत नाही. म्हणून करुणेकोटी तुमच्या आमच्याबद्दल अनुकंपा निर्माण होऊन त्या निर्गुण ब्रह्माने विठ्ठलाचा आकार धारण केला. मग अशा पद्धतीनं त्याला सगुणामध्ये आणायचं आणि त्याची पूजा करायची. मी एवढा व्यापक होऊ शकत नाही, तू लहान हो, मला एवढं मोठं होता येणार नाही, तू माझ्यासाठी छोटा हो. आजोबा त्या मुलाला कडेवरती घेतात आणि तो मुलगा म्हणतो, आजोबा मी तुमच्यापेक्षा उंच आहे. आणि मग आजोबा आणखी तर डोक्यावर घेतात, म्हणतो अरे खरंच किती उंच झालास तू. त्यात त्या मुलाला आनंद वाटतो. तसं परमात्मा त्या भक्तासाठी लहान होतो, एखाद्या मंदिरात एखाद्या मूर्तीत तो समाविष्ट होतो. आणि मग त्याला जे काही उपचार करायचे आहेत, मग षोडशोपचार पूजा सांगितलेली आहे, पंचोपचार पूजा सांगितलेली आहे, षडोपचार पूजा सांगितलेली आहे. जशी आपली शक्यता असेल, जशी अनुकूलता असेल, त्याप्रमाणे त्या भगवंताला वेगवेगळे उपचार करायचे. म्हणजे त्या पूजेमध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. पूजा ही तांत्रिक होता वामन आहे, काही मिळावं म्हणून पूजा नाही आहे. पूजा ही कृतज्ञतेपोटी आहे. ऑलरेडी मिळालेलं आहे, त्यांनी एवढं दिलं आपण काय करू शकतो? आपण जास्तीत जास्त त्याला थोडासा नैवेद्य दाखवू शकतो, आपण जास्तीत जास्त एखादी उद्बत्ती लावू शकतो, आपण जास्तीत जास्त निरांजन वाळू शकतो, आपण जास्तीत जास्त पाणी त्यांना स्नान घालू शकतो, आपण जास्त काय करू शकतो? त्यांचा हा मोठेपणा की जे परब्रह्म इतके सूर्य आणि चंद्र धावायला लावतं ते परब्रह्म आपली निरांजन स्वीकारत. ज्याच्यातनं सगळे सुगंध जन्माला आलेले आहेत, निर्माण झालेले आहेत, हिनासारखं अत्र ज्या पृथ्वीतनं निर्माण झालेलं आहे, तो परमात्मा आपलं एवढंसं उत्पत्तीचं घर आणि एवढीशी उत्पत्ती ऍक्सेप्ट करतो. मग ही पूजा करत असताना आपण त्या भावाने जर पूजा केली तर त्याच्या ऍक्सेप्टन्स मध्ये सुद्धा तसा रिस्पॉन्स येईल. भगवंताने गीतेत म्हटलंय, ये यथा मम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम. जसे तुम्ही मला भजन कराल तसं मी तुम्हाला प्रतिसाद देईल. परमात्मा हे डेड एक्झिस्टन्स नाही आहे, अलाय, जिवंत आहे. तुम्ही ज्या प्रकारे त्याची धारणा कराल अशा प्रकारे तिकडून सुद्धा रिस्पॉन्स मिळणार आहे. ते वन वे नाही आहे, रेसिप्रोकल आहे. तिकडूनही आपल्याला दाद मिळणार आहे. आणि मूर्ती पूजेमध्ये जर आपण तसा अनुराग निर्माण केला तर ती मूर्ती सुद्धा आपल्याला तशा प्रकारची दाद देते. नामदेवाने तो अनुभव घेतला, तुकाराम महाराजांनी तो अनुभव घेतला, रामकृष्ण परमहंसाने तो अनुभव घेतला की ते दगड नाही नुसता, तिथून सुद्धा प्रतिसाद मिळू शकतो. माता शारदा देवी जेव्हा गेल्या 23 जुलै 1920 या दिवशी माताजींनी देह ठेवला आणि मग जिथं त्या राहत होत्या कलकत्त्यातल्या उद्बोधन कार्यालयात, तिथे माताजींचा एक मोठ्याच्या मोठा 5 फूट बाय 4.5 फूट असा फोटो बसवण्यात आला की त्याची पूजा आता इथून पुढे करायची. गोपाल म्हणून पुजारी नेमला गेला. स्वामी शारदानंद हे त्या मठाचे अध्यक्ष होते, वेगवेगळ्या मठाच्या शाखा आहेत. त्यात उद्बोधन कार्यालयात एक स्वतंत्र मठ तयार झाला, त्या मठाचे शारदानंद अध्यक्ष झाले आणि गोपाळ म्हणून पुजारी आहे त्याला पूजा करायला सांगितली, त्याची नियुक्ती झाली. तो इतक्या मनोभावे पूजा करत होता, सकाळी 5:30 तो यायचा आणि रात्री 8-8:30 माताजी झोपल्या की जायचा. सकाळी 5:30 पासून रात्री 8:30 पर्यंत तो सतत माताजीच्या अनुसंधानामध्ये असायचा. वेगवेगळे उपचार, 5:30 आलं की माताजी आता झोपेत न उठणार, मग माताजींच्या फोटो समोरचा पडदा बाजूला करायचा, त्या दात घासणार, दंतमंजन ठेवायचं, 2 मिनिटं उभा राहायचा, अशी कल्पना करायचं की माताजी दात घासत आहेत. मग त्याच्यानंतर छोटस भांड्यामध्ये पाणी किंवा त्यात माताजी तर चूळ भरतील, चेहऱ्यावरनं हात फिरवतील, डोळे धुतील आणि मग एवढासा रुमाल असायचा, त्या रुमालाने त्यांचे ओठ हळूच पुसायचे, त्यांचे डोळे अलगत पुसायचे. आपण काच पुसत असतो का फोटो पुसत असतो? केव्हा तरी रामकृष्ण मठात ते पुजारी ठाकुरांची पूजा कशी करतात ते बघण्यासारखं असतं. ठाकुरांची पूर्ण मूर्तीच असते, विग्रहच असतो. बारकेश्वर महाराजांचं इतका व्यवस्थित त्यांचे गाल पुसत असतो, ओठ पुसत असतो, डोळे पुसत असतो. तसं माताजी आता तोंड धुऊन झालेलं आहे, मग माताजींचे डोळे ओठ गाल हे सगळं तो स्वच्छ त्या रुमालाने पुसतो. आता माताजींना चहा, मग चहा करायचा, मग कप्पशी माताजी समोर ठेवायची, मग 2-3 मिनिटं थांबायचं आणि त्याच्यानंतर तो चहा आपण प्रसाद म्हणून ग्रहण करायचा. असे उपचार सतत चालायचे. माताजींची आवडती भाजी, माताजींचा आवडता नाश्ता, माताजींची आवडतं स्वयंपाक, दिवसभर त्याच अनुसंधानामध्ये असायचा. मग दुपारची आरती, संध्याकाळची आरती, मग माताजींना भजन आवडतं, मग 2-3 भजनं म्हणायची आणि रात्री परत जायचं. 6 महिने तो अतिशय श्रद्धेने हा माताजींचा फोटो नसून प्रत्यक्ष माताजी आहेत या भावामध्ये पूजा करत होता. माताजींना असं वाटलं की त्याची पूजा आपण स्वीकारत आहोत याची तिला पावती दिली पाहिजे, एक्नॉलेजमेंट की तू मनापासून करतोय आणि मला ते पोचतंय. एक दिवस काय झालं, तो सकाळी आला पण दंतमंजन द्यायचं विसरला, दातून दिलं नाही. बाकी सगळे उपचार झाले, आलेल्या दातून देण्याचा जो उपचार असतो तो राहून गेला. पहाटे 3:30-4 सुमारात स्वामी शारदानंदांच्या स्वप्नात माताजी आल्या आणि माताजी शारदानंद म्हणाल्या आणि गोपालने म्हणजे दातून नाही दिया, बस संपलं, स्वप्न संपलं. तेवढं एक माताजी फक्त बोलल्या आणि निघून गेल्या. आता यांना कळे ना हे काय प्रकरण आहे. बरं, गोपाल आल्याशिवाय खुलासा होणं शक्य नाही. ते गोपालची वाटच पाहत होते. 5:30 गोपाल आलेला, त्याने आत मारले आणि गोपाल आवतो. गोपाल त्यांच्याकडे गेला, कंतुने माफ दातून नाही दिया. एकदम त्याला आठवलं की आपण आलो आणि दंत म्हणजे काही ठेवलं नाही माताजींसमोर. म्हटलं हा महाराज, मी तो भूल गया, पर आपको कैसे पता चला? अरे मां सपने में आई और मां ने बताया कि कर्म से गोपाल ने दातुन नहीं दिया, अच्छा तरह तरह राग आ तो ना माँ ने आपको क्यों बताया, मुझे क्यों नहीं बताया? तो ते मनाले, अरे मैं प्रेसिडेंट हूं ना इसलिए मेरे पास शिकायत की। पण त्या एका घटनेवर माताजी त्याला दाखवून दिलं की तुझ्या सगळ्या गोष्टी मला अर्पण करतो, त्या गोष्टी मी स्वीकारत असते, पण त्यांनी काय असलं पाहिजे, पूजा आदिशु अनुराग इति पराशर्य। व्यासदेवांचं म्हणणं असं, पराशर म्हणजे पुत्राचं म्हणणं असं की पूजा वगैरे या कर्मामध्ये अशा प्रकारचा अनुराग असला पाहिजे, एकरूपता असली पाहिजे, तल्लीनता असली पाहिजे। रामकृष्ण दिवशी पूजा करत होते, रामकृष्णांचं मुळातलं नाव गदाधर होत, पण त्या सत्यदेवानंद सरस्वतींनी फार सुंदर कविता केलेली आहे, देवार्यातील निश्चल दैवत पुन्हा कदापि हलेल का, ऐसी पूजा असा पुजारी पुन्हा जगाला दिसेल का, बडवे भाटे पांडे रावळ देवा पुढती बसती केवळ, त्यांच्या चित्ते गदाधराचे काली पूजन ठसेल का, ऐसी पूजा असा पुजारी पुन्हा जगाला दिसेल का। अनुराग असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे। अनेकांना पूजा हे कामच वाटत, रोजच विचार पूजा करायची, अरे पूजा हे काम आहे का? पूजा हा प्रेमाचा आविष्कार आहे, म्हणजे पूजेसाठी उलट पांडण झालं पाहिजे की नाही मीच पूजा करणार, उलट असतो आम्ही नाही पूजा करणार, तू कर, काल मी गेली होती आता तू कर, म्हणजे पूजा हे कामच आहे। कृतज्ञतेपुटी आहे, मग त्यामध्ये अनुराग असला पाहिजे, मग जसा भाव असेल तसे भगवंत प्रकट होतील। जैसा भाव जयापासी तैसा देवतयापासी, असे हो जया अंतरी भाव जैसा, असे हो तया अंतरी देवतयचा। त्या तुकाराम महाराज म्हणतात भाव तुची देव, समर्थ म्हणतात जरी भाव असला माईक तरी देव होय माठक, नवलतयाचे कौतुक जैशासी तैसा, जाणे भाव अंतर साक्षी प्राणी मात्रांचा। तुम्ही अनुरागाने पूजा करत आहात का टाकणं टाकल्यासारखी पूजा करत आहात, परमेश्वराच्या बरोबर लक्षात येत। पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनाला अनेक लोक येतात, पण आल्यानंतर तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, चोखा मेळा हे जेव्हा तिथे येत असतील तेव्हा त्यांच्याबद्दलचा रिस्पॉन्स पांडुरंगाचा वेगळा असणार आहे आणि बाकीच्या भक्तांच्या वेळेचा रिस्पॉन्स वेगळा असणार आहे। पांडुरंगात समोहम सर्व भूतेषु, भगवंताने म्हटलेलं मी थोडीकडे समय, समोहम सर्व भूतेषु मग नमे द्वेष्टी नमे प्रिया, मला कोणी फार प्रिया नाही, मला कोणाचा द्वेष नाहीये, पण जसं आरशामधलं प्रतिबिंब असतं त्यात आरशाचा काही दोष असत नाही, आरसा इंटरेस्टेड नाहीये। तुम्ही आरशापाशी जर वाकुल्या दाखवले तर ते प्रतिबिंब वाकुल्यात असेल, तुम्ही डोळे वटारले तर प्रतिबिंब डोळे वटारल्यात असेल, तुम्ही प्रेमाने पाहिलं तर प्रतिबिंब प्रेमाने पाहिलं असेल। भगवंतही तशी यंत्रणा आहे, तशी व्यवस्था आहे, मग आपल्या मनात त्याच्याबद्दल जर प्रेम असेल तर तिकडून सुद्धा रिस्पॉन्स प्रेमाचा मिळेल। मग कशा प्रकारे आपण प्रेम करतो आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे। मला प्रश्न विचारला की पंढरपूरला मुख्यमंत्री पूजेला जातात आणि वारकरी इतके हिंडतात, तीन आठवडे वनवाण करत जातात, तर असं भेद का असावा, वारकऱ्यांना पूजा का करायला मिळत नाही? मी त्याला म्हटलं जेव्हा मुख्यमंत्री गाभाऱ्यात शिरत असतील तेव्हा पांडुरंग बाहेर पडत असेल आणि तो वारकऱ्यांचं दर्शन घेत असेल। एक वेळेला तिथे जे 10 लाख 20 लाख जमलेले आहेत त्यांच्या दर्शन विठ्ठल बाहेर येत असेल आणि ही बॅग बाहेर पडली की तो आज जात असेल। की आता हवाई सर्वेक्षण झालं, सगळं दुरून सगळ्यांना बघितलं, आता एक एक वारकरी माझ्या जवळ येईल, आता प्रेमाने त्यांना मी जवळ न बघेन, त्याचा रिस्पॉन्स जो आहे तो तुम्ही जशी भक्ती करत आहात त्याप्रमाणे तो रिस्पॉन्स देणार आहे। मग त्यासाठी त्याच्याबद्दल अनुराग असणं, प्रेम असणं हे अतिशय महत्वाचं सांगितलेलं आहे। मग पूजेमध्ये माधुर्य असलं पाहिजे आणि त्याचा साधा नियम आहे यथा देह तथा देवे, आपल्या शरीराला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या त्या सगळ्या भगवंताला द्यायच्या। आपल्याला वस्त्र लागतं ना, मग भगवंताला वस्त्र. आपल्याला कोणी अत्तर लावलं तर बरं वाटतं ना, मग भगवंताला अत्तर, भगवंताला फुलं. आपण गरम पाण्याने स्नान करतो ना, मग भगवंताला गरम पाणी. आपल्याला पंखा लागतो ना, मग भगवंताला पंखा. आपल्याला एसी लागतो, मग भगवंताला एसी. ज्या ज्या गोष्टी आपल्याला आपल्या देहधारणेसाठी आवश्यक असतात, तिथं ती मूर्ती नसून प्रत्यक्ष परमेश्वर आहे, भगवंताचं ते शरीर आहे, असा भाव धारण करून त्याबद्दल अनुराग, त्याबद्दल आत्मीयता आणि प्रेम, त्याला भक्तीचं लक्षण असं म्हटलेलं आहे. वरवर आत्ता कामा नाही म्हणून तुकाराम महाराज म्हटलेलं आहे, देवा पायी नाही भाव, भक्ती वरी वरी वाव, समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार. जर जीव समर्पण करून तुम्ही ती पूजा करत नसाल तर तो पूजेचा उपचार नाही झाला, तो व्यभिचार झाला. पूजा आदिशु म्हटलेलं आहे, आदीमध्ये पूजे केली, स्तोत्र, जप, ध्यान, व्रत, वैकल्य, उत्सव या सगळ्या गोष्टींचा आदीमध्ये समावेश करता येईल. कधी कधी काही जणांना लोक नुसतं स्तोत्र म्हणतात, पूजा करत असताना रुद्राचं पवमानाचं आवर्तन म्हणतात, मग या आदी गोष्टी ज्या आहेत त्यात सुद्धा अनुराग. नाहीतर नुसतं आपलं टेक्निकल ते चमे चमे करत करत तो रुद्र पूर्ण केला, ते पवमान तसंच पूर्ण केलं, चालू असताना मध्ये मोबाईल आल्यावर त्याच्या फोनवर बोलले, मग पुन्हा पुढचं पवमान सुरू केलं, असं असता कामा नाही. इतर ज्या गोष्टी आहेत त्याला अनुषंगी, त्या सगळ्याबद्दल सुद्धा अनुराग. की भगवंताला फुलं व्हायची आहेत ना, मग ती फुलं सुद्धा कशी चांगली चांगली गोळा करता येतील. भगवंताला अत्तर लावायचं आहे, मग ते अत्तर सुद्धा चांगल्यातलं चांगलं कसं आणता येईल. भगवंताला अष्टगंध लावायचा आहे, मग ते अष्टगंध सुद्धा रंगाचा असता कामा नाही, खरं अष्टगंध असलं पाहिजे. आदी गोष्टी ज्या आहेत त्या आदीबद्दल सुद्धा अनुराग, प्रेम, मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने आपण माझे विचार ऐकून घेतलेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे. निरूपणकार होते समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. श्रोते हो, ऐकूयात वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर शैलेश रानडे आणि सहकारी.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात। दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा।
3: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज 10:30, याचं पुनःप्रसारण 5:30।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग केदार.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग केदार. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग शिवकल्याण.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग शिवकल्याण. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूयात आशालता वाबगावकर यांच्या स्वरातलं हे गीत.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या

श्रोते हो ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास जोशी यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: श्रोतेहो, ऐकूया राजा बढे यांची गीतरचना, संगीत आणि स्वर पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे साधना सरगम यांचा.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीतरचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग.
2: श्रोतेहो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे बिल्वा द्रविड यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज 12:00 आणि

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीराम। समर्थांच्या मनोबोधातील 17वा श्लोक आपण पाहणार आहोत। मनी मानव व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणार होऊन जाते। घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे। यात सुरुवातीलाच मतिमंद शब्द आपण बघायला पाहिजे। मतिमंद मनुष्य काय करतो हे या श्लोकात सांगितलेलं आहे। मतिमंद याचा अर्थ सामान्य बुद्धीचा मनुष्य, बद्ध जीव, त्याचं काय होतं? तर असा मनुष्य दिवस रात्र व्यर्थ भविष्याची चिंता वाहत असतो। मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, पुढे काय होणार, उद्या काय होणार, इथपासून 10-20 वर्षांनी काय होणार, वृद्धपणी आजारपण आलं असता तर काय होईल, चिंता सुरू झाली। अशी सतत चिंता करण्यानं मन प्रसन्न आनंदी समाधानी राहण्याऐवजी अखंड व्यग्र चिंतामग्न राहतं आणि त्यात वर्तमान काळातला आनंदही दुष्ट होऊन जातो। चालू क्षणात भविष्याच्या दृष्टीने देखील सर्व गोष्टी काळजीपूर्वक चांगल्या कराव्यात, पण काळजी करत राहू नये। काळजी घ्यावी पण काळजी नसावी। काही मंडळी सतत चिंतामग्न असतात, त्यांचा स्वभावच तो असतो अखंड चिंता करायची, तर काही मंडळी अगदी बेफिकीर असतात, हा स्वभाव देखील योग्य नाही। जीवनाची आखणी थोडीफार जरूर करावी, त्याप्रमाणे व्यवस्थित जीवन जगावं, आपली सर्व कर्म यथायोग्य यथासांग पद्धतीनं करावीत। तथापि त्या कर्माचा परिणाम नेमका काय होईल ते मात्र सांगता येत नाही कोणाला, कारण परिणाम बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतो। म्हणून अकस्मात होणार होऊन जाते। आता इथं प्रयत्न का प्रारब्ध असा प्रश्न येतो। प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर त्या प्रयत्नांना यश येणं न येणं हे प्रारब्धावर अवलंबून असतं, पण प्रयत्नच न करता प्रारब्धाला दोष देणं किंवा प्रारब्धावर हावाला ठेवून निष्क्रिय राहणं हे अभिप्रेत नाही आहे। सर्व प्रयत्न झाल्यावर जे घडणार असते ते अकस्मात घडून जातं, ते तसंच घडणार असतं, फक्त आपल्याला त्याची माहिती नसते। मनाजोगतं घडलं की आनंद होतो, मनाविरुद्ध घडलं की दुःख होतं। अशा वेळी ईश्वराला, आपल्या प्रारब्धाला दोष देण्यात काही अर्थ नाही। ईश्वर हा परमकृपाळू आहे, अन्यायी नाही। ईश्वर कधी कोणावर अन्याय करीत नाही हे पक्कं लक्षात ठेवावं। मग प्रारब्धानं जे घडतं ते प्रारब्ध आपणच निर्माण केलेलं असतं। या जन्मी पूर्वजन्मी आपण जी कर्म करू त्याचंच प्रारब्ध बनत असतं आणि हे प्रारब्ध भोगूनच संपवावं लागतं। पण पुष्कळ वेळा हे लक्षात न आल्यानं कोणा प्रिय व्यक्तीचा वियोग काही कारणानं किंवा मृत्यूमुळे आला तर आपण त्याबद्दल खंत करीत राहतो। त्यापेक्षा आपण आपली कर्म उत्तम प्रकारं ईश्वरार्पण बुद्धीनं करावीत आणि जे परिणाम होतील ते ईश्वराची इच्छा म्हणून आनंदाने स्वीकारावेत। म्हणून ह्याच्यात जे म्हटलेलं आहे ह्या श्लोकात, ते मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार ते होऊनही जाते। घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंद ते खेदमानी वियोगे। जय जय रघुवीर समर्थ।

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: श्रोते हो, संत नरहरी सोनार यांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे भूषण दुवा यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथभागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो नमस्कार. अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या स्टुडिओमध्ये मिलिंद दादा आलेले. दादा नमस्कार.
4: नमस्कार
3: दादा.
4: हां,
3: मला एक प्रश्न नेहमी पडतो की दर्शन या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ काय?
4: हो, बऱ्याच वेळेला आपण जुन्या कथांमधून, संतांच्या कथांमधून दर्शन झालं असं आपण ऐकतो.
3: हा हा.
4: तर आपल्याला असं वाटतं की ते फिजिकल दर्शन त्यांना झालं किंवा त्या देहामध्ये येऊन त्यांनी दर्शन दिलं किंवा आकृती दिसली. मी पण सांगितलं की मला शिवाचं दर्शन झालं होतं. तर दर्शन होणे याचा आध्यात्मिक अर्थ खूप वेगळा आहे, तो इथे जरा सांगतो. दर्शन म्हणजे दिसणे. आपल्याला एखाद्या देवतेची आकृती दिसली तर आपण म्हणतो दर्शन झालं. आपण सगळ्यात एक ढोबळ मनाने दर्शन याचा अर्थ मंदिरामधल्या मूर्तीचं जाऊन दर्शन घेतो. देवाचं दर्शन घ्यायला आपण जातो. तर मंदिराच्या आतमध्ये जातो आणि गाभाऱ्यामध्ये ती देवता जी असते तिची मूर्ती असते, त्या मूर्तीच्या समोर हात जोडतो, डोळे मिटतो, डोकं टेकतो आणि त्याला प्रदक्षिणा घालतो. ह्या सगळ्या गोष्टीला आपण दर्शन घेतलं असं म्हणतो. तर दर्शन होणं ही खूप आध्यात्मिक दृष्ट्या उच्च पातळी समजली जाते. कारण आपण बाह्य डोळ्यांनी बाह्य वस्तूकडे किंवा ती मूर्ती आहे त्याच्याकडे बघतो, त्याच्यामध्ये दर्शन ही प्रक्रिया होत नाही, फक्त दिसणं होतं. त्या मूर्तीचं दिसणं आपल्याला होणं हे दर्शन नाही. तर त्या मूर्तीच्या आतमध्ये असलेली स्पंदनं आणि त्यातलं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचणं म्हणजे त्या देवतेचं आपल्याला दर्शन होणं, असा त्याचा खरा अर्थ आहे. तर जनरली आपण जाऊन फक्त मूर्तीचं दर्शन घेतो पण आपल्याला मूर्तीच्या आतमधल्या देवतेचं दर्शन घडत नाही. त्याच्यासाठी नाथ सांगतात की समर्पणाची भावना तुमच्या आतमध्ये असली पाहिजे. भक्ती मध्ये भज धातू आहे, भज म्हणजे ओवाळून टाकणे. तर स्वतःला पूर्णपणे त्या देवतेच्या पायाशी स्वतःला ओवाळून टाकणे म्हणजे त्याचे सगळे गुण आपण आपल्या चरित्रात, चारित्र्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये रुजवणे.
3: रुजवणे
4: हे जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं दर्शन घडू शकत नाही. जसं बाळाला आईच्या ममतेचं, ममत्वाचं दर्शन जे आहे ते तिच्या वागण्या बोलण्यातनं कळतं, बरोबर. आईचा नुसता फोटो आपण बघितला किंवा तिची मूर्ती समोर असली ती बघून त्याच्यातनं ममत्व आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आई बाळाला डोळ्यांनी बघते, त्याला जवळ घेते, अंगावरनं पाठीवरनं हात फिरवते, त्याचा मुका घेते, त्याला भरवते, या सगळ्या स्पर्शातून ती काहीतरी सांगायचा प्रयत्न करते. माझं तुझ्यावर प्रेम आहे असं आई कधी तोंडाने म्हणत नाही पण त्याच्या लाखपटीने ते प्रेम झळकत असतं तिच्या प्रत्येक कृतीतून,
3: गोष्टींमधनं.
4: तसं त्याचं दर्शन जे आहे ते त्या बाळाच्या आतमध्ये रुजत. म्हणून आईचं प्रेम जे माणसाच्या मनामध्ये कायम राहतं ते अव्यक्त आहे हे या सगळ्या गोष्टींना.
3: पण हे झालं
4: ते दर्शन आहे ममत्वाचं. तसं समजा राम असतील, कृष्ण असेल, गणपती, शिव, कुठलीही देवता घ्या किंवा एखादी आपली दुर्गा, काली, या देवीचं जे खरं स्वरूप आहे ते इतकं भव्य दिव्य आहे, त्यांचे जे गुण आहेत ते इतके जबरदस्त आहेत की त्याचं वर्णन जे केलेलं आहे ते कलाकारांनी शिल्पामध्ये, मूर्तीमध्ये किंवा चित्रामध्ये साकारायचा प्रयत्न केला. कारण सामान्य माणसाला ते दिसत नाही, गुण दिसत नाही, जाणवतो ना.
3: हो.
4: एखाद्याचं चांगलं वागणं आहे किंवा सतत हसतमुख राहणं आहे ते जाणवतं जेव्हा ते आपल्याशी कनेक्टेड असतं तेव्हा. तर तसं या सगळ्या देवी देवतांचे जे गुण आहेत ते आपल्याला शब्दामध्ये मांडून नुसते उपयोगाचे नाही, ते आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण वापरले पाहिजेत ते वापरले म्हणजे आपण त्यांच्यासारखे झालो, म्हणजे देवत्वाच्या पदाला पोहोचलो, म्हणजे त्याचं दर्शन झालं. दर्शनाच्या बद्दल एक सूचना करायची इच्छा होते. आपण नेहमी मंदिरामध्ये जायला हवंय, म्हणजे भारतामध्ये शेकडो हजारो मंदिर आहेत, तर त्या मंदिराच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देवत्व ही संकल्पना साकार रूपाने तिथे ठेवलेली आहे. तर आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो दर्शन घेण्यासाठी, तेव्हा ते दर्शन त्या फक्त मूर्तीचं नाहीये हे लक्षात ठेवायचं. तिथे डोळे मिटून शांतपणे सगळं भौतिक जग त्या क्षणी विसरायचंय आणि त्या देवतेचे सगळे गुण जे आहेत ते मनामध्ये आठवायचे आहेत आणि त्या देवतेच्या स्पंदनांशी कनेक्ट व्हायचंय. आपण देवळामध्ये गेलो तर शांत बसत नाही, कोलाहल तिथे चालू असतो.
5: हो,
4: पूर्वीच्या काळी देवस्थान किंवा देवालय ही शांततेचं प्रतीक होती, कारण तिथे जाऊन लोक शांतपणे बसायचे. मंदिराची पायरी किंवा मंदिराचं जे गेट आहे तिथपासून अत्यंत शांत, कुठलाही आवाज न करता मनातल्या मनामध्ये जप करणे, कुठल्याही भौतिक गोष्टींबद्दल चर्चा गप्पा न मारता मंदिराच्या दिशेने आपला प्रवास सुरू व्हायला पाहिजे. तर पूर्वीच्या मंदिरांना पायऱ्या असायच्या, म्हणजे अजूनही आहेत, तर त्या पायऱ्या चढताना एक एक पायरी चढताना तुम्ही भौतिक जड जे जगत आहे ते मागे सोडलं आणि उंचावरती जाताय, म्हणजे सूक्ष्मतेच्या दिशेने जाताय, ह्याची जाणीव मनात ठेवून तुम्ही त्या मंदिराच्या दिशेने जायचंय. मंदिराची रचना ही माणसाच्या रचनेसारखी आहे, म्हणजे त्याचं शरीर आणि मंदिराची रचना ही सारखी आहे आणि मंदिराच्या एकदम टोकाशी गर्भगृहामध्ये ती मूर्ती असते देवतेची. ती देवता म्हणजे परमात्मा आहे. जसं आपल्या या शरीराच्या आत अत्यंत टोकाच्या गाभ्यामध्ये, म्हणजे ज्याला आनंदमय कोश म्हणतो, तिथे परमात्मा तत्व आहे. त्या गोष्टीचंच सेम प्रकटीकरण आपण मंदिरामध्ये केलं, म्हणून मंदिराच्या सुरुवातीला मूर्ती नसते. तुम्ही त्याचं प्रांगण जे आहे ते चालत जाता, मग पायऱ्या चढून जाता, मग हातपाय धुता, मग घंटेच्या तिथे येता, घंटा वाजवून त्या घंटेच्या खाली उभं राहता काही सेकंद आणि मग चालत चालत कासवापर्यंत जाता आणि कासवाच्या पासून देवतेपर्यंत पुन्हा चालत चालत जाता आणि मग गर्भगृहाच्या तिथे दरवाजा छोटा होतो. कितीही भव्य मंदिर असलं तरी मंदिराचं गर्भगृह जे आहे त्याचा दरवाजा छोटा असतो, तर तिथे वाकून आत गर्भगृहात जाता आणि मग त्या देवतेच्या समोर उभे राहता, दोन्ही हात जोडता आणि डोळे मिटून तिच्या त्या शक्तीशी कनेक्ट होता आणि मग नंतर बाजूला मांडी घालून बसता, त्या स्पंदनांशी कनेक्ट होता, जप करता आणि सगळं भौतिक विश्व बाजूला ठेवता आणि उत्थानाची इच्छा मनामध्ये ठेवता आणि त्या ऑरामध्ये देवतेच्या आभामंडल जे आहे त्याच्यामध्ये राहण्यासाठी आपण बाहेर आल्यानंतर त्याला प्रदक्षिणा घालतो. मग ते 108 प्रदक्षिणा घाला असं आपल्याला सांगितलंय. म्हणजे तेवढा वेळ त्या आभा मंडल आहे त्याच्यामध्ये तुम्ही राहिलात तर तुमची जडत्ववादी जी मानसिकता आहे ती नाहीशी होईल. तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या इथे आपल्याला दर्शनाच्या बाबतीमध्ये फार महत्वाच्या आहेत. तर जसं सांगितलं की पायऱ्या चढताना तुम्ही जडत्वाकडून सूक्ष्मत्वाकडे जाता, मग हातपाय जेव्हा धुता तेव्हा जडत्वातल्या सगळ्या गोष्टी धुतल्या तुम्ही, त्याच्यानंतर तुम्ही घंटा जे आहे त्याच्या खाली उभे राहता आणि घंटा वाजवता, तर घंटेतनं जी व्हायब्रेशन्स क्रिएट होतात ती तुम्हाला जडत्वाच्या पासून लांब नेतात. विचार तुमचे त्या क्षणी थांबतात.
5: ध्वनीचा परिणाम
4: नाद जो आहे त्याचा परिणाम, त्यातली जी व्हायब्रेशन्स आहेत घंटेची ती तुम्हाला भौतिक जडत्ववादी जे विचार आहे त्याच्यापासून तोडते. एक एक गोष्ट करत करत तुम्ही शुद्ध होत होत पुढे जात असता आणि मग तुम्ही त्या सभा मंडपामध्ये येता जिथे ते कासव हे प्रतीक आहे, त्या प्रतीकाच्या पाशीहून त्याला नमस्कार करता आणि मग तुमचा जो स्पीड आहे शरीराचा नाही नुसता मनाचा जो वेग आहे तो कमी करा हे दाखवणारं ते कासव हे प्रतीक आहे. तर त्या प्रतीकाकडे बघितल्या क्षणी मनात जर काही अजून विचार येत असतील, वासना उत्पन्न होत असेल, तर त्याचा वेग कमी करा आणि हळूहळू तुम्ही गर्भगृहाच्या दिशेने जाता. आता तो गर्भगृहाचा दरवाजा छोटा असल्यामुळे आपण वाकलो की आपल्या आतमधल्या इडा पिंगला आणि सुषुम्ना आहे त्यातली सुषुम्ना नाडी जी आहे ती ऍक्टिव्ह होते.
5: बर,
4: ती ऍक्टिव्ह झाली की आपला प्रवाह ऊर्ध्व दिशेने होतो आणि विचार दिव्यतेकडे जातात. दिव्यत्वाची अनुभूती घेण्यासाठी विचार दिव्य पाहिजेत आणि आचरणे दिव्य पाहिजे, असं म्हणून तुम्ही परमतत्व या त्या गर्भामध्ये जाता आणि तिथे ती जी मूर्ती किंवा जे काही शिवलिंग असेल त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात. ते आणि मी काही वेगळं नाहीये, ती मूर्ती आणि मी एकच आहे. एकत्वाची अद्वैताची स्थिती तिथे तुम्ही अनुभवता आणि त्यासाठी मग ओंकार किंवा जे काही जप असेल तो तुम्ही करता. तो तिथे काही काळासाठी तुम्ही केलेला नाद तसाच राहावा, घुमत राहावा म्हणून त्या गोल घुमटाची तिथे रचना केलेली आहे. म्हणून जुनी मंदिरं ही दगडाची आणि त्याला घुमट होते आतमध्ये, अष्टकोन होते, त्याच्यामुळे तुमचा जो ध्वनी आहे तो फिरत राहतो आणि तुम्हाला ऐकू येत राहतो. म्हणून तुम्ही जर काही संस्कृत मंत्र म्हटले, स्तोत्र म्हटले किंवा जप केला किंवा नुसता मकार जरी म्हटला तरी तो तिथे घुमत राहतो आणि तुम्ही या जगताच्या मायेपासून लांब जाता आणि दिव्यत्वाशी जोडले जाता. आणि तिथून मग उठून काही वेळाने तुम्ही बाहेर आलात की त्याला प्रदक्षिणा घालता, त्या मूर्तीतनं जी व्हायब्रेशन्स, त्याचं जे आभामंडल काही फुटापर्यंत असं सुद्धा त्याचं आभामंडल असतं, त्याला तुम्ही गोलगोल फिरून प्रदक्षिणा घाल असताना तुमच्या आतमध्ये ते रुजावं यासाठी आहे. आणि म्हणून आपल्याकडे कायम मंदिरात जाणे ही प्रथा होती की तुम्ही रोज त्या मंदिरात जा, दर्शन घ्या आणि मग घरी जा.
3: म्हणजे दैनंदिन व्यवहारामधला तो एक महत्वाचा भाग होता मंदिरात जाणं.
4: अगदी, कारण प्रत्येक जण हा काही ध्यान धारणा करू शकेल अशी त्याची स्थिती नसते किंवा परिस्थिती नसते. तर त्याच्या 24 तासाच्या जीवनाचा भाग जो आहे तो शुद्ध स्वरूपात असावा यासाठी ही सामाजिक रचना केलेली होती. म्हणून आपण तिथे जेव्हा जाऊ तेव्हा शांत मनाने, अजिबात आवाज न करता, कम्प्लीट सायलेन्स ज्याला म्हणतो तो ठेवून तुम्ही जर ते संपूर्ण दर्शन घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्याची वेगळी अनुभूती येते, 100% येते. आणि असं नित्यनेमाने करत राहिलात तर तुम्हाला खऱ्या अर्थाने त्या देवतेचं दर्शन होतं. दर्शन होणे म्हणजे दिसणे नाही, अनुभूती येणे आणि त्या अनुभूतीमधनं ते ज्ञान जागृत होणे जे आपल्या भौतिक जगण्याला आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी अतिशय महत्वाचं आहे. ही सगळी प्रोसेस आहे, ती आध्यात्मिक बेस आहे आपल्या भारताचा. तर तो बेस आपल्याला पुन्हा एकदा घेऊन जगायचा आहे. यासाठी शिवानी अवतार घेतला गोरक्षनाथांचा आणि योगासन किंवा योग किंवा ज्ञान जे आहे, आत्मज्ञान जे आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नाथांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवल्या. क्रियांच्या माध्यमातून, गाण्यांच्या माध्यमातून, ध्यानाच्या माध्यमातून पोहोचवल्या. तर आज आपण या मंदिराच्या आणि दर्शनाच्या माध्यमातून आपल्या डेली रुटीनचा एक भाग म्हणून, आणि तो कसा करायचा जो सांगितलेला आहे आत्ता, तो करायला सुरुवात करा. मंदिर जिथे आहे तिथे प्रगाढ शांतता आणि फक्त घंटेचा नाद आणि हलका गर्भगृहातनं येणारा तो संस्कृत श्लोकांचा, स्तोत्रांचा किंवा जपाचा आवाज जो अगदी मंद आहे, खूप मोठा नाही. आजकाल आपण लाऊडस्पीकर लावून जे ध्वनी प्रदूषण करत असतो त्याच्यामुळे तुमची मानसिकता बिघडते. उलट
3: चांगलं पाहिजे,
4: हा तुम्ही डिस्टर्ब होता ते लक्षात येत नाही आपल्याला. पण जेवढा मोठा साऊंड तुम्ही करता त्याच्यातनं येणारी व्हायब्रेशन्स, प्रत्येक गोष्टीतून एक व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी क्रिएट होत असते. तर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स मधनं जी रेडिएशन आणि व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी निर्माण होते ती आपल्या मानसिक गोष्टींना डिस्टर्ब करणारी आहे. आता ते सायंटिफिकली प्रूव्ह पण झालेलं आहे. तर ते न करता शांतपणाने तिथे जाऊन त्या सगळ्या गोष्टींमध्ये एकरूप होणे, म्हणजे मंदिरात कोणीच नाहीये, मंदिर आणि माणसं ही एकच झालेली आहेत, अशी जर आपल्याला जाणीव झाली तर काय सुंदर असेल. हो ना, तुम्हाला माहिती असेल की शिवाचं मंदिर असेल तर तिथे एक छोटस तळ असतं, त्याच्या काठावरती चाफ्याची फुलाची झाडं असतात, त्या फुलांचा वास त्या पाण्याला सगळा लागलेला असतो आणि ते पाणी आपण त्याच्यामध्ये हातपाय धुत असतो. तर तो जो एक सगळा दगडी फील मंदिराचा, त्या थंडगार पाण्याचा फील, हे जे सगळं आहे ते तुम्हाला शांतीकडे नेणार आहे, ट्रँक्विलिटीकडे नेणार आहे, त्याचा अनुभव आपण घेतला पाहिजे. तर सगळ्यांना ही विनंती आहे की मंदिरात जाल तेव्हा अजिबात कोलाहल करू नका, कुठल्याही गप्पा मारू नका, फक्त शांतपणाने एकरूप व्हा त्या देवतेशी आणि तो सगळा एक्सपिरियन्स जो काही अनुभव आहे तो अनुभूतीमध्ये प्रकट होईल. त्या क्षणी तुम्हाला लक्षात येईल की दर्शन झालेलं आहे.
3: खूपच छान होतं. श्रोते हो, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in. यूट्यूब चॅनल VSS मिशन, त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
0: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
5: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30। भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत ब्रह्मपुराण. ब्रह्मपुराणाचे निरूपणकार आहेत संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आम्हाला जर कथांचा अन्वय लावायचा असेल तर तो त्या पद्धतीने लावावा लागेल. याला भाकड पण म्हणता येणार नाही आणि ह्याला इकडून ओढून त्या विज्ञानाच्या फ्रेमवर्कमध्ये नेऊन ठाकून ठोकून बसवावं पण लागणार. त्याचं विज्ञान वेगळं आहे, त्याची भूमिका वेगळी आहे. तसं विज्ञान जर वेगळं नसतं तर ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली नसती. आणि ते आमच्या विज्ञानाशी जोडायचं म्हणून आमच्या प्रोफेसराईन ब्रेनला हे भिंत चालवली म्हणजे काय केलं, यांनी भिंत नाही चालवली, लोकांना चालवली अशी वाटली. यांनी रेड्यामुखी वेद वदवले, नाही रेड्यामुखी वेद नाही वदवले, यांनी फक्त रेडे नावाच्या आडनावाच्या माणसाकडून वेद म्हणून घेतले. ह्या ज्या कल्पना आहेत ना ह्या सगळ्या हास्यास्पद आहेत. जशी आजच्या विज्ञानाने आम्हाला सांगितलं की आमचा माणूस आर्मस्ट्रॉंग हा पहिला वैज्ञानिक चंद्रावरती गेला असं आम्हाला सांगितलं. आम्ही जर म्हटलं छे आम्ही सनातनी आहोत, आम्ही हे मान्यच करत नाही, आम्ही विज्ञानाला मानत नाही. तुम्ही म्हणालात भले तो चंद्रावर गेला, आम्हाला माहिती आहे तो इथेच कुठल्या तरी डोंगरावर जाऊन आला आहे असं म्हटलं तर हे किती हास्यास्पद. कुठले मूर्ख आहेत, यांना विज्ञानाची भाषा कळत नाही, यांना प्रगती समजत नाही, लोक असं म्हणतील की नाही. मग तसंच आहे, या विज्ञानाच्या पार्श्वभूमीवरती जर तुम्ही आमच्या कथांचे अर्थ लावायला लागला तर आम्हाला सुद्धा हाच शब्द प्रयोग करावा लागेल की हा बुद्धीचा गबाळेपणा करू नका. तुम्ही म्हणता तशा ह्या कथा नाही आहेत आणि तुम्ही म्हणता तशी ही वस्तुस्थिती नाही आहे. कथा म्हणजे ह्या भाकड नाही आहेत, ह्या रचित नाही आहेत, ही वस्तुस्थितीच आहे. ही वस्तुस्थिती कशी निर्माण झाली नाही तर मला सांगा, ती यमुना दर्शन देते, तिचं दर्शन होतं. आज तर लोकांच्यामध्ये एक प्रत्येक काळाचा महिमा असतो. सध्याचा महिमा काय आहे, नर्मदा परिक्रमा हा एक महिमा आहे सध्या. अनेक लोक नर्मदा परिक्रमा करण्याकरता जातात. प्रत्येकाने आस्तिक असो की नास्तिक असो, प्रत्येकाने आपल्या नर्मदा परिक्रमेच्या प्रवास वर्णनामध्ये आम्हाला नर्मदेचा अनुभव आला असं प्रत्येकाने लिहिलं. नर्मदेचा कसा हो अनुभव आला, विज्ञान सांगतं नर्मदा H2O आहे. मग त्या H2Oचा अनुभव तुम्हाला घरात पाणी प्यायच्या भांड्यात येऊ शकतो की तहान लागल्यावर पाणी प्यायलं की तहान भागली. नर्मदा कुठला अनुभव देते, याचा अर्थच आहे की जेव्हा माणूस तो अनुभव घेतो. अनेकांनी लिहिलंय ना, आता आलेलं प्रत्येकाचं पुस्तक वेगवेगळं काहीतरी दर्शवणार आहे आपल्याला. मी तर सगळ्यात पहिल्यांदा वाचलेला रामानंद बिडकर महाराजांची नर्मदा परिक्रमा आहे. त्यांनी किनारा सोडलाच नाही, एका ठिकाणी तर मोठ्या वरच्या कठड्यावर होते, कडा होता, आणि एकदम खाली अंतर जे आहे ते जवळजवळ 50-60 फुटापेक्षा जास्त होतं. एवढ्या अंतरावर आता नर्मदा सोडायची नाही तर काय करायला, जे व्हायचं ते होईल. आणि त्यांनी तिथून खाली उडी मारलेली आहे. रामानंद त्यांचं चरित्र आता पुन्हाही उपलब्ध आहे, पुन्हा ते रिप्रिंट झालेलं आहे, आता छापलं आहे ते. तर सांगण्याचा हेतू असा की एवढ्या मोठ्या सत्पुरुषांनी परत आले नर्मदा परिक्रमा करून, ज्या खोलीमध्ये होते लोकांनी बाहेरून दार ठोठवायला सुरुवात केली, ते आडवे पडलेले होते आणि लोक म्हणाले की ते काही नाही, तुम्ही या ठिकाणी नर्मदा मैयाला इतकी परिक्रमा करून आलात, तुम्हाला काहीतरी लंगर करायला पाहिजे इथे. ते म्हणाले काय लंगर करणार मी, तर पैसे कुठे आहेत जवळ, काही पैसे न घेता गेलेला नर्मदा मातेने त्यांना कडं दिलंय सोन्याचं. आणि मग त्यांनी लंगर केलाय, मग कोणता H2O त्यांना सोन्याचं कडं देतो. म्हणजे सगळे प्रॉब्लेम्सच प्रॉब्लेम्स आहेत की नाही, की पाणी हे एवढं सगळं कसं करतो. ते रामानंद बिडकरांचं आपण खोटं आहे म्हटलं तर हे आत्ताचे विद्यमान लोक पण खोटे आहेत, आपला अनुभव सांगतात ते खोटे आहेत. सांगण्याचा हेतू असा आहे की ती यमुना ही जलाच्या रूपाने आपल्या स्वतःला नदीच्या रूपाने प्रकट करते. ती सुद्धा देवहूती सुद्धा ती नदी म्हणून व्हायला लागते. का, तिचा संकल्प आहे. तिचा संकल्प का, ईश्वरी संकेत आहे. ईश्वरी संकेत का, कारण ईश्वराने तिला योजलंय, त्याप्रमाणे ती व्यवहार करतीये. तर सांगण्याचा हेतू असा आहे की इथे एकच आहे की इष्टदेवतेच्या विषयी आमची धारणा काय आहे, की भगवान श्रीकृष्ण आम्हाला कोणते आवडतात. मला आवडत असतील भगवद्गीता सांगणारा भगवान श्रीकृष्ण, पण वल्लभाचार्यांच्या सारखा एवढा श्रेष्ठ भाष्यकार म्हणतो की आम्हाला फक्त गोकुळातला श्रीकृष्ण आवडतो. श्रीकृष्ण गोकुळातून मथुरेला गेला आणि बिघडला.
त्यांना मान्यच नाही गोकुळाच्या बाहेर कृष्ण. ते म्हणतात गोकुळात होता तोपर्यंत भक्ती करायला योग्य कृष्ण आहे, गोकुळाच्या बाहेर गेल्यानंतर आमच्या. कारण काय आहे, ज्या निरागस श्रीकृष्णाची भक्ती करायची आहे त्या निरागस श्रीकृष्णाला आता त्या कालयवनाला सुद्धा थोपवायचं आहे. त्यांनी त्याला ज्या प्रकारे हुलकावण्या देत आणि झुकांड्या देत ते निघून गेलेले आहेत. आता तो असा कृष्ण त्या वल्लभाचार्यांना कसा झेपावा, ते म्हणतील नको तो जे इतके उद्योग करतो तो कृष्णच आम्हाला नको. गोकुळामध्ये आपल्या गोपींची चेष्टा करणारा, आपल्या गाईगुरांना सांभाळणारा, आईला त्रास देणारा, गोरस चोरणारा असाच श्रीकृष्ण आम्हाला पुरे. इष्टदेवतेविषयीची भावना आहे, कुणाची भावना काय आहे, कुणाची भावना कशी आहे ह्याला कुणी आव्हान देऊ शकत नाही, कुणी त्याला चॅलेंज नाही करू शकत. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलंय, मनानी आपल्या इष्टदेवतेच्या विषयी जी धारणा, जी भावना आमच्या अंतःकरणात असते त्याला भक्ती किंवा श्रद्धा म्हणतात. त्यांची श्रद्धा भगवान श्रीकृष्णाच्या गोकुळामधल्या ठिकाणी आहे. आता तुम्ही सांगा, आमची मुलगी लग्न होऊन सासरी येते, सासरी येताना तिची आई तिला अन्नपूर्णा आणि बालकृष्ण देते, ते बाळकृष्ण कशाकरता देते? तिच्या प्रपंचामध्ये तो जो बाळकृष्ण आहे त्याची तिने उपासना करावी, कारण तिचा प्रपंच, आता हे आपण सगळं जे वाचतोय हे वंशवर्धन आहे, ते तिच्याकडनं अत्यंत सात्विक अशा पुत्राची तिला प्राप्ती व्हावी आणि तिच्या जीवनाला आनंद देणारा पुत्र तिला प्राप्त व्हावा असा तो भगवान श्रीकृष्णाची, त्या बालकृष्णाची उपासना केली तर तिला प्राप्त होईल. पण जेव्हा टी व्हीवरून ह्या सगळ्या चायनीज एक एक सिम्बॉल्स आहेत ना फेंगशुई वगैरेचे, तर त्या सिम्बॉल्सवरती जेव्हा ते सहस्रबुद्धे बोलले, त्यांची मुलाखत झाली होती, राजीव परुळेकर तेव्हा संवादमध्ये घेत होते, तेव्हा त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की अहो ही फेंगशुईची जी काही सिम्बॉल्स आहेत, की तो लाफिंग बुद्धा पाहिजे, ते टणटण वाजणारं काहीतरी पाहिजे, नंतर हे असे ते तिकाटणं पाहिजे, तर तेव्हा त्यांनी फार छान सांगितलं. ते म्हणाले अहो की त्यांच्या मते सगळ्यात शुभाचं, मंगलाचं, समृद्धीचं, अभिवृद्धीचं प्रतीक जर काही असेल तर तिकाटणं आहे म्हणाले. म्हणाले जेव्हा मी चायनामध्ये गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्यासारखे सिम्बॉल्स तुमच्याकडे आहेत का? ते म्हणाले मी त्यांना सांगितलं आमच्याकडचे सिम्बॉल्स तुमच्या ह्या सिम्बॉलपेक्षा कितीतरी उत्तम आहेत, सांगा म्हणाले. ते म्हणले हे तुम्ही तिकाटणं ठेवताना, म्हणाले हे तिकाटणं काय आहे, नुसते लोखंडाचे तीन पाय ठेवलेत. पण आम्ही सुद्धा म्हणाले तिकाटण्याला आमचा जो बाळकृष्ण आहे ना लंगडा, तो तीनच याच्यावर आहे, त्याचे दोन हात आणि एक पाय बास म्हणाले. पण त्याला आम्ही कृष्ण केला, त्याला आम्ही दैवत्व दिलं, त्याच्या मागे एवढा इतिहास उभा राहिला आणि त्याला नमस्कार करण्यात आणि फूल वाहण्यात केवढा आनंद मिळाला, कसं उत्तर आहे बघा. ही तेच मिळवायचं आहे, अभिवृद्धीच मिळवायची आहे. ते लोखंडाचं तिकाटणं ठेवून मिळवायची आहे का आम्ही त्याच्या ठिकाणी आम्ही बाळकृष्ण ठेव, काही बिघडलं नाही. मुसलमान मनुष्य भिंतीपुढे नमाज पडतो, आम्ही कधी चेष्टा केली का त्या भिंतीची? नाही केली. तुम्ही करता आमची चेष्टा, आम्ही नाही करत. त्याचं कारण आहे की कोणत्याही रूपामध्ये परमात्माच आहे ह्याची आमची धारणा पक्की आहे, त्यामुळे तुम्ही भिंतीपुढे नमाज पडलात तर आम्ही म्हणूया नाही निर्गुण निराकार परमात्मा दिसतो. आमचे कुमार गंधर्व सुद्धा निर्गुणी भजनं म्हणतात, कबीराची निर्गुणी भजनं आहेत, कुठे बिघडलं? निर्गुणाच्या रूपामध्ये ईश्वराची उपासना केली म्हणून काही बिघडत नाही. तुम्ही निर्गुण उपासक आहात, आम्ही मुसलमानांची उपासना निर्गुण आहे असं समजून सोडून देतो, पण ते आम्हाला मूर्तीपूजक म्हणजे काफीर म्हणून मारून टाकतात. फरक हा आहे, ईश्वराच्या विषयीची जी भावना आहे प्रत्येकाची भिन्न असेल, असू दे ना. त्यांनी काय फरक पडतो, इथे त्यांनी सांगितलं की त्यालाच भक्ती आणि श्रद्धा म्हणतात. तर अशा प्रकारे इष्टदेवतेच्या कथा ऐकणे हा सगळा भावाचा विषय आहे, हा बुद्धीचा आणि तर्काचा विषय नाही आहे. की जसं आपल्याकडे लहान मुलं असतं, घरातलं नातवंड असतं, पण आपले सगळे नातेवाईक फोन झाला की पहिल्यांदा म्हणतात काय त्याच्या नवीन गोष्टी सांगा, काहीतरी कौतुक आहे त्या बाललीलांचं, त्या गोष्टीत काय आहे, त्यांनी असं केलं आणि तो तसं बोलला आणि त्यांनी इथे हे पाडलं आणि तिथे लावून घेतलं काय आहे. पण आम्हाला त्याच्यात आनंद आहे, पहिला फोन केला की आजी आपल्या सुनेला विचारते काय आता नवीन केलाय त्यांनी, खटाटो काय गोंधळ करून ठेवलाय, काय चाललंय सध्या. तेच आहे, भगवंताच्या लीला इतक्या आवडाव्यात याचं कारण तो भाव प्रेम तितकं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं उपासकाला ईश्वराच्या लीला ऐकण्यात आनंद आहे.
आणि म्हणून एक गोष्ट आहे की आपण कितीही बुद्धिवादी आहोत, आपण कितीही तर्कवादी आहोत, आपल्याला पुष्कळ गोष्टींच्या विषयी तर्क करता येतो, पण काहीही न हा ग्रंथ बघायचा आहे ना, या ग्रंथाच्या विषयी मनामध्ये एक पूर्वग्रह दूषित नाही तर एक कोणती तरी तर्कवादी भूमिका डोक्यात ठेवायची आणि ती सारखी त्याला आम्ही ताडत राहायची, इंग्रजीत ज्याला अप्लाय करायची म्हणतो, सारखं त्या दृष्टीने त्याला कशाला पाहायचं, सरेंडर, शरण जा त्या ग्रंथाला, बस ऐका, ऐकावं आम्ही ऐकलं, आम्हाला नाही फारसं घ्यावं असं वाटलं किंवा आमच्या बुद्धीत फार शिरलं नाही किंवा आम्हाला ते फार मनाला भावलं नाही भावलं असं काय आहे, सगळंच भावलं पाहिजे असं थोडंच आहे, पण म्हणून आम्हाला भावलं नाही की सगळं वाईट आहे, ते सगळं टीका करण्यासारखं आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही आहे, आणि त्यामुळे त्यांनी म्हटले की उपासना कशी असते, असे काही लोक असतात असं म्हणतात की म्हणाले अहो काय हो ती कसली भजनं म्हणत, काय जे टाळ कुटतात तुम्हाला सांगतोय, ते वारकरी चाळीस चाळीस उभे राहतात, खण खण खण डोकं उठतं आमचं, अरे तुमचं कशाला म्हणे असं करायला पाहिजे, शांत बसावं, आपलं नामस्मरण करावं, अरे तुम्हाला वाटतं याचा अर्थ दुसऱ्यांनी करू नये असं नाही आहे, ज्याला जे वाटतं ज्याला ज्यात रस आहे तो त्याच्यातला रस घेईल, म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की त्या देवतेच्या कथा ऐकाव्यात, कथा आवडते का आवडत नाही खरं सांगू का, त्या देवतेबद्दल प्रेम निर्माण झालं ना तर त्याची कोणती कथा आवडायला लागते, उगाच लोक भागवत पुन्हा पुन्हा ऐकतात का, कारण त्या भागवत भागवतामधला जो रस आहे तो रस कधीच संपत नाही, अमृत येते का ऐकतो मनुष्य, कारण ते ईश्वराविषयीचं प्रेम आहे म्हणून, आणि असो ते म्हणतात ईश्वर आपल्या इष्टदेवतेचं चिंतन करावं, त्याच्यामध्ये आपलं मन अधिक रमत जातं आणि त्याच्याकरता काही ना काहीतरी काम करत राहावं, की आपली इष्टदेवता आहे, आज आपण फुलाचा हार केला, उद्या आणखीन काही केलं, त्याच्याकरता खायचा पदार्थ बनवला, काहीही करू दे पण त्याच्याकरता काहीतरी करण्यात रस असावा, आमच्या पुण्यामध्ये आपले पुराणिक सर आहेत, हिंदीचं काम त्यांनी खूप केलं, हिंदीच्या प्रसाराचं काम पण खूप केलं, ते म्हणाले एक परदेशी मनुष्य इथे आला, त्यांनी नामदेवाचं चरित्र पाहिलं आणि त्यांनी विठोबा, मग विठोबा म्हणून श्रीकृष्ण, आणि त्याला श्रीकृष्ण अतिशय आवडला, विठोबाच्याही पलीकडे आवडला, तर तो म्हणाला मी स्वतः आता त्या श्रीकृष्णाची उपासना करणार, म्हणून त्यांनी इथे पुण्यापासून जवळ एक जंगलामध्ये असं एक आश्रमासारखं एक झोपडीवजा बांधलं आणि तो तिथे राहायला लागला, तर त्यांनी तिथे कृष्णाची मूर्ती वगैरे आणून बसवली, आपलं सगळं बसतान बसलं, मग त्याला असं वाटलं की नामदेवाचं दूध विठ्ठलानी घेतलं, ते म्हणाले मी सुद्धा माझ्या कृष्णाला दिलं तर त्यांनी घेतलं पाहिजे, त्याचं लॉजिक एकदम 100% करेक्ट आहे की नामदेवाचं जर तो दूध पितो तर मी त्याला दिलेला प्रसाद तो घेऊ शकतो की नाही, तर त्यांनी शिरा केला आणि त्यांनी कृष्णाला सांगितलं हा खा आता मी तुझ्याकरता तुझ्या आवडीचा तुझ्या प्रदेशातला मी पदार्थ केलेला आहे,

सांगितलं लोकांनी असं रोज कृष्णाला त्रास देऊ नको, आज त्याला सूप करून देशील तर म्हणशील सूपचा चमचा नाही टाकला, उद्या म्हणशील आणखीन काही दिलं नाही, म्हणाले रोज हैराण नको करू त्याला. पण सांगण्याचा हेतू असा आहे की ती तितकी उत्कट भावना जर निर्माण झाली तर ते घडलंच पाहिजे, आणि म्हणून त्यांनी सांगितलं की त्याकरता काहीतरी कर्म केलं पाहिजे, त्याची काहीतरी सेवा आमच्याकडनं घडलीच पाहिजे त्या इष्टदेवतेची. म्हणाले कुठल्याही इतर देवतांची निंदा करता कामा नये, की हा आमचा देव म्हणजे आता कसं असतं हल्ली हल्ली असे वॉटर टाईट कंपार्टमेंट झालेत, ते वारकरी आहेत म्हटल्याबरोबर ते धारकऱ्यांकडे असे बघत नाहीत की नाही नाही ते वेगळे लोक आहेत, ते समर्थ संप्रदाय अहो ते आपले नाहीत असं लोक म्हणतात, की कोणत्या तरी एका संप्रदायाशी जोडलं की अहो तो आपल्यातला नाहीये, तो आपल्याकडे कसा आला, अरे कसा आला म्हणजे त्याला काय बंधन आहे का की इथे गेला तर तिथे जाऊ नये. त्यांनी सांगितलं की कुठल्याही देवतेची निंदा करू नये, सूर्याचं व्रत कसं करावं, चालत फिरत उभे राहिलात तरी झोपलात तरी अगदी श्वास घेताना डोळे मिटता उघडताना म्हणाले भगवान भास्कराचं स्मरण करावं, त्याला त्या माणसाला सगळ्यात अधिक भक्तिमान मानलाय, जे जो 24 तास त्याच्या स्मरणात आहे तो सर्वात जास्त भक्तिमान आहे. म्हणाले जो ज्ञानी मनुष्य आहे ज्याला काही समजत आहे त्या माणसानी सूर्याची भक्ती अशीच करावी, आणि खरंच असंच आहे की ज्ञानी माणसाकरता भक्तीचा मार्ग भिन्न आहे, आडाण्याकरता भिन्न आहे. आडाण्याकरता तो म्हणेल नाही मला हे एवढंच आवडतं तेवढंच आहे, त्याला जर फक्त ईश्वराला दहीभात खायला देऊन त्याला तृप्ती आहे, त्याला जर ईश्वराच्या मंदिरात जाऊन नमस्कार करण्यात तृप्ती आहे, तो म्हणतो तो तुझा ग्रंथ भिंत आम्हाला काय माहीत नाही, त्याचं दर्शन घेतलं की आम्हाला पुरत, त्याच्या पलीकडे आम्ही नाही जाऊ शकत. पण दुसरा म्हणेल नाही मला त्याच्या तत्वज्ञानात रस आहे, तर म्हणाले असा कितीही तत्वज्ञानात रस घेणारा असला तरी सुद्धा ज्ञानी माणसाला देवतेचं स्मरण हीच खरी भक्ती आहे, ती कोणत्याही स्वरूपात कर पण स्मरणाची भक्ती. म्हणून त्यांनी सांगितलं की हा सर्वात अधिक भक्तिमान आहे जो कोणत्या ना कोणत्या तरी रूपात ईश्वराचं स्मरण अखंड करतो. दुसरी पद्धती म्हणाले भक्ती आहे, समाधी आहे, ईश्वराची अखंड स्तुती आहे. आणि म्हणून आपल्याकडे कीर्तनकारांना म्हटलेलं आहे की नारदानी काय केलं, अखंड भगवंताचं कीर्तन केलेलं आहे, सातत्याने कीर्तनात राहावं, त्याची स्तुती करत राहावी, त्याचा महिमा गात राहावा. आणि म्हणून आपल्याकडे कीर्तनामध्ये सुद्धा मधून मधून काहीतरी त्याचं स्मरण करावं, प्रवचनामध्ये त्याचं स्मरण करावं, त्याचं नाव घ्यावं, ही एक पद्धत आहे. म्हणजे भगवंताची स्तुती करावी, भगवंताचा महिमा गावा, आणि मनाने काहीतरी नियम करावा, आणि जो नियम केला आहे तो नियम कायम चालवावा. आता आपला विषय खूप अडखळेल इथे म्हणून आपण अधिक पुढे जाऊ, नाहीतर नियम आणि सातत्याने चालवणं हा ह्या उपासनेमधला व्रतांचा भाग आहे. आणि व्रत ही आपल्या बाजूनी फलदायी आहेत, ती किती प्रकारची फलं देतात, ती कशी फलं देतात, हा पुन्हा एक वेगळा विषय आहे. आणि म्हणून ते म्हणाले की दान द्यावं, देवता मनुष्य आणि पितर या सगळ्यांना त्याचं ग्रहण करता येतं, हा एक मोठा सुंदर विचार ह्या उपासनेत सांगितला आहे. हा इतरत्र काही मी वाचला नव्हता कुठे, माझ्या वाचनात नव्हतं आलं. त्यांनी असं म्हटलं आहे की आम्ही का दान द्यायचं, ते दान देण्याचं कारण असं आहे की ते दान फक्त दिलेल्या व्यक्तीला पोचत नाही असं म्हणतात ते, की फक्त दिलं त्याला नाही मिळालं, जे दान दिलं आहे ते देवतांना मिळतं, ते पितरांना मिळतं, आणि ते मनुष्याला पण मिळतं, कारण मनुष्यालाच दिलेलं असतं. त्यामुळे म्हणाले माणसाला, देवतांना आणि पितरांना दानाचा महिमा त्यांनी अशा प्रकारे सांगितला आहे. आणि म्हणून म्हणाले आपण ईश्वराला अर्पण करताना जे भगवद्गीतेने म्हटलं आहे तेच वर्णन केलं आहे की पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती, तशी उपासना करावी. म्हणाले आणि एक मोठं बारकाव आहे त्यांच्या लिखाणाला, ते म्हणतात की नास्तिकांनी दिलेली वस्तू परमात्मा स्वीकारत नाही, आस्तिकांनी दिलेली वस्तू परमात्मा स्वीकारतो, असं त्यांनी ते वर्णन केलंय. मोठा अवघड आहे म्हणजे त्यांनी जे म्हटलंय त्यामध्ये, म्हणाले ते नास्तिकाला स्वीकारत नाहीत. आणि पुढे त्यांनी असं म्हटलंय की नियम आणि आचार याच्याबरोबर अंतःकरणातल्या भावाची शुद्धी, म्हणजे मनाने काही नियम करावा, आचरण चांगलं असावं, आणि त्याचबरोबर अंतःकरण शुद्ध असावं, तर केलेली उपासना फलद्रूप होते. भगवान सूर्याचं स्तवन करावं, जप करावा, त्याला काही समर्पण करावं, त्याचं पूजन करावं, त्याच्याकरता उपवास करावा.

आणि त्याचं भजन करावं, त्यांनी सगळी पापं दूर होतात. त्यांनी सांगितलं की सूर्याला नमस्कार करताना आपण त्याच्याकडे वर बघून नमस्कार करतो, खाली म्हणाले पृथ्वीवरती मस्तक टेकून त्याला नमस्कार करावा, तो त्याला फार आवडतो आणि तो आपल्याला कृपावंत होऊन आपल्या सगळ्या पापांपासून दूर करतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं याच्यामध्ये यत्किंचितही संशय नाही. दुसरं म्हणतात की सूर्याकरता प्रदक्षिणा करावी, आता स्वतःभोवतीच करावी कारण सूर्याला कशी करणार प्रदक्षिणा, म्हणून सूर्याला प्रदक्षिणा करावी. आणि म्हणाले सातही आपण आपल्या ठिकाणी प्रदक्षिणा घातली तर म्हणाले सातही द्वीपांच्या सहित पृथ्वीची परिक्रमा केल्याचं पुण्य त्याच्या प्रदक्षिणेमध्ये लाभतं. आणि सूर्यदेवाला आपल्या अंतःकरणामध्ये धारण करून असा म्हणाले केवळ आकाशाची प्रदक्षिणा. म्हणून म्हटलं ना आपल्याकडे सगळ्या गोष्टीत खूप सुटसुटीतपणा, सगळ्याला सोपं करून दिलेला परमार्थ कोणता असेल तर आपल्याकडची उपासना पद्धती आहे. ग दि माडगुळकरांनी म्हटलंय तसं, जन्मभरीच्या श्वासा इतुके वेचियले हरिनाम बाई मी विकत घेतला श्याम. पण जन्मभरीच्या श्वासा इतुका हरिनाम कसं घेणार, कारण रात्री झोपल्यावर तर शक्यच नाही. अनेक प्रकारची कामं करताना, काही विचार करताना, काही व्यवसायामध्ये व्यस्त असताना होऊ शकत नाही. किती सोपा पर्याय दिलाय की दिवस आणि रात्र अहोरात्र मिळून 21,600 श्वास होतात. त्याचे दिवसाचे 12 तास घेतले तर 10,800 श्वास होतात. आणि शास्त्र काय सांगतं की एक नाम त्या श्वासाबरोबर अंतःकरणपूर्वक घेतलं तर 100 नाम घेतल्याचं पुण्य त्या एका नामात आहे. वरची 2 शून्य उडवून टाकली आणि 108 घ्यायला सांगितलं की माळ घ्या आणि 108 जप करा. सबंध दिवस रात्र केलेल्या जो काही ईश्वराचं नाम आहे किंवा स्मरण आहे किंवा जप आहे त्याच्या तोडीचं आहे. हे इतकं सोपं दिलं तर आपण मात्र ती माळ जी आहे ती भरा भरा खेचतो. त्यातल्या त्यात रामाचं नाम कोणतं तर 2 अक्षरी राम, की तो एकदा 3 मिनिटाला ती आपण म्हणतो माझी माळ मला 1.5 मिनिटात घेता येते, असं पण पुन्हा बोलताना माणूस म्हणतो की मी एक माळ घेतली किती वेळ लागतो, 1.5 मिनिटात झाली. त्यांनी सांगितलं की ही अशा प्रकारे सर्व उपासनेला पर्याय आहेत, पण भावाच्या शुद्धीला, अंतःकरणातल्या श्रद्धेला आणि मनापासून केलेल्या नियमाला मात्र काही पर्याय नाही आहेत, ते जसेच्या तसे पाळावे लागतील.

श्रोतेहो, आत्ता आपण ऐकत होतात ब्रह्मपुराण. ब्रह्मपुराणाच्या निरूपणकार होत्या संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोतेहो संत जनाबाईंची भक्तिरचना आपण ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे विभावरी आपटे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा।

0: श्री स्वामी समर्थ। बडोद्याचे महाराज श्रीमंत मल्हारराव गायकवाड यांच्या कानावर स्वामी समर्थांची दिगंत कीर्ती गेली होती, परंतु इंदूरच्या महाराजांसारखे ते अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी भक्तीच्या ओढीने धावत आले नाहीत। त्यांच्या मनात विचार आला की स्वामींपाशी राव काय आणि रंक काय, सर्वच जण तर जातात, ह्यात विशेष असं काय आहे, आपण तिथे जाऊन वेगळं असं काय करणार आहोत, त्यापेक्षा आपणच स्वामींना बडोद्याला बोलावून घेऊ, म्हणजे ते आपलं वैभव पाहू शकतील। महाराजांनी हा विचार दरबारात मांडला। त्यासाठी लागेल तेवढं द्रव्य द्यायची महाराजांची तयारी होती। तात्यासाहेब नावाचा एक सरदार पैशाच्या लोभापायी अक्कलकोटात आला। त्याने खूप गाव जेवण घालून लोकांना खुश केलं। चोळाप्पाला त्याला मिळणाऱ्या प्राप्तीतला अर्धा वाटा द्यायचं कबूल केलं। पैशाच्या लोभाला चटावलेला चोळाप्पा स्वामी समर्थांना बडोद्याला चला म्हणून आग्रह धरू लागला। स्वामींच्या नित्य सहवासात निकट राहणाऱ्या चोळाप्पाने आग्रह धरल्याचं स्वामींना आश्चर्य वाटलं। स्वामी त्रिकालज्ञ होते। त्यांना बडोद्याच्या महाराजांच्या मनात उमटलेले अहंकारी आणि मदांध विचार तात्काळ कळले होते। चोळाप्पाच्या सुद्धा मिळणाऱ्या प्राप्तीच्या अर्ध्या वाट्याची समर्थांना कल्पना होती। स्वामी समर्थ न रागावता फक्त एवढेच म्हणाले, अरे चोळ्या, बडोद्यालाच काय, आम्ही ब्रह्मांडभर फिरणारी अवधूत माणसं, आम्हाला राजवैभवाचं काय वाटणार रे, परंतु तुला प्राप्तीचा अर्धा वाटा देणाऱ्या तुझ्या त्या बडोद्याच्या महाराजांकडे भक्तीचा आणि प्रेमाचा मागमूस सुद्धा नाही। स्वामींचं उत्तर तात्यासाहेब सरदाराने ऐकलं आणि स्वामींना साधा नमस्कार करायचं सौजन्य न दाखवता आल्यापावली बडोद्याला रिकाम्या हाताने गेला। त्याचा परिणाम असा झाला की महाराजांनी त्याची कानउघडणी केली आणि त्याचं दरबारातलं महत्त्व कमी केलं।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक कायमसाठी लक्षात ठेवा की स्वार्थाची वाट कधी शोधायला लागत नाही, ती प्रत्येक जीवात उपजतच असते। बहुतेक जीवांना आपला स्वार्थ नीट कळतो, तो स्वार्थ नीटपणे साधला जाईल ना याची स्वार्थी जीव काळजी घेत असतो। प्रश्न आहे तो परमार्थ वाटेचा। त्या वाटेवरून चालत जायला खूपसे जीव उत्सुकच नसतात। स्वार्थाची दलदल त्यांना अधिक प्रिय वाटते। या दलदलीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संत सज्जनांचा सहवास आणि अखंड नामस्मरण आहे। त्यात आपण जर समाधान मानलं, कोणाचाही द्वेष मत्सर जर केला नाही, प्रत्येकाला धावत जाऊन मदत केली आणि एका भगवंताचं नित्य स्मरण केलं, तर ह्या विश्वात केवळ परमार्थाचीच वाट सर्वत्र दिसेल। सर्वत्र तुम्हाला भगवंताचीच पावलं उमटलेली दिसतील। संत सहवासाची तीव्र ओढ माणसाला परमार्थाच्या वाटेवर अगदी सहजपणे घेऊन जाते। भगवंताशी अनुसंधान राखणं हाच परमार्थाचा महामार्ग आहे हे निश्चित।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.